102.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 4 श्रावण शके 1948 अर्थात 26 जुलै 2026. यावेळी सकाळचे 5:57 होत आहेत. सुप्रभात श्रोते हो, मंगलवाद्यानं आजच्या प्रसारणास प्रारंभ करीत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून बोलत आहोत. यावेळी सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

रवींद्र साठे यांच्या आवाजातील प्रवीण दवणे यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत होतं नंदू होनक यांचं. श्रोते संत रामदास स्वामींची शब्दरचना आता ऐका. स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा. संगीत राम पाठक यांचं आहे.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं संजय चुरमुरे यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. श्रोतेहो, मंगलप्रभात कार्यक्रमात भक्तिसंगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यानंतर ऐकवित आहोत अजित कडकडे यांच्या आवाजातील भक्तिरचना. संगीत आहे शांग नील यांचं.

नंदू होनप यांच्या संगीत नियोजनात प्रवीण गवने यांचं भक्तिगीत आपण ऐकलत. स्वर होता अनुराधा पौडवाल यांचा. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.

0: समूह स्वरातील देशभक्ती गीत आपण ऐकलत. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 6:30 झाली आहेत. चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात ऐकवित आहोत स्नेहा टोंपे यांचे विचार, भाग 5.
1: नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा टोंपे. माझ्या आजच्या चिंतनाचा विषय आहे संत तुकाराम, वाङ्मयी श्रेष्ठत्व आणि शब्दांचे अभंगत्व. वारकरी संप्रदायाच्या भक्ती मंदिराची उभारणी ज्या वैभवशाली कळसाने पूर्ण झाली ते म्हणजे जगद्गुरू संत तुकोबाराय, म्हणजे मराठी वाङ्मयातील आणि संस्कृतीतील सर्वात लोकप्रिय, प्रभावशाली आणि अजरामर असे महाकवी. तुकोबांचे अभंग म्हणजे केवळ धार्मिक रचना नाहीत, तर तो मराठी मनाचा आरसा आहे. प्रत्येक पिढीसाठी विचारांचे एक अक्षय धन आहे आणि दैनंदिन व्यावहारिक जगण्याचा एक लख्ख दीपस्तंभ आहे. त्यांचे साहित्यिक आणि आध्यात्मिक योगदान मानवी जीवनाला सदाचार, व्यावहारिक नीतिमत्ता, विवेक आणि अगदी कठोर कर्तव्यभावाची जोड देणारे आहे. तुकोबांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अध्यात्माला कधीही कोरड्या कर्मकांडात, केवळ उपवासात किंवा अंधश्रद्धेत कोंडून ठेवले नाही. त्यांनी अध्यात्माचा संबंध थेट मानवी सेवेशी आणि समाजकल्याणाशी जोडला. साधुत्वाची, सज्जनतेची आणि खऱ्या धर्म

0: माची अत्यंत सोपी, अचूक आणि व्यावहारिक व्याख्या त्यांनी आपल्या साहित्यातून जगाला दिली, जी आजही अगदी डोळे झाकून पाळण्यासारखी आहे. तुकोबाराय म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. दुःखी, पीडित आणि संकटात सापडलेल्या माणसांच्या सुखदुःखात धावून जाणे, त्यांना आपले मानून मायेची ऊब देणे, हीच खरी ईश्वर सेवा आहे, हा संदेश त्यांनी दिला. तुकोबांच्या साहित्यात व्यावहारिक जगण्याचे, व्यापार उदिमाचे आणि संसाराचे उत्तम ज्ञान ओतप्रोत भरलेले आहे. तुकोबांच्या आयुष्यातील सर्वात प्रसिद्ध आणि संपूर्ण महाराष्ट्राला अंतर्मुख करायला लावणारा प्रसंग म्हणजे त्यांच्या अभंग गाथेचे इंद्रायणी नदीत झालेले विसर्जन. हा होय, तुकोबांची वाढती लोकप्रियता आणि त्यांच्या अभंगामधील रोख ठोक मतं सत्य त्या काळातील काही मंडळींना सहन झाले नाही. शूद्र असूनही तू वेदांचा अर्थ मराठीत सांगतोस आणि वाङ्मय रचतोस, हा धर्मद्रोह आहे, असा आक्षेप त्यांच्यावर घेण्यात आला. आक्षेप घेणाऱ्या मंडळींनी तुकोबांच्या गाथा त्यांनी हाताने लिहिलेल्या अभंगांच्या वह्या इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवण्याची कठोर शिक्षा फरमावली. तुकोबांनी अत्यंत जड अंतःकरणाने आपल्या रात्रंदिवस विठ्ठल चिंतनातून प्रसवलेल्या त्या गाथा इंद्रायणीच्या पाण्यात सोडून दिल्या आणि ते स्वतः इंद्रायणीच्या काठावर 13 दिवस अन्नपाण्याविना बसून राहिले. या घटनेबद्दल असेही मिथक प्रसिद्ध आहे की 13 दिवसानंतर त्या कागदाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहातून कोरड्या आणि सुरक्षित अवस्थेत पाण्यावर तरंगू लागल्या. परंतु या घटनेमागील खरी आणि अत्यंत सार्थ बाब अशी की तुकोबांचे अभंग तोपर्यंत साऱ्या सामान्य जनांना, कष्टकऱ्यांना आणि वारकऱ्यांना मुखोद्गत झाले होते. काही लोकांनी कागदावर लिहिलेली गाथा तर पाण्यात बुडवून नष्ट केली, पण महाराष्ट्रातील 18 पगड जातीच्या लोकांच्या गळ्यात, त्यांच्या जिभेवर आणि मनात जे अभंग आधीच घर करून राहिले होते, ते कोण कसे पुसू शकणार? जेव्हा तुकोबांच्या साहित्यावर संकट आले, तेव्हा साऱ्या लोकांनी मुखोद्गत असलेले ते अभंग एकत्र येऊन पुन्हा म्हणायला आणि लिहायला सुरुवात केली. कागदावरची अक्षरे पुसली गेली तरी चालतील, पण लोकमानसात कोरलेले शब्द कधीही पुसले जाऊ शकत नाहीत. खऱ्या अर्थाने लोकांच्या वाणीनेच तुकोबांच्या अभंगाच्या गाथा तारल्या आणि त्यांना जिवंत ठेवले, म्हणून ते शब्द खऱ्या अर्थाने अभंग ठरले, ज्याचा काळ कधीही भंग करू शकला नाही. या लोकशाहीच्या आणि साहित्याच्या अमरत्वाचा गौरव करताना स्वतः तुकोबाच एका जागी म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांची चरत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. तुकोबांचे निसर्गप्रेम, पर्यावरणाविषयीची त्यांची दूरदृष्टी आणि त्यांचे वाङ्मयीन सौंदर्य त्यांच्या वृक्षवल्ली या अभंगातून अत्यंत प्रभावीपणे प्रकट होते. आजच्या प्रदूषित आणि निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्या युगात तुकोबांचा हा विचार मार्गदर्शक ठरतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. झाडे, वेली आणि निसर्गातील पशुपक्षी यांना आपले सगळे सोयरे मानण्याचा हा विचार मानवी प्रगतीसाठी किती आवश्यक आहे हे तुकोबांनी 400 वर्षांपूर्वीच सांगितलेत. तुकोबांची वाणी ही अत्यंत निर्भीड, सत्यनिष्ठ आणि बाणेदार होती. सत्याचा पुरस्कार करताना आणि दांभिकांचा निषेध करताना ते वज्रासारखे कठीण व्हायचे, तर सज्जनांसाठी ते मेणाहूनही मऊ असायचे. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी. तुकोबांची तुकाराम गाथा ही मराठी साहित्यातील एक अक्षय आणि कधीही न संपणारा अमूल्य वाङ्मयीन ठेवा आहे. त्यांचे शब्द आजही महाराष्ट्रातील अबालवृद्धांच्या मुखात सहजतेने खेळतात. संसारात राहून व्यावहारिक कर्तव्ये चोख पार पाडत असताना मनुष्य आपली आध्यात्मिक प्रगती कशी साधू शकतो याचे उत्तम आणि आदर्श मार्गदर्शन तुकोबांनी केले. त्यांच्या या चिरंतन, नितांत सुंदर आणि परमार्थी विचारांची परिणिती त्यांच्या याच रचनेत स्पष्ट दिसते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, तुळसीहार गळा कासे पिटांवर, आवडे निरंतर तेच रूप, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने.
1: चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात स्नेहा टोंपे यांच्या विचारांचा भाग 5 आपण ऐकलात. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आता ऐका.

रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात सूर्यफूल लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती. वाचक स्वर मृणालिनी दहिकर यांचा. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित केले जातील. दिनविशेष आपण ऐकणार आहात 6:55.

सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जाईल. मिश्र संगीताची वेळ असेल 7:40. सकाळी 8:15 हिंदी चित्रपट संगीत आणि 8:40 हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातील उर्वरित रचना आपण ऐकणार आहात. सकाळी ठीक 9 कायदे आणि ज्ञान मंत्रालयामार्फत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम पर्यावरण न्याय 9:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. सकाळी ठीक 10 सुगम संगीत 10:30 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकणार आहात.

सकाळी 11 वाजता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम आणि त्यानंतर मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आणि 1 वाजतापासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित केले जातील.

0: आमच्या सायंकालीन सभेत संध्याकाळी 5:30 युवावाणी हा युवा श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम, 6:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आणि 7:15 वृत्तविशेष हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. सायंकाळी 7:30 ग्रामायण कार्यक्रम प्रसारित होईल. यात फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार विषय शेती भाग दुसरा, सहभागी तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद मगर, विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, सोबतच डॉक्टर रुपेश झाडोदे, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. रात्री 8:00 माननीय पंतप्रधान यांच्या मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. रात्री 8:30 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. तर श्रोते हो, असे असतील आमचे आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम. या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण 102.7 MHz. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दैनंदिन कार्यक्रम कृषीवाणी, वाचकस्वर मृणालिनी दहीकर यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो सुप्रभात, नमस्कार. दैनंदिन कृषीवाणी या सदरात आज आपण माहिती ऐकूयात सूर्यफूल लागवड तंत्रज्ञान याविषयी. खरीप पिकांची पेरणी काही कारणानं लांबली तर आपत्कालीन दुरुस्ती पीक म्हणून सूर्यफूल अगदी योग्य पीक आहे. हे पीक पावसाचा ताण बऱ्याच प्रमाणात सहन करू शकते. मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले तर ज्वारी पिकाला पर्यायी पीक म्हणून या पिकांची लागवड केली जाते. रागी, तूर, भुईमूग, सोयाबीन, एरंडी, तीळ, मूग, उडीद या पिकात भारतातील विविध भागात आंतरपीक म्हणून सुद्धा या पिकाची लागवड केली जाते.

0: सूर्यफूल अधिक सोयाबीन ही आंतरपीक पद्धत हमखास घेऊ शकतो. भुईमूग अधिक सूर्यफूल या पीक पद्धतीमुळे सरासरी 36% उत्पन्नात भर, तर तूर अधिक सूर्यफूल या पीक पद्धतीमुळे निव्वळ पिकांपेक्षा 23% उत्पन्नात भर पडू शकते. त्यासाठी महाराष्ट्र राज्यासाठी तूर अधिक सूर्यफूल 3/3 ओळी, सोयाबीन अधिक सूर्यफूल 2/1 ओळी, भुईमूग अधिक सूर्यफूल 6/2 ओळी इत्यादी आंतरपिकाच्या शिफारसी आहेत. महाराष्ट्रात सूर्यफूल लागवडीसाठी शेतकरी साधारणपणे संकरित आणि सरळ वाणांचा वापर करतात. शेतकरी बंधू भगिनींनो, सूर्यफुलाचे पीक 700 ते 900 मिलीमीटर पर्जन्यमानात चांगले उत्पादन देऊ शकते. त्यासाठी जमीन ही पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. शेवटच्या वखरणीपूर्वी हेक्टरी 5 ते 10 टन चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत 2.5 टन जमिनीत मिसळून द्यावं. सरत्याने किंवा ट्रॅक्टरने पेरणीकरिता 8 ते 10 किलो हेक्टरी बियाणे टोकन पद्धतीने पेरण्याकरिता 5 ते 6 किलो हेक्टरी बियाण्यांचं प्रमाण घ्यावं. बीज प्रक्रिया करताना पेरणीच्या वेळी शेतातच प्रति किलो 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हिरिडी हे बुरशीनाशक बियाण्यास सोळावे. पेरणीपूर्वी इमिडाक्लोप्रीड 70 WS 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. शेतकरी बंधू भगिनींनो, सूर्यफूल पेरणीची वेळ ही खरीप जुलैचा पहिला पंधरवाडा, रब्बी ऑक्टोबरचा पहिला पंधरवाडा आणि उन्हाळी जानेवारीचा शेवटचा ते फेब्रुवारीचा पहिला पंधरवाडा अशा प्रकारे पेरणीची वेळ निवडावी. शेतकरी बंधू भगिनींनो, सूर्यफूल पिकाकरिता 2 ओळीतील अंतर 60 सेंटीमीटर तर 2 झाडातील अंतर 30 सेंटीमीटर ठेवून टोकण पद्धतीने पेरणी करावी. या पिकांमध्ये विरळणीला फार महत्त्व आहे. पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी एका ठिकाणी एक असे निरोगी आणि तंदुरुस्त झाड ठेवून विरळणी करावी. सूर्यफूल हे अन्नद्रव्याला प्रतिसाद देणारे पीक असल्यामुळे या पिकास संकरित वाणांसाठी 80/60/30 किलो नत्र, स्फुरद आणि पालाशची शिफारस केलेली आहे. शिफारस केलेल्या मात्रेंपैकी 1/2 नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरित 1/2 नत्र पेरणीपासून 30 ते 35 दिवसांनी म्हणजेच कळी अवस्थेत द्यावे. सूर्यफूल पिकाला 2 डवरणी आणि 1 आवश्यकतेनुसार निंदणी करून पीक 45 दिवसांचे होईपर्यंत तणविरहित ठेवावे. तसेच रासायनिक तण नियंत्रणासाठी पेंडॅमॅथेलिन 38.7% CM 0.75 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टर या प्रमाणात उगवणपूर्व फवारावे.
1: दैनंदिन कार्यक्रम कृषीवाणी आपण ऐकलात. वाचक स्वर होता मृणालिनी दहीकर यांचा. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. काही क्षणात आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया. याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आज आपण IVF तंत्रज्ञानाचा नेमका वापर करताना काय काळजी घ्यावी, कोणते नियम पाळावेत याविषयी जाणून घेणार आहोत. मॅडम, ही उपचार पद्धती जेव्हा वापरली जाते तेव्हा जे मूल जन्माला घालायचं आहे ते व्यवस्थित जन्माला यावं या दृष्टीनं त्या दाम्पत्यानं नेमकी कशी काळजी घ्यावी, काही नियम पाळावेत का त्याबद्दल आज सांगा.
0: बरोबर आहे. सगळ्यात पहिला महत्त्वाचं आहे की कपल काउन्सिलिंग गरजेची आहे. सो ज्या कपलचा लेट मॅरेज आहे किंवा त्यांना बरेच वर्ष मूल नाही राहिलं तर त्यांनी हा सगळे बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स करून घेणे. आणि जेव्हा एकदा डिसिजन झालं की IVF आपल्याला करायचं आहे तर त्याच्यामध्ये पण डॉक्टर तुम्हाला एक ब्रीदिंग पिरियड 1 किंवा 2 महिन्याचा देतात, ज्याच्यामध्ये दोघांनी आपला डाईट मॉडिफिकेशन करायला हवंय. जसं काय बेसिक काय आहे की घरगुती जेवण घ्या, ताजे फळ भाज्या घ्या, म्हणजे सगळे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स तुम्हाला मिळायला पाहिजे. प्रोसेस्ड फूड बंद करा, बेकरी फूड बंद करा,

0: हायड्रेशन नीट ठेवा, शरीरमध्ये कोणतं इन्फेक्शन होऊ देऊ नका, वेट जास्ती असलं तर वेट लॉसकडे लक्ष देणं, आपलं BMI कमी करणं, एक्सरसाइज करणं, थोडं योगा मेडिटेशन टू रिलीव्ह द स्ट्रेस हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरं अल्कोहोल स्मोकिंग हे सगळ्या गोष्टी बंद करायला लागतात का ते शरीराला टॉक्सिक असतात.
1: बरं, ही जेव्हा उपचार पद्धती वापरायची असं दाम्पत्य एखादं ठरवतं तेव्हा शारीरिक मानसिक आणि आर्थिक ताण हा येतोच, तर त्या दृष्टीनं जर विचार केला तर या उपचार प्रक्रियेच्या यशाचं प्रमाण कितपत आहे आणि या संपूर्ण प्रोसिजरला किती वेळ लागतो, एकूण साधारण खर्च किती येतो याबद्दलही सांगा.
0: हा जे कपल असतो ते ऑलरेडी खूप मेंटली स्ट्रेस्ड असतं, इमोशनली स्ट्रेस्ड असतं, बरेच वर्ष झालेले आहे आणि एक सोशल टॅबू खूप आहे या गोष्टीला, तर तो ताण त्या दोन्ही कपलवर भरपूर असतो. तर हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही 37 एजच्या अगोदर जर तुम्ही IVF केलं तर तुम्हाला सक्सेस रेट जास्ती आहे. आणि ह्याच्या अगोदरचे किती ट्रीटमेंट तुम्ही घेऊन झाले आहे, तुमचे फेल्ड IUI किती आहे त्याच्यावर तुमची सक्सेस रेट डिपेंड करते. तुमचा एंडोमेट्रिओसिसचा ग्रेड काय आहे आणि तुमचं ब्लड लेवल्समध्ये AMH लेवल्स म्हणतो आपण, म्हणजे शरीरामध्ये ओव्हरीजची एज किती आहे, AFC काउंट सोनोग्राफीने किती फॉलिकल्स आहेत त्याच्यावर सक्सेस रेट डिपेंड करतं, तुमचं बॉडी मास इंडेक्स किती आहे, तुमचं वेट किती आहे. सो हे थोडंसं सक्सेस रेट वेरी होतं. सक्सेस रेट युजली 70% असतो प्रेग्नन्सी राहण्याचा, पण टेक होम बेबी रेट 50% असतो. असं नसतं की IVF केलं तर नक्की बेबी होणारच, ही गॅरंटी तुम्हाला कुठे पण कोणी पण देऊ शकत नाही. आता जर खर्चाचा पार्ट बघितलं, सो इंजेक्शनचा खर्च मोठा असतो, काही सोनोग्राफी केले जातात, ब्लड टेस्ट रिपीटेडली केले जातात, तर त्याच्यामध्ये ॲव्हरेज 1.5 ते 2 लाख खर्च येतच अख्खे प्रोसेसचा, आणि 2.5 ते 3 महिने अख्खे प्रोसेसला लागतं. आणि हे प्लॅन प्रोसिजर आहे, म्हणून आम्ही कपलना सांगतो की जेव्हा तुम्ही वर्किंग असलं, जेव्हा तुम्हाला रेस्ट पिरियड मिळू शकतं, वेदर चांगलं आहे, तेव्हाच हे IVF प्लॅन केलं जायला पाहिजे.
1: श्रोते हो, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आज आपण घेतली. या संदर्भातच अधिक माहिती आपण उद्याच्या भागात घेणार आहोत. नमस्कार.
2: IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अतिरिक्त आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकूया धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत विराज आठले. सर, आता सांगा की सह्याद्री संकल्प सोसायटी ही तुमची जी संस्था आहे ती धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी कसं काम करते?
1: सह्याद्री संकल्प सोसायटी ही संस्था 2021 स्थापन झालेली एक संस्था आहे. त्याचे CEO हे प्रतीक मोरे आहेत आणि अध्यक्ष श्री शार्दूल केळकर हे आहेत. 2017 हे दोघं हे धनेश पक्ष्यांचा अभ्यास आणि फोटोग्राफी देवरुख आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये करत होते. आणि हीच फोटोग्राफी करत असताना त्यांना जाणवलं की ह्या पक्ष्यांचं जे संख्या आहे

0: तर ही कुठेतरी कमी होताना दिसते आणि मग ती नेमकी कशामुळे कमी होते त्याची कारणं शोधायला त्यांनी सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या काही कारणं लक्षात आली. त्यातलं पहिलं कारण ते म्हणजे वृक्षतोड किंवा जंगलतोड. या पक्ष्यांचा जो मुख्य अधिवास आहे तर तो ही सदाहरित जंगलं आहेत किंवा देवराय आहेत जिथे मोठमोठी चांगली झाडं असतील तिथे त्यांना मुबलक प्रमाणात फळं उपलब्ध होतील. अशा प्रकारची जंगलं आपण रोज आता तुटताना बघतोय आणि अधिवास नष्ट होणं हे या पक्ष्यांच्या मुळावर आपल्याला उठलेलं बघायला मिळतं. दुसरं कारण असं लक्षात आलं की या पक्ष्यांचा जो विणीचा हंगाम आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आजकाल क्लायमेट चेंजमुळे बदल झालेला दिसून येतोय. तर ह्या कारणांमुळे त्यांचा जो विणीचा हंगाम आहे हा पण कुठेतरी डिस्टर्ब झालेला आपल्याला दिसतो. तिसरं कारण सांगायचं झालं तर त्यांचं खाद्य आहे, नैसर्गिक खाद्य, त्याची उपलब्धता कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसून येते. आणि या सगळ्या कारणांमुळे त्यांचा जो विणीचा हंगाम आहे किंवा एकंदर म्हणजे पिल्लाची वाढ असेल हे सुद्धा आपल्याला कुठेतरी कमी झालेलं दिसून येत आहे. तर या तीन घटकांमुळेच आपल्याला असं दिसून येतं की या प्रजातीची जी संख्या आहे ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे.
1: पण मग या धनेश पक्ष्यांचं संवर्धन आणि त्यांची जसं तुम्ही म्हणाल की संख्या कमी होत चालली ती वाढवण्यासाठी काय करता येईल?
0: सर्वप्रथम आम्ही ही संख्या वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही त्यांचा अभ्यास करण्याचं ठरवलं. तर याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा पण आधार घेतला. आज आपल्याकडे सोलार बेस्ड CCTV कॅमेरा सिस्टीम्स पण आहेत की ज्याच्यामार्फत आम्ही त्यांच्या घरट्यांचा अभ्यास करतो. याच्यातनं आपल्याला वेगवेगळे त्यांचे पैलू टिपता येतात, जसं की ते नेमकी कुठल्या प्रकारची फळं खात आहेत किंवा कुठल्या प्रकारचा आहार त्यांचा आहे किंवा कुठल्या झाडांमध्ये त्यांच्या ढोल्या आहेत. या सगळ्याचा आम्ही अभ्यास या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून असेल तो करतो. दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी सांगितलं की धनेशांना आपण जंगलाचे शेतकरी असं जे म्हणतो तर त्यांच्या विष्ठेमधनं ज्या काही बिया गोळा होतात त्याचा पण आम्ही एक डेटाबेस तयार केलेला आहे आणि त्याचा पण आपण अभ्यास करतोय. नेमकी कुठल्या प्रकारची फळं आहेत किंवा ती आपल्या भागात किती प्रमाणात अवेलेबल आहेत या सगळ्याचं पण आपल्याला हे कळतं. आणि हे सगळं अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की काही ज्या ढोल्या आहेत किंवा काही अशा जागा आहेत की तिथे त्यांना खूप कमी प्रमाणात फळांची उपलब्धता आहे. याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी त्यांना लागणाऱ्या प्रजाती आहेत ह्या प्रजाती जर का निसर्गामध्ये परत लावल्या तर त्याच्याद्वारे भविष्यात त्यांना कुठेतरी खाद्य निर्मिती आणि ज्या काही ढोली आहेत या निर्माण होतील आणि त्याद्वारे मग त्यांच्या संवर्धनात आपण हातभार लावू शकतो.
1: तेव्हा श्रोते हो, या धनेश पक्ष्यांच्या संवर्धनाविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत उद्याच्या भागात. नमस्कार.
2: परिसर या कार्यक्रमात धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हे आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 102.7 मेगाहर्ट्झवर. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. श्रोतो, ऐकू येत आहोत दिनविशेष.

श्रोतेहो नमस्कार. आज 26 जुलै, आजचा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 युद्ध झाले. हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये 60 दिवस चालले. 26 जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला. युद्धाच्या वेळी भारतीय लष्करांनी पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलून लावलं. ऑपरेशन विजयचा भाग म्हणून टायगर हिल सहित लष्कराच्या इतर सर्व चौक्यांवर कब्जा मिळवला. या

युद्धात भारताचा विजय झाला. श्रोतो, 1971 भारत पाकिस्तान युद्धानंतरही दोन्ही देशांच्या सैन्यात अनेकदा संघर्ष पाहायला मिळाला. अणु चाचण्यांमुळे दोन्ही देशातील तणाव अजूनच वाढत होता. अशावेळी वातावरण शांत करण्यासाठी दोन्ही देशांनी 1999 लाहोर इथे घोषणापत्रांवर स्वाक्षऱ्या केल्यात. या घोषणापत्रात काश्मीरच्या मुद्द्यावर दोन्ही देशात चर्चेच्या माध्यमातून शांततेने मार्ग काढला जाईल असा करार करण्यात आला होता. मात्र पाकिस्तानने पुन्हा कुरघोडी करायला सुरुवात केली. त्याला त्यांनी ऑपरेशन बद्र असे नाव दिले होते. त्यांचा मुख्य उद्देश हा की काश्मीर आणि लडाखमधील

स्वाक्षऱ्या केल्यात. या घोषणापत्रात काश्मीरच्या मुद्द्यावर दोन्ही देशात चर्चेच्या माध्यमातून शांततेने मार्ग काढला जाईल असा करार करण्यात आला होता. मात्र पाकिस्तानने पुन्हा कुरघोडी करायला सुरुवात केली. त्याला त्यांनी ऑपरेशन बद्र असे नाव दिले होते. त्यांचा मुख्य उद्देश हा की काश्मीर आणि लडाखमधील मुख्य अडसर दूर करणे आणि भारतीय सैन्याला सियाचीन ग्लेशियरपासून दूर लोटणे हा होता. श्रोतेहो, महत्त्वाच्या शिखरांना पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन विजय सुरू केले. अत्यंत प्रतिकूल हवामान आणि 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवरील आव्हानांना मात करीत भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याला मागे हटवले. टायगर हिल्स आणि जवळपासच्या इतर शिखरांवर भारताने पुन्हा तिरंगा फडकवला. कारगिल विजय दिवस हा युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या सन्मानासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. आज 26 जुलै कारगिल विजय दिवसानिमित्त समस्त सैनिक बांधवांना शतशः प्रणाम.

सात सुरांची सरगम आकाशवाणी यवतमाळ. ज्ञान साहित्याचे पडघम आकाशवाणी यवतमाळ. तुमच्या भावनांचा आविष्कार, संवेदनांचा हुंकार आकाशवाणी यवतमाळ.

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

थोडा अभ्यास, थोडी मौज, मिळवा ज्ञान, जमवा फौज, येऊन बसा रेडिओ पाशी, काढा रविवारी उसंत जराशी, ऐका बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालविश्व. 2 ऑगस्ट 2026 पासून दर रविवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी यवतमाळवरून FM 102.7 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर सुद्धा.

आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहतंय, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
1: कठीण घोंगड घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की कठीण घोंगड घेऊन द्या.
2: का रे शिरप्या, तुझा आवाज का वधर नाही इतका सुधारला रे?
3: अरे गणप्या, यो आवाज माझा ना माझ्या खिशातल्या रेडिओचा.
2: रेडू आन खिशात
3: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातला रेडिओ बी भेटायला लागल्यात आजकाल.
2: असं म्हणतोस
3: तर काय, यो रेडिओ दिसभर माझ्या खिशातच असतो ना. वा गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची, आणि काम बी
2: निपटायचं.
3: अक्षी रेडिओ गत
2: म्हणजे अगदी टाइमशीरच म्हणणं.
1: अरे तुमच्यात सामील होऊन द्या.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रीपदाचा कार्यभार. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीचं आंदोलन मागे. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन सूत्रधारांना बिहारमधून अटक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. राज्यात आषाढी एकादशीचा सण उत्साहात साजरा. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा विजय. मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. गेल्या 10 दिवसात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्याला दुःख झालं असून हा आपल्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न नाही, असं प्रधान यांनी समाज माध्यमावरील त्यांच्या संदेशात म्हटलं आहे. तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हा आपला उद्देश असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. जंतरमंतरवरच्या आंदोलनाचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं

0: पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी पहिल्या दिवसापासून घेतली, तसंच पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मार्गदर्शन, विश्वास आणि पाठिंब्याबद्दल प्रधान यांनी त्यांचे आभार मानले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय मंत्री परिषदेचा राजीनामा स्वीकारला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. प्रल्हाद जोशी सध्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसंच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून काम पाहत आहेत. सरकारशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीनं आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी काल सीजेपीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. आंदोलकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही आणि त्यांच्याविरुद्ध कोणताही FIR दाखल केला जाणार नाही असं नड्डा यांनी सीजेपीच्या शिष्टमंडळासमवेत नवी दिल्लीत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. नीट UGची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याच्या मुद्द्यावरही नियमानुसार जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सरकार तयार असल्याचं नड्डा यांनी सांगितलं. सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सर्व आंदोलकांना त्वरित आंदोलन मागं घेण्याचं आणि शांततेनं आपापल्या घरी परतण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET पेपरफुटी प्रकरणातल्या मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता आणि इंद्रजित विनयकुमार सिंग यांना बिहारमधील समस्तीपूर इथून अटक केल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांनी दिली आहे. भिवंडी न्यायालयानं त्यांना 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात याआधी 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश परदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 136वा भाग असेल. आकाशवाणी, दूरदर्शन नेटवर्क, AIR न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर देखील हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. हिंदीतल्या प्रसारणानंतर हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. 27वा कारगिल विजय दिवस आज देशभरात साजरा होत आहे. यानिमित्त काल द्रास इथं कारगिल युद्ध स्मारकावर शौर्य संध्या हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह संरक्षण दलांचे आणि प्रशासनाचे अधिकारी, माजी सैनिक, वीर पत्नी, हुतात्मा जवानांचे कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज कारगिल युद्ध स्मारकावर हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्ह्यात आजघडीला 95% खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जुलै अखेरीस हा आकडा 100% होईल अशी माहिती जिल्हा कृषी विभागानं दिली आहे. जिल्ह्यात 4,54,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी आतापर्यंत झाली आहे. त्याखालोखाल कापसाची पेरणी झाली आहे. अपुऱ्या पावसामुळे मूग, उडीद ही कडधान्य हाती येतील की नाही अशी शंकाही शेतकरी व्यक्त करीत आहेत. नांदेड जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत सरासरीच्या 26% पाऊस झाला आहे. लांबलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतातूर आहे. पिके तरली तरीही जलसाठे मात्र अद्यापही तळालाच आहेत. ही परिस्थिती पाहता प्रशासकीय स्तरावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहेत. आतापासून पाणी टंचाईच्या उपाययोजना हाती घेतल्या नाहीत तर आगामी काळात नांदेड जिल्ह्यात भीषण परिस्थिती उद्भवू शकते हे मात्र निश्चित. आकाशवाणीसाठी अनुराग पोळे, नांदेड.
0: आषाढी एकादशीचा सण काल राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा झाला. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविकांनी गर्दी केली होती. राज्यभरातल्या विविध विठ्ठल मंदिरांमध्येही काल दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यात निवडुंग्या विठोबा तसंच विठ्ठलवाडी इथल्या विठ्ठल मंदिरात, मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यातील पळशी इथल्या विठ्ठलाच्या पुरातन मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. बीड, भंडारा आणि सांगलीत शालेय विद्यार्थ्यांनी विठूनामाच्या गजरात दिंडी काढली. रत्नागिरी शहरात एक घर एक तुळस या संकल्पनेवर आधारित उपक्रमाअंतर्गत भाविकांना तुळशीच्या 350 रोपांचं वाटप करण्यात आलं. यवतमाळमध्ये शिवसेनेकडून कामगार बांधवांसाठी उभारण्यात आलेल्या कामगार सुरक्षा निवारा या लोकोपयोगी उपक्रमाचं काल लोकार्पण करण्यात आलं. शेगाव इथं

श्री संत गजानन महाराज समाधी मंदिरात काल राज्यासह शेजारच्या राज्यातूनही हजारो वारकरी आणि भाविक दाखल झाले होते. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथले प्रसिद्ध चित्रकार आणि कलाशिक्षक दिलीप दारवेकर यांचं माझी चित्रवारी हे चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. नागपूरमधील इयत्ता चौथीतील विद्यार्थी युगांत वंजारी यानं वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी एकाग्रता, स्मरणशक्ती आणि कौशल्याच्या जोरावर जागतिक स्तरावर एक विक्रम केला आहे. डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत काल वेगवेगळ्या रंगाच्या 60 गोट्या युगांतनं अवघ्या 48 सेकंदात रंगानुसार 5 स्वतंत्र पात्रांमध्ये अचूकपणे ठेवत हा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड फेडरेशन LLP युगांतला जागतिक विक्रमाचं प्रमाणपत्र प्रदान केलं. त्याचबरोबर वंडर किड्स ऑफ द वर्ल्ड या चषकानं त्याचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते युगांतचा विशेष सत्कार करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यात बोरगाव इथं काल भूकंपाचे 4 धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यामध्येही काल सायंकाळी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं झालेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं यजमान झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. ईशान किशननं 44 चेंडूत 81 धावा केल्या तर तिलक वर्मानं 29 चेंडूत नाबाद 60 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 18व्या षटकापर्यंत 119 धावाच करू शकला. भारताकडून अभिषेक शर्मानं 3 तर पदार्पण करणाऱ्या यश ठाकूर आणि प्रिन्स जाधव यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतीय T20 संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच मालिका विजय आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी काल मध्यम ते जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात अद्याप पावसाचा जोर कमी आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर CJP आंदोलन मागे. TET पेपरफुटी प्रकरणातल्या 2 सूत्रधारांना बिहारमधून अटक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. राज्यात आषाढी एकादशीचा सण उत्साहात साजरा. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा विजय. मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

गुरु एक जगी त्राता, आषाढ महिन्यातली पौर्णिमा, भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का. गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो. येत्या बुधवारी 29 जुलैला अवश्य ऐका गुरु पौर्णिमेविषयी उर्मी हा कार्यक्रम पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून. वनिता मंडळ या कार्यक्रमात 12 वाजता गुरु एक जगी त्राता.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
3: गॅस्ट्रो कॉलरा कावीळ हे रोग टाळण्यासाठी

0: युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा. दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
0: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
0: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.

0: Party.
1: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारा

0: महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा हा विभाग विश्वकोश आणि ज्ञानकोश याबाबत काम करत असतो, परंतु याचबरोबर ज्ञान मंडळावर देखील ते कार्य करत असतात. तर ही ज्ञान मंडळ संकल्पना नेमकी काय आहे हे जाणून आज आपल्याला घ्यायचं आहे, आणि त्यासाठी आपल्याकडे विद्याव्यासंगी सहाय्यक आनंद गेडाम सर आलेले आहेत. सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार मॅम.
0: सर, विश्वकोशाचा आवाका खूप मोठा आहे, त्याच्यात अनेक नोंदी आहेत, तरीसुद्धा ज्ञान मंडळ स्थापन करण्याची गरज का भासली, आणि ज्ञान मंडळ म्हणजे नेमकं काय किंवा विश्वकोशाच्या नोंदींपासून ते वेगळं कसं आहे याविषयी जरा आम्हाला सांगा.
1: मराठी विश्वकोश निर्मिती प्रक्रिया 60 सालापासून सुरू झाली हे सर्वश्रुत आहे, बरोबर. आणि त्याचा पहिला खंड हा 1976 साली प्रकाशित झाला. त्यानंतर जवळपास 39 वर्षानंतर 2015 साली 20वा खंड आला. पर्यायाने काय झालंय तर 20वा खंड 2015 साली आणि पहिला खंड 76 साली आला, त्यामुळे कालावधी हा खूप मोठा गेलाय. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यातली माहिती ही काळाच्या ओघात अद्ययावत करणं गरजेचं ठरलं. 2015 साली नवीन मंडळ स्थापन झालं, त्याचे अध्यक्ष तत्कालीन अध्यक्ष त्या काळचे आणि ते मंडळ यांनी असं ठरवलं की आता ही माहिती अद्ययावत करणं गरजेचं आहे जी आपली 31 खंडाच्या अंतर्गत आलेली आहे. शिवाय काही गोष्टी नव्याने पण त्याच्यात लेखन करणं गरजेचं आहे. त्यासाठी मग त्यांनी ज्ञान मंडळ ही संकल्पना कार्यान्वित करण्याचं ठरवलेलं. म्हणजे काय करायचं तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्या त्या विषयाचे ज्ञान मंडळ, त्या त्या विषयात कार्य करणारे आपल्या महाराष्ट्रातली शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे यांना त्याचं पालकत्व द्यायचं आणि त्या त्या विषयांचं तिथे निर्मितीचं काम करून घ्यायचं. असा तर तो सर्वसामान्य ज्ञानमंडळाचा विषय आहे. आता प्रत्येक विषयाची व्याप्ती ही कालाच्या ओघात किंवा नवीन तंत्रज्ञानाच्या युगात, जागतिकरणाच्या युगात ह्या सगळ्या गोष्टी वाढत गेल्या प्रत्येक विषयाच्या. आता मला सांगायचं म्हणजे मानव विद्या कक्षेमध्ये आपल्या धर्म, तत्वज्ञान, इतिहास, पुरातत्व विद्या किंवा सामाजिक शास्त्र, ज्याच्यात अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र
0: म्हणजे मानवाशी संबंध,
1: हा इतर सगळे विषय येतात. जवळपास आपण त्या काळी 60 विषय स्थापन करण्याचं संकल्पित होतं, पण त्यापैकी 45 आपण विषय स्थापले त्या त्या विद्यापीठात. आता उदाहरण घ्यायचं धर्मतत्वज्ञान हे 2 विषय आहे, पण त्याचे काय केलं आहे, आपण मुंबई विद्यापीठाला भारतीय धर्म आणि तत्वज्ञान असा एक विषय दिला, जागतिक धर्म आणि तत्वज्ञान आणि आधुनिक तत्वज्ञान, म्हणजे 2 विषयाचे 3 विषय, म्हणजे व्याप्ती वाढली. त्या अनुषंगाने आपण ज्ञान मंडळ स्थापन केली, बरोबर. हा तो सगळा विषय आहे आणि त्या अनुषंगाने त्या त्या विषयात जे महत्वाचे कार्य करणारे अभ्यासक प्राध्यापक आहेत त्यांना त्याची समन्वयक पदाची जबाबदारी सोपवलेली. असा जो कार्य ज्ञान मंडळ
0: म्हणजे विश्वकोशामध्ये जसं मानवीय विद्या आणि विज्ञान तंत्रज्ञान असे 2 भाग होते, तसंच ज्ञान मंडळामध्ये पण आहेत, आणि ज्ञान मंडळाच्या नोंदी ज्या आहेत त्या आधुनिक आहेत.
1: बरोबर, अगदी बरोबर.
0: सर, मग असा हा जो विचार प्रवाह, नवीन संकल्पना आणि या सगळ्यांचाच उहापोह या मानवीय विद्यामध्ये आलेला आहे का?
1: हो, नक्कीच. आपण बघितलं तर इतिहास हा आपल्याला असा सर्वसाधारण एक नजरेतून बघितलं तर तो असा साधारण आपल्या एका टप्प्यात दिसतो इतिहास, पण आपण ज्ञानमंडळाच्या अनुषंगाने त्याचं जे वर्गीकरण केलं 4 उपविषयांमध्ये याच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येईल सखोलता आणि माहिती किती मोठ्या प्रमाणात आपल्याला घ्यावी लागेल. पहिले आपल्याला 1 ते 20 खंडाचं जेव्हा आपण काम करायचं तेव्हा छपाईच्या माध्यमातून चालायचं आणि आपल्याला तिथे प्रत्येक खंड हा सर्वसाधारणपणे 1000 पृष्ठांचा असायचा, त्यामुळे आपल्याला शब्दसंख्येची मर्यादा होती. पण आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण सर्व हे काम ज्ञानमंडळाच्या सहाय्याने संकेतस्थळावर प्रकाशित करणार आहोत, त्यामुळे आपली व्याप्ती मोठी आहे आणि आपण त्या अनुषंगाने पावले पण उचललेली आहे. प्रत्येक विद्यापीठाला की शैक्षणिक संस्थेला त्या त्या विषयाचं काम सोपवलेलं आहे.
0: सर, ज्ञान मंडळांची जेव्हा स्थापना झाली तर त्यांची संरचना कशा प्रकारची असावं असं काहीतरी ठरवलं असेल ना, तर ती कशी रचना असेल किंवा त्याच्यामध्ये मग कोणते घटक असतात आणि ह्या घटकांची सुद्धा काही भूमिका असेल तर त्याविषयी जरा सांगा.
1: हो, खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. हा आधुनिक तंत्रज्ञानाचा आता उल्लेख केल्याप्रमाणे त्याच्या मदतीने आपण हे सगळं करतोय, याच्या अनुषंगाने या प्रक्रियेत आमूलाग्र बदल आपण इथे करत आहोत. कामाचे विकेंद्रित

0: विकेंद्रीकरण करत आहोत. आता विकेंद्रीकरण का हा प्रश्न साहजिकच आपल्याला पडला असेल. छपाईचं काम चालायचं तेव्हा वाई हे मुख्य केंद्र होतं, तिथे निर्मितीचं काम चालायचं. पण आता आपण विकेंद्रीकरण करतो म्हणजे आपण सर्व शैक्षणिक संस्था किंवा त्या त्या विद्यापीठाशी आपण करार करून त्या त्या विषयाचं त्यांना काम सोपवलंय. म्हणजे फक्त आता हे वाई पुरतं नाही, संबंध महाराष्ट्रापुरतं हे काम चालेल. आता याची संरचना कशी आहे तर दोन स्तरावरची आहे, एक आपल्या विद्यापीठीय किंवा शैक्षणिक संस्थाच्या स्तरावरची आणि एक आपल्या विश्वकोश कार्यकारी मंडळ जे असतं त्याच्या स्तरावरची. आता त्याचं शैक्षणिक आणि विद्यापीठीय स्तरावरची संरचना अशी आहे, प्रमुख संपादक म्हणजे मंडळाचे अध्यक्ष माननीय अध्यक्ष, विषयपालक हे मंडळाचे सदस्य असतात, त्याच्यानंतर पालक संस्था ज्याच्याशी आपण करार करतो त्या ज्ञान मंडळाच्या स्थापनेच्या बाबतीत, नंतर समन्वयक आणि तज्ज्ञ सल्लागार, नंतर लेखक समीक्षक वाचक, हे विद्यापीठीय स्तरावरचं. आणि विश्वकोश कार्यालय स्तरावरचं माननीय अध्यक्ष, प्रमुख संपादक, नंतर विभाग संपादक, सहसंपादक, विद्याव्यासंगी सहायक आणि संपादकीय सहायक, असं ती संरचना आहे. आता यांचे प्रत्येकाची कामं वेगवेगळ्या टप्प्यावर वाटलेले आहे. विषयपालक काय करतात तर ते ज्ञान मंडळाला मार्गदर्शन करतात, कार्यशाळा लेखक समीक्षकांची कार्यशाळा तिथे मार्गदर्शन करतात आणि वेळोवेळी समन्वयकांना जिथे अडचणी आली त्याला सल्ला देतात. नंतर पालक संस्थेचं काय काम, तर आवश्यक असलेल्या बाबी उपलब्ध करून देणे, म्हणजे काय तर एक खोली, संगणक, इंटरनेट, एक टेबल वगैरे असं या. आणि लेखक समीक्षकांची जेव्हा कार्यशाळा घ्यायची असेल तेव्हा सेमिनार हॉल किंवा कॉन्फरन्स हॉल उपलब्ध करून दिले, आणि शिवाय जमा खर्चाचा हिशोब ठेवणे आणि उपयोगिता प्रमाणपत्र देणे. नंतर आले समन्वयक. हे समन्वयक फार महत्त्वाचे घटक, यांच्यावर आपल्या सगळ्या कार्याची जबाबदारी ठेवलेली. म्हणजे काय तर समन्वयक हे विषयाची व्याप्ती ठरवण्यापासून, नोंद यादी ठरवण्यापासून, लेखक समीक्षकांची यादी ठरवण्यापासून, तर लेखन सोपवणे, त्यांच्याकडून प्राप्त करून घेणे, स्वतः तपासणे आणि नंतर शेवटी विश्वकोश कार्यालयाकडे पाठवणे प्रकाशित करण्यासाठी. त्यानंतर तज्ज्ञ सल्लागार आहे. हे तज्ज्ञ सल्लागारांचं मुख्य कार्य समन्वयकांना वेळोवेळी सल्ला देणे. नंतर लेखकांचं काम काय आहे तर लेखन करणे, समीक्षकांचं समीक्षण करणे, भाषांतरकारांचं काम आहे भाषांतर करणे, करत असताना मात्र काही पथ्य पाळली पाहिजे.
1: म्हणजे विविध नोंदींचं लेखन, भाषांतर करणे, असं हे कामाचं स्वरूप आहे. मग ह्या ज्या नोंदी आहेत ह्या सगळ्यांचा समन्वयक हा मुख्य कणा असतो.
0: बरोबर.
1: आणि त्यांच्यातर्फे ते काम केलं जातं.
0: हो.
1: आणि मग त्यानंतर सगळ्यात शेवटचा घटक वाचक.
0: हो.
1: ज्ञान मंडळाचा वाचक हा जो घटक आहे तो आधुनिक नोंदींचा उपयोग आपल्या वाचताना करून घेत असतो.
0: हो.
1: आता ही ज्ञान मंडळांची कार्यपद्धती ठरवण्यात आली असेल तर ती कशा प्रकारची असते?
0: ही कार्यपद्धती प्रामुख्याने आपण बघितलं तर तिथे लक्षात येईल की जवळपास समन्वयक हा मुख्य घटक आहे. त्यातील बऱ्याच गोष्टी त्यांना स्वतःला करायच्या आहे इतरांच्या मदतीने, सल्लागार असतील, तज्ज्ञ मंडळ असतील, विषयपालक असतील, किंवा आता विश्वकोशातली जी संरचना होती, विभाग संपादक, सहसंपादक, विद्याव्यासंगी सहायक, संपादकीय सहायक, यांच्या मदतीने सुद्धा त्यांनी आपलं नोंद यादी तयार करणे, व्याप्ती ठरवणे, नोंद लेखन सोपवणे, त्यांच्याकडून प्राप्त करून घेणे, समीक्षण सोपवणे, प्राप्त करून घेणे, या बऱ्याचशा टप्प्यावर त्यांना काम करायचं असतं. नवीन लेखक यादी जोडली, नवीन लेखक समीक्षक तयार झाले तर त्यांची कार्यशाळा घेणे, नोंद लेखन कसं केलं गेलं पाहिजे या संदर्भातली कार्यशाळा घेणे, बैठका घेणे आणि इतर आनुषंगिक कामे ह्या समन्वयक गटाला करायचं असतं.
1: गेडम सर, ज्ञान मंडळ स्थापन झाली तर त्याच्यामागे नक्की काहीतरी उद्दिष्ट असेल, तर त्यांना जे कामाचं उद्दिष्ट नेमून दिलं आणि त्याचा उपयोग असा तो समन्वय साधण्यात आला त्यावेळेला, तर ह्या ज्ञान मंडळांची उद्दिष्ट नेमकी कोणती आहेत?
0: उद्दिष्टे बघा, 1 ते 20 खंड आपले प्रकाशित झाले
1: विश्वकोशाचे.
0: अर्थातच पहिलं उद्दिष्ट हेच होतं, हे जे छापील झालेले खंड आहे त्यातली आलेली माहिती ही अद्ययावत करणे आणि जी माहिती नव्याने टाकायची आहे ती नव्याने भर घालणे, हे पहिलं उद्दिष्ट. दुसरे उद्दिष्ट आहे, आपण आता आंतरजाळाचं किंवा इंटरनेटचं युग आहे, आपण इथं बसून आपण अमेरिकेची माहिती वगैरे घेतो, त्या अनुषंगाने आपण प्रत्येक वाचकाला त्यांच्या निगडीनुसार अत्यंत जलद गतीने ती अद्ययावत माहिती देणे गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: त्यासाठी आपण हे ज्ञान मंडळ स्थापन केलंय. नंतर आहे या कामामध्ये जसं मी सांगितल्याप्रमाणे मगाशी विषय पालक, पालक संस्था, समन्वयक, लेखक

0: समीक्षक वाचक या सगळ्या घटकांचा एक वर्तुळ तयार झालेला आहे आणि यांना आपल्याला सोबत घेऊन हे काम करायचं आहे. त्यामुळे की नाही ह्या व्यक्ती आणि संस्थांचा सहभाग अर्थातच वाढवणे, नंतर त्यांच्या निमित्ताने आपण नोंद प्रक्रिया किंवा ज्ञान निर्मितीचं काम करून घेणे, मराठी भाषेचा मराठी विश्वकोशाचा अगदी पाड्यापर्यंत दुर्गम भागापर्यंत प्रचार प्रसार करणे, नंतर जे अध्ययन अध्यापन करणारे अभ्यासक आहे, विद्यार्थी आहे, प्राध्यापक आहेत, त्यांना संबंधित माहिती पोहोचवणे, नंतर स्पर्धा परीक्षा करणेवाले अभ्यास करणारे त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे,
1: हा फार त्यांना
0: उपयोग होणार, कारण हा फार महत्वाचा विषय आहे. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो की त्यांना ह्या आपल्या अमूल्य ठेवांचा वापर कसा करावा किंवा त्याच्या माध्यमातून त्यांच्या परीक्षेच्या संदर्भात किंवा अभ्यासाच्या संदर्भात काही फायदा होत असेल तर तो त्यांच्यासाठी लाभदायक. नंतर आहे ज्यांना ज्यांना या एकाच विषयामध्ये रुची असेल त्या सर्वांचं एकच व्यापक पातळीवर एक प्लॅटफॉर्म निर्माण करणे, आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय त्या तत्कालीन मंडळाने त्यांच्या अपेक्षेनुसार असा आहे की हे जे समजा वर्तुळ पूर्ण झालं आणि त्या वर्तुळाच्या माध्यमातून कामं अधिक जलद गतीने झाली तर भविष्यात त्या विषयाच्या संदर्भात मुक्त विद्यापीठ होईल अशी ती अपेक्षा, आणि हे फार महत्त्वाचं उद्दिष्ट तत्कालीन मंडळाने बघितलेलं. ज्ञान मंडळाच्या अंतर्गत प्रत्येक विषयाच्या ज्या ज्या नोंदी प्रकाशित केलेल्या आहेत त्या www.marathiviswakosh.org या संकेतस्थळावर त्या सगळ्या प्रकाशित झालेल्या आहेत, त्यामुळे सर्वांनी तिथे अवश्य भेट देऊन त्याचा उपयोग करून घ्यावा.
1: महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून विद्या व्यासंगी सहाय्यक आनंद गेडामसर आज आपल्याकडे आले होते आणि त्यांनी ज्ञान मंडळ मानव्य विद्या या विषयावर आपल्याशी संवाद साधला. सर, आपण आज इथं आलात आणि खूप छान माहिती दिली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं सूचना अभिप्राय यासाठी आम्ही एक ईमेल तयार केलेला आहे, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com यावर आमच्याशी नक्की संपर्क साधून आपली मतं सूचना आम्हाला कळवा. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन विषय आणि नवीन वक्त्यांसह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 102.7 MHz हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. श्रोते हो, ही वेळ आहे मिश्र संगीताची.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात प्रारंभी आपण ऐकलत शर्मिला दातार यांच्या आवाजातील उमाकांत काणेकर यांचं बालगीत. संगीत होतं दत्तराज खोत यांचं. श्रोते हो दलेर मेहंदी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आता ऐका.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

रोशन सातारकर यांच्या आवाजातील शब्दरचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.

0: पाच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

आदेश श्रीवास्तव आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 8 वाजता आहेत. काही क्षणात समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत प्रोफेसर चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत. शब्द होते शैलेंद्र यांचे, संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत मोहम्मद रफी यांच्या आवाजातील लव्ह इन टोकियो चित्रपटातील गीतकार हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरातील हिरा पन्ना चित्रपटातील गीत आपण ऐकलत. श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातील उर्वरित रचना आपण ऐकणार आहात 8:40. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. 8:30 होत आहेत. काही क्षणात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीचं आंदोलन मागे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रिपदाचा कार्यभार. सार्वजनिक परीक्षेतल्या गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत सादर केलं जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. कारगिल विजय दिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनहत सिंगचा ऐतिहासिक विजय. आणि आशियाई युवा हॉकी फाईव्ह अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानवर मात करत भारताची विजयी कामगिरी. आता सविस्तर बातम्या. सरकारशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीनं आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंग यांनी काल सीजेपीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. आंदोलकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही आणि त्यांच्याविरुद्ध कोणताही FIR दाखल केला जाणार नाही असं नड्डा यांनी सीजेपीच्या शिष्टमंडळासमवेत नवी दिल्लीत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. नीट UGC प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याच्या मुद्द्यावरही नियमानुसार जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सरकार तयार असल्याचं नड्डा यांनी सांगितलं. सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सर्व आंदोलकांना त्वरित आंदोलन मागे घेण्याचं आणि शांततेनं आपापल्या घरी परतण्याचं आवाहन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी

यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्याला दुःख झालं असून हा आपल्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न नाही, असं प्रधान यांनी समाज माध्यमावरील त्यांच्या संदेशात म्हटलं आहे. तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कोणी संभ्रमित करू नये हा आपला उद्देश असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. जंतर मंतरवरच्या आंदोलनाचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय मंत्रिपरिषदेचा राजीनामा स्वीकारला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. प्रल्हाद जोशी सध्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसंच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून काम पाहत आहेत. सरकार उद्या लोकसभेत सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करणार आहे. सोमवारच्या कामकाजाच्या यादीत या विधेयकाचा समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक परीक्षांमधील अयोग्य कृती किंवा गैरव्यवहार रोखण्यासाठी 2024 केलेल्या कायद्यात सुधारणा करण्याच्या उद्देशानं हे विधेयक आणलं जात आहे. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग हे विधेयक सादर करतील. प्रश्नपत्रिका फुटणं आणि परीक्षांमधील गैरप्रकार यासारख्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्यास तसंच या प्रकरणातल्या दोषींना कठोर शिक्षेची तरतूद करण्याच्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं शुक्रवारी मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश परदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 136 भाग असेल. आकाशवाणी, दूरदर्शन नेटवर्क, AIR न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर देखील हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. हिंदीतल्या प्रसारणानंतर हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. विकसित व्हायब्रंट विलेज उपक्रमामधील सहभागींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी दूरस्थ प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व करणारे 400 अधिक तरुण यामध्ये सहभागी होणार आहेत. 4 ते 30 जून दरम्यान 2 आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील 74 गावांचा समावेश होता. 27वा कारगिल विजय दिवस आज देशभरात साजरा होत आहे. यानिमित्त काल द्रास इथं कारगिल युद्ध स्मारकावर शौर्य संध्या हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह संरक्षण दलांचे आणि प्रशासनाचे अधिकारी, माजी सैनिक, वीरपत्नी, हुतात्मा जवानांचे कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज कारगिल युद्ध स्मारकावर हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. कारगिल विजय दिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देशरक्षणासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या शूरसैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे. 1999 कारगिलच्या शिखरांवर असाधारण शौर्य गाजवणाऱ्या वीर सैनिकांबद्दल देश सदैव कृतज्ञ राहील. त्यांचं अदम्य धैर्य, सर्वोच्च बलिदान, कर्तव्यनिष्ठा भावी पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील, असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 3 दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी मायदेशी परतले आहेत. मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 युरोपीय देशांच्या दौऱ्यात राष्ट्रपतींनी भारताची धोरणात्मक भागीदारी मजबूत करणं आणि परस्पर हितसंबंधांच्या क्षेत्रात सहकार्य वाढवणं या उद्देशानं उच्चस्तरीय बैठक घेतली, तसंच भारतीय समुदायाशी देखील संवाद साधला. पाकव्याप्त जम्मू काश्मीर भागात सुरू असलेली निदर्शनं आता अधिक तीव्र झाली आहेत. जम्मू काश्मीर जॉईंट आवामी ॲक्शन कमिटीनं आजपासून 2 आंदोलनाचा इशारा दिला असून याची सांगता मुझफ्फराबादकडे काढल्या जाणाऱ्या पदयात्रेनं होणार आहे. मानवाधिकार कार्यकर्ते उमर नझीर काश्मीरी आणि ॲडव्होकेट ख्वाजा मेहरान यांनी दालद्यालमध्ये संपूर्ण बंदची हाक दिली आहे आणि मिरपूर विभागातल्या नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. वाढती महागाई, विजेचे चढे दर आणि मानवी हक्कांवरील निर्बंधांमुळे लोकांमध्ये संतापाची भावना वाढत असल्यानं हे आंदोलन तीव्र झालं आहे. 57वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फी येत्या 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात होणार आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळानं यासाठीच्या प्रवेशिका स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. भारतीय गटातील प्रवेशिका सादर करण्याची मुदत ऑगस्टच्या मध्यापर्यंत आहे, तर आंतरराष्ट्रीय प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे. सिक्कीममध्ये नथुला मार्गावरून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेली 5वी तुकडी कैलास पर्वत आणि मानसरोवरची पवित्र यात्रा यशस्वीपणे पूर्ण करून गंगटोकला सुरक्षितरित्या परतली आहे. यानिमित्त सिक्कीम पर्यटन विकास महामंडळानं काल गंगटोक इथं एका सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं.
यात्रेकरूंनी त्यांचे आध्यात्मिक अनुभव सांगितले आणि पवित्र यात्रा

0: यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल असीम समाधान व्यक्त केलं. यावर्षी नथुला मार्गावरून कैलास मानसरोवर यात्रेसाठी 10 तुकड्या जाणार आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं आलेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजय आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. ईशान किशननं 44 चेंडूत 81 धावा तर तिलक वर्मानं 29 चेंडूत 9 बाद 60 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 18 षटकापर्यंत 129 धावाच करू शकला. भारताकडून अभिषेक शर्मानं 3 तर पदार्पण करणाऱ्या यश ठाकूर आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतीय T20 संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच मालिका विजय आहे. जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या एकेरीमध्ये भारताच्या अनाथ सिंगनं ऐतिहासिक विजेतेपद पटकावलं आहे. कॅनडात नायगरा ऑन द लेक इथं झालेल्या अंतिम सामन्यात अव्वल मानांकित अनाथ सिंग हिनं इजिप्तच्या रुकया सालेमचा 3-0 असा पराभव केला. या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी अनाहत ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. 18 वर्षीय अनाहतनं दुसऱ्या मानांकित सालेमचा 11-3, 11-7, 11-9 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. इजिप्तच्या खेळाडूंची गेल्या 16 वर्षांची मक्तेदारी मोडत एकही गेम न गमावता अनाहतनं हा ऐतिहासिक विजय मिळवला. ओमानमध्ये पार पडलेल्या युवा हॉकी फाईव्ह आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाच्या सामन्यात भारतीय युवा संघानं प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 3-1 असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली आहे. रोमित पाल, कर्णधार केतन कुशवाह आणि शाहरुख अली यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदवला. पहिल्यांच्या स्पर्धेत चीनविरुद्धच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघानं रौप्यपदक जिंकलं. दोन्ही संघांच्या या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करत हॉकी इंडियानं खेळाडूंना बक्षीस जाहीर केलं आहे. पुरुष संघातील प्रत्येक खेळाडूला 2 लाख रुपये आणि रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघातील प्रत्येक खेळाडूला 1 लाख रुपये बक्षीस दिलं जाईल. भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच उद्यापर्यंत छत्तीसगड, गुजरात आणि गोवा या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर CJP आंदोलन मागे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रिपदाचा कार्यभार. सार्वजनिक परीक्षेतला गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत सादर केलं जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. कारगिल विजय दिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनहत सिंगचा ऐतिहासिक विजय आणि आशियाई युवा हॉकी फॉईज अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानवर मात करत भारताची विजयी कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: Hz हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. श्रोते ऐकवित आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातील उर्वरित रचना.

चालबाज चित्रपटासाठी अमित कुमार, कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोतो, हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.

0: खर्च मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: इफ्को टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
3: ताई हे बघ.
4: हॅपी बर्थडे टू यू.
3: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
4: नेहमी शॉपिंग.
3: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे राईट.
5: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
6: आय नो बाबा. सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
3: आय नो ना.
6: RBI सांगते
4: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
7: श्रोतेव, राम लक्ष्मण यांच्या संगीत नियोजनात असद भूपाली यांचं गीत आता ऐका. मैंने प्यार किया चित्रपटासाठी हे गीत गायलं आहे लता मंगेशकर, SP बालसुब्रमण्यम आणि सहकाऱ्यांनी.

0: एकच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

विविध भारती सेवेचे कार्यक्रम आताच आपण ऐकलेत 102.7 MHz वर. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे.

थोडा अभ्यास, थोडी मौज, मिळवा ज्ञान, जमवा फौज, येऊन बसा रेडिओ पाशी, काढा रविवारी उसंत जराशी, ऐका बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालविश्व. 2 ऑगस्ट 2026 पासून दर रविवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी यवतमाळवरून FM 102.7 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर सुद्धा.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं अमृता सुभाष यांच्या आवाजातील शंकर अवसरे यांचं गीत. संगीत होतं प्रदीप वैद्य यांचं.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: श्रोत्रो सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गीत. शब्द आहेत नीला सत्यनारायण यांचे, संगीत आहे नीला आकाश यांचं.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

ऋषिकेश रानडे आणि प्राजक्ता रानडे यांच्या युगलस्वरातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यानंतर ऐकवित आहोत सुचित्रा काटरकर यांच्या आवाजातील शब्दरचना.

0: इफकोच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत राहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

विभावरी जोशी यांनी गायलेल्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 10:30 झाली आहेत. ऐकवीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

अवधूत गुप्ते, जान्हवी प्रभू, अरोरा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता सनई चौघडे. श्रोतो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत चीटर चित्रपटासाठी सोनू निगम आणि आनंदी जोशी यांना शब्द आहेत. अखिल जोशी यांचे संगीत, अभिजित यांचं आहे.

आवाजातील गीत आपण ऐकलत चित्रपट होता दुनियादारी. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यानंतर ऐकवित आहोत अवधूत गुप्ते, वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हे गीत. चित्रपट आहे तुला शिकवेल चांगलाच धडा.

राजनीती चित्रपटातील अवधूत गुप्ते आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 10:55 होत आहेत. ठीक 11 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम आणि त्यानंतर लगेच मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर ठीक 12 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल.

एक मोठा सामंजस्य करार झाला. जगाचा भारताच्या संरक्षण सामुग्रीवरचा आणि तंत्रज्ञानावरचा विश्वास वाढतो आहे. या आजच्या कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं आपल्या अमर शहीद जवानांना नमन करूया आणि एक सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारत निर्मितीचा आपला संकल्प अधिक मजबूत करूया. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातच्या मागच्या भागात मी आपल्याबरोबर कॅच द रेन या अभियानाविषयी चर्चा केली होती. मी असा आग्रह केला होता की पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी या उपक्रमाला जनआंदोलन केलं जावं. कॅच द रेनचा संदेश अगदी साधा सरळ आहे. जिथं पाऊस पडेल, जेव्हा पाऊस पडेल, तेव्हा पाण्याचं तिथेच जतन करावं. यासाठी 4 जुलैपासून देशभरात एक विशेष उपक्रम चालवला जात आहे. याद्वारे पावसाच्या पाण्याची साठवणूक, भूजल पाण्याचं पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचं पुनरुज्जीवन आणि वृक्षावरोपणाला नवी चालना दिली जाणार आहे. मला या गोष्टीचा आनंद होत आहे की गाव असो की शहर, पंचायत असो की सामाजिक संस्था, सर्व जागी लोकांनी हिरिरीनं सहभाग नोंदवला आहे. कितीतरी जुन्या तलावांमधून गाळ काढण्यात आलेला आहे. कित्येक विहिरी आणि बावांना पुन्हा जीवित करण्यात आलं आहे. बंद पडलेल्या बोअरवेल्स भूजल पुनर्भरणाच्या माध्यम बनत आहेत. मित्रांनो, मध्य प्रदेशातल्या सिधी जिल्ह्यात जवळजवळ 1500 तलाव तयार करण्यात आलेले आहेत. नरसिंहपूरमध्ये अमृत सरोवर पुन्हा जिवंत करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक क्षमता विकसित करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील नंदियाल जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत आणि जुने तलाव पुन्हा वापरात आणले जात आहेत. आमची शहरं देखील यात मागे नाहीत. छत्तीसगडच्या कोरबा, ओडिशाचं भुवनेश्वर आणि आंध्र प्रदेशमधील विजयनगरममध्ये या उपक्रमाचे अनुकूल परिणाम दिसू लागले आहेत. या आपणही सर्वजण आपल्या जवळच्या कोणत्याही तलाव, विहीर किंवा बावेची जबाबदारी घेऊया आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया. आज वाचवलेला प्रत्येक थेंब येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठीची सर्वात मोठी ठेव आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी ग्लासगोमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा सुरू झाल्या आहेत. प्रत्येक देशवासी भारतीय पथकाला शुभेच्छा देत आहे. आपल्या या शुभेच्छांच्या बळावर सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी आणि लोकांची मनंही जिंकावीत अशी त्यांची कामना आहे. मित्रांनो, आमच्या युवकांनी नजीकच्या काही दिवसांमध्ये झालेल्या खेळांमध्ये दैदिप्यमान यश मिळवलेलं आहे. PV सिंधू बॅडमिंटनमध्ये जपान खुल्या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व देशाला अभिमान आहे. भारतीय महिला क्रिकेट संघानं लंडनमध्ये लॉर्ड्स स्टेडियमवर पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात विजय मिळवलेला आहे. आमच्या संघानं 270 धावांनी हा सामना जिंकला आहे. हा एक ऐतिहासिक विजय आहे. ही केवळ एकच गोष्ट नाही, तर लॉर्ड्सच्या दीर्घ इतिहासात महिलांचा हा पहिलाच सामना होता. 1983 याच मैदानावर भारतानं आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. आमच्या नारी शक्तीनं देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. मित्रांनो, काही प्रयत्न असेही असतात ज्यांचं महत्त्व फार असतं. मला केरळमधील अर्नाकुलमच्या दक्षिणेकडील चित्तूरमधील अशाच एका खेळातील प्रयत्नाची माहिती मिळाली आहे. तिथं एका शाळेत संस्कृत क्लब आहे. तिथले शिक्षक अभिलाष यांनी वेगळ्याच पद्धतीनं संस्कृत लोकप्रिय केलं आहे. या उपक्रमाला त्यांनी अक्षर कंदुक असं नाव दिलं आहे. या संस्कृत शब्दांना फुटबॉलमध्ये वापरण्यात येणाऱ्या शब्दांशी जोडून सहज पद्धतीनं समजावण्यात येतं. यामुळे शिकण्याचा आनंद तर मिळतोच, त्याचबरोबर खेळांच्या प्रती लोकांमध्ये आवड निर्माण होते. माझ्या प्रिय देशवासियांनो, मागच्या रविवारी झालेल्या विक्रम 1 या अंतराळ यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाचा प्रत्येक देशवासियाला अभिमान वाटत आहे. आम्ही सर्व भारतवासी अंतरिक्ष क्षेत्रातील ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो. हे खाजगी क्षेत्राद्वारे विकसित केलेलं भारताचं पहिलंच रॉकेट आहे.

आमच्या तरुण नवोन्मेषकांनी जे करून दाखवलं त्याची कल्पनाही करणं कठीण होतं. त्यांनी उच्च कोटीचं कौशल्य, आवड आणि संयम दाखवला. अनेक वर्षांपासून आमचं अंतरिक्ष क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी बंद होतं. या क्षेत्रात आपली प्रतिभा दाखवण्याची आवड असलेल्या युवकांना फारशी संधी मिळत नव्हती. युवकांचं हित पाहून आम्ही अंतरिक्ष क्षेत्राला खाजगी क्षेत्रासाठी खुलं केलं. आज त्याचे परिणाम सारं जग पाहत आहे. मित्रांनो, आमचे तरुण साथीदार विज्ञान क्षेत्रातही भारताचं नाव उंचावत आहेत. विज्ञान ऑलिम्पियाड ही सर्वात महत्त्वपूर्ण अशा स्पर्धांमधील एक स्पर्धा आहे. यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी भाग घेत असतात. या महिन्यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स या विषयांची ऑलिम्पियाड झाली. या स्पर्धेत भारतीय चमूचं प्रदर्शन दैदिप्यमान झालं. भौतिकशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये आमच्या सर्व पाचही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकलं आणि भारताला पहिली श्रेणी मिळाली. मागच्या एका दशकात भौतिकशास्त्रात झालेल्या सर्व ऑलिम्पियाडमध्ये आमचे विद्यार्थी जिंकलेले होतेच. रसायनशास्त्रातही यावर्षी आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकलं आहे. ही आत्तापर्यंतची आमची सर्वात चांगली कामगिरी ठरली आहे. जीवशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये विद्यार्थ्यांनी पदकं जिंकली, ज्यात एका सुवर्णपदकाचाही समावेश आहे. तसंच गणिताच्या ऑलिम्पियाडमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं आपल्या नावावर केली आहेत. मला देशाच्या युवाशक्तीबद्दल खूप अभिमान आहे. हे पाहून आनंद होतो की भारतात ऑलिम्पियाड आणि हॅकेथॉनची संस्कृती सातत्यानं वाढत आहे. मला विश्वास आहे की देशातील अधिकाधिक तरुण अशा क्षेत्रांमध्ये रुची घेतील आणि भारताची पताका फडकावतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा एखादं काम करण्याचं कौशल्य आणि आवड असते तेव्हा प्रत्येक मार्ग सोपा होतो. काश्मीरच्या पारंपरिक वगूबाबत आज जे प्रयत्न केले जात आहेत त्यातून हेच दिसून येतं. ही चटई लव्हाळं आणि भाताच्या पेंढ्यापासून बनवली जाते. वगू बनवण्याची परंपरा अनेक वर्ष जुनी आहे. यासाठी सर्वप्रथम काश्मीरच्या दुर्गम भागातून गवत आणि लव्हाळी गोळा केल्या जातात. त्यांना उन्हात वाळवून त्यांची छाटणी केली जाते आणि मग हातानं विणण्याचं काम सुरू होतं. 2 कारागिरांना 1 चटई बनवण्यासाठी साधारण 4 दिवस लागतात. ही कला अनोखी आणि पर्यावरणपूरक देखील आहे. तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात थंडावा मिळतो आणि हिवाळ्यात ती ऊब देते. पूर्वी काश्मीरमधील प्रत्येक घरात ही कला पाहायला मिळत असे, पण गेल्या काही वर्षांपासून तिचा वापर कमी होऊ लागला होता. अशा परिस्थितीत श्रीनगरचे गुलाम हुसेनजी आणि त्यांची मुलगी तंजिलाजी यांनी एक निर्णय घेतला. त्या दोघांनी वगू कलेच्या परंपरेला नवसंजीवनी देण्याच्या कामात स्वतःला झोकून दिलं. गुलाम हुसेनजी एका अगदी सामान्य कुटुंबातील आहेत. या कामात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, पण वगूचं जतन करण्याचा त्यांचा निर्धार कायम राहिला. लवकरच अनेक लोक त्यांच्या या प्रयत्नांमध्ये सामील होऊ लागले. गुलाम हुसेनजींनी हे कौशल्य खूप वाढवलं. त्यांना त्यांच्या या मोहिमेत स्थानिक पातळीवर सरकारी मदतही मिळाली. आज झपाट्यानं लोकप्रिय होत असलेली वगू कला देशाच्या इतर भागांमध्येही पोहोचत आहे. या प्रयत्नांशी संबंधित असलेल्या सर्वांचा मला खूप अभिमान आहे. आज आम्ही सर्वजण स्थानिक उत्पादनांवर भर देत आहोत. व्होकल फॉर लोकल या मंत्राचं आम्ही पालन करत आहोत. अशात एकदा अवश्य विचार करा की काश्मीरचा वगू आपल्याही घरात असेल. मित्रांनो, आपल्या देशात चहा हे केवळ एक पेय नाही तर ती आपलेपणाची भावना देखील आहे. सकाळची सुरुवात असो, मित्रांना भेटणं असो किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणं असो, चहा प्रत्येक प्रसंगाचा एक भाग बनतो. तसं चहाशी माझं नातं काय आहे हे तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहीत आहे. पण आज मी ज्या चहाबद्दल बोलत आहे त्यानं केवळ आपल्याला उत्तम चवच दिली नाही तर अनेक भगिनींच्या जीवनात स्वावलंबनाचा एक नवीन सुगंधही दरवळवला आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील लखीवाला गावातील एका बचत गटाशी संबंधित महिलांनी

मयूर प्रेरणा स्वदेशी हर्बल टी तयार केला आहे. यामध्ये गवती चहा, गुळवेल, ज्येष्ठ मध, तुळस, कच्ची हळद, दालचिनी, वेलची आणि बडीशेप यासारखे नैसर्गिक घटक आहेत. आपल्या अनोख्या चवीमुळे आणि गुणधर्मांमुळे या चहाला अल्पावधीतच लोकांमध्ये एक विशेष ओळख मिळाली आहे. या हर्बल चहाला प्रयागराजच्या महाकुंभात आणि दिल्लीच्या 8व्या इंटरनॅशनल फूड फेस्टिवलमध्ये खूप पसंती मिळाली. परदेशातील लोकांनीही यात रस दाखवला आहे. मित्रांनो, सगळ्यात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे या प्रयत्नांची सुरुवात. केवळ 1 लाख रुपयांपासून याची सुरुवात झाली. आज हा ब्रँड देशाच्या मोठमोठ्या संस्थांपर्यंत पोहोचला आहे. या प्रयत्नांपासून एक शिकवण मिळते, ती म्हणजे जेव्हा स्थानिक निसर्ग, ज्ञान आणि महिलांचा आत्मविश्वास या 3 गोष्टी एकत्र येतात, तेव्हा एक छोटासा प्रयत्न देखील मोठ्या बदलाची पायाभरणी करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, एक पेड मा के नाम या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील जनता निसर्गाप्रती आपली जबाबदारी चोख पार पाडत आहे. जेव्हा समाज या भावनांशी स्वतःला जोडतो, तेव्हा अनेक प्रेरणादायी आणि सुंदर उदाहरणं समोर येतात. मित्रांनो, लोकसहभागाची अद्भुत ताकद अहमदाबाद इथं पाहायला मिळाली. भाडज परिसरात केवळ 1 तासात 3.5 लाखांहून अधिक रोपं लावण्यात आली. या अभियानात 25,000 अधिक लोकांनी आपला सहभाग नोंदवला. यामध्ये शालेय विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स, स्वयंसेवक आणि सामान्य नागरिक या सर्वांनी सहभाग घेतला. येत्या काही वर्षात या रोपांचं एका घनदाट शहरी वनात रूपांतर होईल आणि या प्रयत्नांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. मित्रांनो, एक पेड मा के नाम या मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेशातही जनशक्तीचं एक अद्भुत उदाहरण पाहायला मिळालं. इथं 12 जुलै रोजी 35 कोटींहून अधिक रोपं एका दिवसात लावण्यात आली. मी उत्तर प्रदेशचा खासदार असल्यामुळे माझ्यासाठी देखील ही एक अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, झाड हे केवळ माणसासाठीच नव्हे तर असंख्य जीवांसाठी देखील नैसर्गिक अधिवास आहे. जवळपास 60 वर्षांनंतर भारतीय करड्या रंगाचा धनेश पुन्हा एकदा गुजरातच्या पर्वतीय जंगलांमध्ये आपली घरटी बांधत आहे. जंगलांमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धन आणि पुनरुज्जीवन या प्रयत्नांचीच ही फलनिष्पत्ती आहे. धनेश पक्षाला जंगलाचा शेतकरी म्हटलं जातं. तो फळं खातो आणि बिया दूरपर्यंत पसरवतो. या बियांमधून जंगलांमध्ये नवीन झाडं उगवतात. अशा प्रकारे एक पक्षी जंगलाला अधिकाधिक समृद्ध करतो. मला आपल्याला सर्वांना एक सांगायचं आहे की आपण आपल्या आयुष्यातली एखादी विशेष संधी जंगलासोबत जोडायला हवी. आईच्या नावानं एखादं झाड लावायला हवं. आज लावलेलं एक रोप येणाऱ्या पिढ्यांसाठी हिरवळ, स्वच्छ हवा आणि सुंदर भविष्याचा वारसा ठरू शकतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज प्लास्टिक प्रदूषण सर्व जगासाठी एक मोठं आव्हान बनलं आहे. एकल वापराच्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे निसर्गाला अनेक वर्ष हानी पोहोचते. त्यामुळे योग्य वेळी प्लास्टिकची विल्हेवाट लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याचं एक उत्तम उदाहरण बिहारमधल्या सीतामढी इथं पाहायला मिळत आहे. इथं प्लास्टिकच्या वापरापासून आकर्षक बाग बनवले जात आहेत. एक बाग बनवण्यासाठी साधारणतः 40 किलो एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर केला जातो. ही बाकं मजबूत, टिकाऊ आणि आरामदायी तसंच पर्यावरणपूरक देखील आहेत. या बाकांचा उपयोग सरकारी शाळा, उद्यानं आणि त्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी देखील केला जात आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता या दोन्ही क्षेत्रांमध्ये वाढत आहे. या प्रयत्नात स्थानिक संघटनांबरोबरच जिल्हा प्रशासन देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी देखील निर्माण होत आहेत. प्लास्टिकचा वापर कमी करा, पुन्हा वापरा आणि पुनर्वापर करा हे केवळ एक घोषवाक्य नसून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. सीतामढीचा प्रयत्न आपल्याला हाच संदेश देत आहे.
मित्रांनो, तुम्हाला कदाचित लक्षात असेल, मागच्या मन की बात मध्ये

मी गणेश उत्सवाबद्दल बोललो होतो. मी तुम्हा सर्वांना आग्रह केला होता की आपण आपल्या देशातील मातीपासून बनवलेल्याच गणपतींची पूजा करावी. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तींऐवजी, तसंच परदेशातून आणलेल्या मूर्तींऐवजी, आपण आपल्या घरात आपल्या देशातल्या मातीपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावी. याबाबत मला देशभरातून प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये लोकांनी माझी विनंती स्वीकारल्याचं मला सांगितलं. घरात मातीपासून बनवलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. मन की बातमुळे योग्य वेळी योग्य पाऊल उचलायला त्यांना मदत मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. मी पुन्हा एकदा सर्वांना आग्रहाची विनंती करतो की यंदाच्या वर्षी आपल्या घरात देशातल्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींचीच प्रतिष्ठापना करावी. अशा प्रकारे तुम्ही गणपतीसाठी केलेली पूजा ही निसर्गासाठीची पूजा ठरेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, मी तुम्हाला आता अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्याच्याविषयी ऐकल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे अभिमान वाटेल. विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात हिरिरीने काम करणारे आणि जगात स्वतःची ओळख निर्माण करणारे, तरी देखील आपल्या मातीशी घट्ट नातं असलेले आणि वेळोवेळी तिचा सन्मान करण्यास न विसरणारे, हे आहेत मणिपूरचे डॉक्टर रोनाल्डो रेशरामजी. नाव रोनाल्डो असलं तरी खगोल भौतिकशास्त्रज्ञ असणारे डॉक्टर रेशरामजी जपान इथं काम करतात. आकाशगंगांच्या एका विशाल समूहाचा शोध लावणाऱ्या एका चमूचा ते एक भाग होते. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे त्यांच्या कामाबद्दल, तर त्यांनी मणिपूरमधल्या एका सुंदर तलावाच्या नावावरून या समूहाला लोकटाक प्रोटोक्लस्टर असं नाव दिलं. लोकटाक हे इथल्या एका मोठ्या गोड्या पाण्याच्या तलावाचं नाव आहे. या तलावात तरंगणाऱ्या टेकड्या एक अद्भुत असं दृश्य तयार करतात, जसं की एखाद्या महासागरात छोटी छोटी बेटं तरंगत आहेत. विश्वातल्या या तरुण आकाशगंगा देखील एक विशाल रचना अशा प्रकारे तयार करतात. हाच लोकटाक तलाव आज केवळ देशामध्येच नाही तर जगात आपलं नाव उंचावतोय आणि आपल्या सगळ्या भारतीयांसाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे. आपली नाळ आपल्या संस्कृतीशी घट्ट करून आपण परदेशातही उंची गाठू शकता, हाच संदेश आपल्या तरुण मित्रांना यातून मिळतो. हीच ती बांधिलकी जी तारकांच्या दुनियेतही प्रकाशमान होऊ शकते. माझ्या प्रिय देशवासियांनो, येत्या 7 ऑगस्ट रोजी आपण राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करणार आहोत. त्यानिमित्तानं आपण आपल्या विणकर बंधूंच्या कौशल्याचा आणि सर्जनशीलतेचा गौरव करणार आहोत. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा ते पुढे चालवतात. त्यांच्या हातून निर्माण झालेला प्रत्येक पोशाख त्या प्रदेशाची, एका समाजाची आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येकाची कहाणी प्रतिबिंबित करतो. यांच्यामुळेच भारताचा सांस्कृतिक वारसा जपला जातोय. हस्तकलेला प्रोत्साहन देऊन आपण आपल्या या विणकर बांधवांचा सन्मान करूया, अशी मी आज आपल्याला विनंती करतो. चला तर व्होकल फॉर लोकल या भावनेला आपण अधिक बळकट करूया. मित्र हो, सरकारकडून हातमागाला मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे आज आपल्या विणकर बांधवांचं जीवनमान उंचावत आहे. पोचमपल्ली ते पाटणा आणि कुथमपल्ली ते कच्छपर्यंत याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. आज अनेक लोक आणि गटांमुळे या गौरवशाली परंपरेला नवीन ऊर्जा आणि ओळख मिळत आहे. काही जण पोचमपल्ली इकडच्या सुंदर परंपरेला, तर काही जण केरळच्या कासा कलेला प्रोत्साहित करत आहेत, तर काही जण महिला विणकरांना एकत्र करून लोकरीची उत्पादनं बनवत आहेत. यामुळे आमच्या माता भगिनींना रोजगारही मिळत आहे. मला आणखी एका विषयाबद्दल विशेषत्वानं बोलायचं आहे, तो म्हणजे खादी. आपल्या सर्वांना माहितीच आहे की महात्मा गांधींना खादी अतिशय प्रिय होती. आम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे खादीची विक्री गेल्या 12 वर्षात 6 पटींनी वाढली. विक्रीचा आकडा आता 8,000 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणूनच मी आपल्याला आग्रह करतो की येणाऱ्या सणासुदीच्या काळात आपण खादी, हातमाग आणि हस्तकलेच्या काही ना काही वस्तू खरेदी करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, भारतामध्ये

किती प्रकारची वाद्य आहेत असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही नक्कीच विचारात पडाल. याचं कारण आपल्याकडे असंख्य वाद्य आणि त्याच्याशी संबंधित विशिष्ट परंपरा आहेत. त्रिपुराचं चौंग प्रेंग हे आदिवासींमध्ये अतिशय लोकप्रिय असलेलं वाद्य आहे. बांबूपासून बनवलेलं आणि 3 तारा लावलेलं असं हे एक सुमधूर वाद्य आहे जे सरोद या वाद्याशी संबंधित आहे. काही कारणांमुळे युवकांमध्ये त्याची लोकप्रियता कमी होऊ लागली होती. अशात सूरजकुमार देव वर्मा यांनी पुन्हा हे वाद्य लोकप्रिय करण्याचा संकल्प केला. आज त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे. ते चौंग प्रेंग सोबतच तिथली अन्य पारंपरिक वाद्यही वाजवतात. त्यांना लोकगीतं, कोक बोरोक, बाऊल गीतं, बंगाली लोकगीतं खूप आवडतात. आता मी आपल्याला त्यांच्या वादनाचा एक छोटासा भाग ऐकवू इच्छितो. मला खात्री आहे तुम्ही हे संगीत कधीच विसरू शकणार नाही.

0: मित्रांनो, हे संगीत तुम्हाला नक्कीच आवडलं असणार याची मला खात्री आहे. मला खरोखर देव बर्मा यांचा अतिशय अभिमान वाटतो. पारंपरिक संगीताला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या पारंपरिक वाद्यांची माहिती समाज माध्यमांवर सामायिक करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो, कारण त्यामुळे इतरही लोक या पारंपरिक वाद्यांबरोबर जोडले जातील. माझ्या प्रिय देशवासियांनो, येणाऱ्या 27 जुलैला भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी आहे. डॉक्टर कलाम यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत, पण त्यांची शिक्षकाची भूमिका ही त्यांना सर्वात जवळची होती. ते मुलांना आणि युवकांना मोठमोठी स्वप्न बघण्यासाठी प्रेरित करत. योगायोगानं याच आठवड्यात आपण गुरुपौर्णिमेचं पावन पर्वही साजरा करणार आहोत. आपले आईवडील हे आपले प्रथम गुरु असतात आणि आपल्या शिक्षकांमुळे आपल्याला अक्षरांची ओळख होते. गुरुपौर्णिमा अशा सर्व गुरूंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी असते. मित्रांनो, देशातल्या सर्व शिक्षक आणि ज्येष्ठांना मी आदरपूर्वक वंदन करतो. काही आठवड्यातच आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा महान उत्सव साजरा करणार आहोत. 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान देणाऱ्या असंख्य वीरांच्या स्मृतीचा हा दिवस आहे. या वीरांनी केलेल्या त्यागामुळेच आज आपल्या हाती आपला तिरंगा आहे. आपल्या संविधानाची सर्व आदर्श तत्व या तिरंग्यात सामावलेली आहेत. मित्रांनो, गेल्या काही वर्षात हर घर तिरंगा अभियानामुळे प्रत्येक भारतीय एका वेगळ्याच भावनेने एकत्र आला आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत हा उत्सव साजरा केला जातो. यावर्षीही आम्हाला हर घर तिरंगा हे अभियान पुरेपूर उत्साहानं पुढे न्यायचं आहे. आपल्या घरावर सन्मानपूर्वक तिरंगा फडकवायचा आहे. मित्रांनो, प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टच्या आधी आपण आपले विचार, आपल्या सूचना मला पाठवत असता. यावर्षी देखील आपले विचार MyGov वर अवश्य पाठवा. मी आपल्या सूचनांची वाट पाहिन. मित्रांनो, आज मन की बातमध्ये इतकंच. पुढच्या महिन्यात आपल्या देशवासियांच्या यशोगाथा आणि प्रेरणादायी प्रयत्नांसोबत पुन्हा आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत अनुमती द्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: 102.7 MHz हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे.
2: सांगून सांगून थकलो.
3: काय झालं?
2: नवी किट

0: फीडबॅक पाहिजे.
1: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
0: करेक्ट.
1: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
2: RBI सांगते,
3: आधी आपली बँक, मग RBI ओम्बुड्समन.
4: आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 12:12. काही क्षणात वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजताहेत. काही क्षणात वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, मध्याह्नचे 12 वाजलेत. प्रसारित करीत आहोत महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आयुष्य म्हणजे चढ उतार, सुख दुःख, हार जीत असं दोन्ही स्वरूपाचं असतं. आणि म्हणूनच दुःखात असताना निराश व्हायचं नसतं. मी जिंकणार आहे, मी स्वतः सक्षम आहे असं सतत मनाला सांगून मनाला खंबीर बनवायचं असतं. आणि एकदा का असं मन खंबीर झालं की आलेल्या परिस्थितीशी दोन हात करणं जमतं, किंबहुना ते जमवता येतं. मैत्रिणींनो, आपण म्हणतो पण हे फार सोपं नसतं. यासाठी प्रचंड जिद्द, मनाची कणखरता अतिशय आवश्यक असते. आणि अशाच वेळी मनात असं एखादं गाणं येतं,

मैत्रिणींनो, अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत खरंच एक सुंदर वाट जिला दिसली आणि त्या वाटेवर जाऊन परिस्थितीशी झुंज देऊन यशाचा किनारा गाठलाय. मैत्रिणींनो, काही वर्षापूर्वी या मैत्रिणीचे पती अमित चांदोरकर यांच्या अकाली निधनानंतर अस्मिता चांदोरकर ज्या पूर्वाश्रमीच्या आहेत शीतल मुळे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. लहान मुलाचं संगोपन कसं करायचं, घर कसं चालवायचं, मुलाचं भविष्य कसं घडवायचं असे अनेक गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभे होते. मात्र त्यांनी परिस्थितीसमोर हात टेकले नाहीत. अत्यंत

0: अत्यंत काबाड कष्ट करत दिवस रात्र मेहनत केली आणि घराची जबाबदारी पेलली. मुलाच्या शिक्षणात सुद्धा कोणतीही कमतरता पडू दिली नाही. संसाराची आणि मुलाची जबाबदारी सांभाळताना शीतल यांचं स्वतःचं शिक्षण खूप मागे सुटलं होतं. जवळपास 23 वर्षाचा मोठा खंड पडला होता आणि कायद्याचा कठीण अभ्यास करणं सोपंही नव्हतं. पण मैत्रिणींनो, मनात असलेली जिद्द, कायदेतज्ञ होण्याची इच्छा आणि कुटुंबाकडून मिळालेलं प्रोत्साहन यामुळे त्यांनी पुन्हा एकदा महाविद्यालयात पाऊल ठेवलं. अनेक आव्हानांचा सामना करत आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि विशेष म्हणजे आपली वकिलीची पदवी त्यांनी सन्मानाने प्राप्त केली आहे. आणि मैत्रिणींनो, विशेष म्हणजे त्यांचा मुलगा आर्यन याने सुद्धा याच वर्षी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण करत मास्टर शेफ बनण्याकडे यशस्वी पाऊल टाकलंय. आई आणि मुलगा दोघांनीही एकाच वर्षी मिळवलेलं हे दुहेरी यश, याबद्दल या मायलेकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि म्हणूनच असं म्हणता येतं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाची ओढ असेल तर वय आणि वेळ याचं बंधन पडत नाही. मैत्रिणींनो, आज आपण अस्मिता चांदोरकर अर्थात पूर्वाश्रमीच्या शीतल मुळे यांना आज आमंत्रित केलंय. चला तर मैत्रिणींनो, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया त्यांची ही यशोगाथा. शीतलताई नमस्कार.
1: नमस्कार,
0: स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. तुम्ही मिळवलेल्या यशाबद्दल तुमचं आणि तुमचा मुलगा आर्यन याचं खूप खूप अभिनंदन.
1: धन्यवाद.
0: आत्ताच मी सांगितलं की तुमची जी कहाणी आहे, एका खडतळ प्रवासातून तुम्ही यशस्वी मार्गाकडे निघालेले आहात, तुम्ही आणि अर्थात तुमचा मुलगासुद्धा. सुरुवातीला सांगा, तुमचं माहेर कुठलं, शिक्षण काय झालंय?
1: माझं माहेर रत्नागिरीतलंच. माझी आई शिक्षिका होती, माझे वडील प्रायव्हेट नोकरीला होते. माझं शिक्षण सगळं आई शिक्षिका असल्यामुळे कळझोंडी या गावात झालं. पहिली ते चौथी माझं शिक्षण तिकडेच.
0: अच्छा.
1: आणि पाचवीला मी पटवर्धन हायस्कूलला ऍडमिशन घेतलं. त्याच्यानंतर मग आम्ही दोघंही बहीण भावंड आम्ही दोघंही पटवर्धनलाच जात होतो.
0: बर.
1: पाचवी ते दहावी पर्यंत माझं सगळं शिक्षण पटवर्धन हायस्कूललाच झालं. दहावी माझी 96 सालात झाली. त्याच्यानंतर 11वी 12वी गोकटेला झालं. आणि 12वी नंतर माझा भाऊ जेव्हा इंजिनिअरिंगला गेला त्यावेळेस मग मी मुंबईमध्ये शिफ्ट झाले. मग आम्ही दोघंच तिथे राहायचो मुंबईला.
0: अच्छा.
1: आई नोकरी आणि बाबा नोकरीला असल्या कळल्यामुळे ते रत्नागिरीतच होते. मग आम्ही दोघंच मुंबईमध्ये असायचो. त्याच्यामुळे माझं शिक्षण पुढे थांबलं कारण बाबाची जबाबदारी माझ्यावरती आली. मग काय नोकरी शोधायला सुरुवात केली. नोकरी झाली माझी 12वी नंतर. मी मुंबईमध्ये जॉब केले. चाललं होतं, व्यवस्थित होतं. बालपण पण एकदम मजेशीर आनंदात गेलेलं होतं कारण चार भावांची एकटी बहीण म्हटल्यानंतर जरा लाडातच होते.
0: बरोबर.
1: त्यामुळे फार आनंद होता.
0: अच्छा.
1: असं काही जास्त खडतर असं नाही गेलं, छान होतं एकंदरीत.
0: आणि मग आता म्हणाला तसं की 12वी नंतर तुम्ही शिक्षण थांबवलं.
1: शिक्षण थांबवलं म्हणजे कसं, तिकडे मुंबईमध्ये गेल्यानंतर आईला तेवढं शक्य नव्हतं की दोघांची शिक्षण करणं. त्याच्यामुळे मग मी प्रायव्हेट कोर्स केले कम्प्युटरचे वगैरे.
0: अच्छा.
1: भावाचं त्याचं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. आईला त्याला सपोर्ट केला मी आणि तो इंजिनियर झाला. त्याच्यानंतर मग काय, तिथपर्यंत मी चांगला जॉब करत होते त्याच्यामुळे मी परत शिक्षणाचा विचार नाही केला की करायचा हवंय आपल्याला. 12वी झालंय, चांगला जॉब आहे, ठीक आहे, चाललंय, व्यवस्थित चाललंय, त्यामुळे समाधानी होते असं हे नव्हतं.
0: अच्छा.
1: व्यवस्थित चाललेलं.
0: परत रत्नागिरीकडे कशाल?
1: लग्न झालं 2004 सालामध्ये. त्याच्यानंतर मग मी रत्नागिरीत आले.
0: अच्छा.
1: हा, 2004 नाही आले, 2008 मी रत्नागिरीत आले. तिथपर्यंत मी नोकरीच करत होते मुंबईत. 2005 माझा मुलगा झाला. त्याच्यानंतर तो जवळजवळ 4 होता. मग तो तिकडे प्रायमरीला जायला लागल्यावर मग सगळ्यांचे बाबा बघितल्यावर मला पण माझ्या बाबांकडे जायचंय. त्याचे बाबा इकडेच होते रत्नागिरीमध्ये. मग काय करायचं डिसिजन घेतला. ठीक आहे म्हटलं, आता जाऊया रत्नागिरीत. तो सारखा बाबा बाबा करतोय म्हटल्यानंतर मग रत्नागिरीत जाऊया आणि तिथे सेटल होऊया.
0: अच्छा.
1: 2008 मी रत्नागिरीत आले. मग तो इथे शाळेत जायला लागला प्रायमरीला. त्याच्यानंतर मग चालू झालं वैवाहिक आयुष्य इकडचं. तिकडे काय माहेरी असतेपर्यंत आपल्याला त्रास नसतो सगळ्यांचा. सासरी आल्यानंतर मग चालू झाल्या जबाबदाऱ्या, मुलाचं शिक्षण, नवरा, घरातल्या जबाबदाऱ्या सगळं चालू झालं. मग इथे आल्यानंतर कोचिंग क्लासेसला मी जॉबला लागले. तिकडे मी छान क्लासेसमध्ये होते. त्याच्यानंतर मग जबाबदाऱ्या हळूहळू 2-3 मी तिथे जॉब केला. भाऊ माझा अमेरिकेला गेला त्याच्यामुळे मग आई एकटी राहिली. मग परत त्याला मी मुंबईत पाठवला. मग त्याचं शिक्षण सगळं तिकडे झालं. दुसरी ते

0: गावी तो तिकडे होता
1: मुलगा.
0: हा मुलगा आईकडे, आई बरोबर एकटा, कारण आई तिकडे शिफ्ट झाली रिटायरमेंट नंतर. मग त्याचं शिक्षण तिकडे चालू होतं, मी इकडे, मग माझे मिस्टर इकडे. मग अशी दर आठवड्याला मी मुंबईत जाऊन त्याची चौकशी, आईची चौकशी अशी करत करत चालले होते दिवस. मग 2014 माझ्या मिस्टरांचं ऍक्सिडेंट झालं. 6 दिवस कोमात होते, 7व्या दिवशी ते गेले. आता करायचं काय, फार मोठी जबाबदारी माझ्यावरती आली, करणार काय. कारण नेमके ज्या दिवशी ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी मी नेमकी इथे नव्हते, मी पुण्यात होते. माझ्या सासऱ्यांचं ऑपरेशन झालं होतं, त्याच्यासाठी मी गेले होते. मग कळलं मला ज्या वेळेस की ऍक्सिडेंट झाले, मला फोन आला की असं असं झालंय, तुम्ही कुठे आहात? म्हटलं मी पुण्यात आहे. तर मला असं कल्पना नव्हती एवढी की एवढं मेजर ऍक्सिडेंट झालं असेल म्हणून. कारण कसं झालं, कधी फास्ट गाडी चालवणं हा प्रकारच नव्हता. म्हणजे मी असं समजत होते की जस्ट हात वगैरे पाय वगैरे मोडला असेल, पण नाही. जेव्हा मी आले आणि जी भयान परिस्थिती मी बघितली, ते फार मला, म्हणजे मी हादरूनच गेले की असं वाटलंच नव्हतं मला की एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला असेल. हे टोटली कोलॅप्सच झाले मी. आता पुढे काय करायचं? 6 दिवस मी कसे तरी ढकलले, 7व्या दिवशी काय शेवटी देवाच्या मनात होतं तेच झालं. ते गेले, म्हटलं आता करायचं काय, फार मोठं आहे. मग पोलीस केस आणि ह्या त्या सगळ्या चालू झाल्या, ऍक्सिडेंट. जवळजवळ हे गेल्यानंतर मी 13व्या दिवशी जी बाहेर पडले होते ना, ती 10 वर्ष केस लढत होते. 2021 माझी केस क्लिअर झाली. 2021 सालापर्यंत मी दर 4 दिवसांनी, दर 8 दिवसांनी कोर्टामध्ये, दर 8 दिवस कोर्टामध्ये. सपोर्टला कोणी नाही, मी एकटीच. एवढं टेन्शन आलेलं की काय मोठा प्रसंग माझ्या आयुष्यात एवढा मोठा घडलाय की आपण त्याला तोंड कसं द्यायचं. मुलगा माझा 4थीत होता त्यावेळेस, त्यालाही काही समजत नव्हतं, पण आई होती त्याच्यामुळे त्याची जबाबदारी तिने पेलली होती, त्याच्यामुळे मी इकडे करू शकले सगळं. मग चालू झाल्या केस, केसवर केस, तो समोरचा आरोपी हजर नव्हता, ते टेन्शन. अशी गेली 10 वर्ष झाली, केस चालू आहे चालू आहे. त्याच्यामध्ये माझ्या ज्या लॉयर होत्या, तिवरेकर मॅडम, त्यांनी मला फार सपोर्ट केला. त्यांनी त्याला पकडून आणणं, एवढं समन्स काढणं, या सगळ्या गोष्टी भरपूर भरपूर त्यांनी मला मदत केली. अशा तऱ्हेने कोर्ट केस 2021 साली ऑक्टोबरमध्ये क्लिअर झाली. त्या 10 वर्षात मी वकिली काय असते हे शिकले की खरंच आपण खूप मागे आहोत. ज्या माणसांना काहीच कळत नाही, ते परिस्थिती मला शिकवलं की वकील कोर्टात आपल्याला काय सांगतात काय नाही हे सामान्य माणसाला कळणं फार कठीण असतं. ते अनुभव मी घेतले. त्याच्यानंतर मी ठरवलं की नाही, आपण पण वकीलच व्हायचं. त्या 10 वर्षांनी मला शिकवलं की वकिली काय असते आणि खरंच लोकांना आपली गरज आहे. म्हणून मग मी तेव्हा मनाशी ठरवलं की आपण वकील व्हायचं.
1: अच्छा.
0: मग 2021 माझ्या केसचा रिझल्ट लागला आणि डिसेंबरमध्ये मी लॉची सीईटी दिली, म्हणजे रजिस्ट्रेशन केलं मी. त्याचा अभ्यास सुद्धा कसं, घरची जबाबदारी सगळ्या गोष्टी सांभाळत तेवढं शक्य होत नव्हतं. माझा भाऊ आहे, मानलेलाच भाऊ आहे, तो माझ्या पाठीमागे अगदी ठामपणे उभा होता. तू कर म्हणाला, मी आहे तुझ्या पाठीमागे. मग अभ्यास मी कसा केला सीईटीचा, खेडला माझा नंबर लागला होता.
1: अच्छा.
0: घरडाला. मग आम्ही सकाळी इथून 5:30 वाजता निघालो. काहीच नॉलेजच नव्हतं सीईटी काय असते, अभ्यास कसा करायचा, जस्ट जनरल नॉलेज मोबाईलवरती अभ्यास करून वाचलं. त्याच्यावरती मी परीक्षा दिली, त्याच्यात मला 100 पैकी 87 मार्क मिळाले. मला वाटलंही नव्हतं की मी पास होईन, म्हणजे मला हेच नव्हतं, अपेक्षाच नव्हती. मग त्याचे कॅप राऊंड चालू झाले. कॅप राऊंडला मी रत्नागिरीतलं एकच कॉलेज घातलं होतं, कारण ह्याचं शिक्षण, शाळा सांभाळून, याला सांभाळून सगळं करायचं म्हटल्यानंतर 2 कॅप राऊंडला माझं नावच लागलं नव्हतं. म्हटलं आता काय माझं नाव लागत नाही, संपले म्हटलं चान्स नाही. मग 3रा कॅप राऊंडला माझं रत्नागिरी कॉलेजला नाव लागलं.
1: अच्छा.
0: हा. मग ॲडमिशन, मग सगळी प्रोसिजर सगळ्या झाल्या, मग जूनमध्ये आमचं कॉलेज चालू झालं.
1: तर अशा प्रकारे तुम्ही जो मधला 23 वर्षाचा गॅप होता तो भरून काढला आणि आता म्हणालात तसं की मनाने खंबीर झालात आणि तिथली जी 10 वर्ष तुम्ही केस लढताना जी परिस्थिती सगळी बघितलीत त्यावरून एक तुम्हाला असं वाटायला लागलं की आपण सुद्धा वकील व्हावं आणि अशा अनेक लोकांची मदत करावी.
0: हो, कारण ती गरजच आहे आता समाजाची.
1: बरोबर.
0: कारण समाज एवढा पुढे गेलेला आहे ना की आपण स्त्रिया असं मागे राहतो, पण स्त्रियांनी खरं तर खरंच खूप पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. स्त्रिया जर अशा घरात राहिल्या, म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया अशा घरातच राहतात, तसं न करता

0: स्त्रियांनी खंबीर व्हायला हवं हे मला मनातून कुठेतरी वाटलं. म्हणून मी म्हटलं आपण किती वर्ष कोणावरती अवलंबून राहायचं, आपल्याला कुठे ना कुठेतरी उभं राहायचंच आहे. म्हणून जिद्द मनाशी ठरवली आणि उभी राहिले.
1: अच्छा, आणि अशा पद्धतीत तुम्ही ऍडमिशन घेऊन म्हणजे प्रत्यक्ष या कोर्सला सुरुवात
0: केली.
1: पण मग आता कसं असतं, कॉलेज म्हटलं की एक ते लाईफ किंवा ते वय हे ठराविक वेगळं असतं.
0: तोही
1: थोडस मला
0: वाटतं ना, कारण कसं झालं, जस्ट 12वी होऊन आलेली मुलं आणि आपण त्याच्या 42 वर्षाच्या आपण त्याच्यामध्ये स्टुडंट असलो किंवा थोडंसं ऑकवर्ड वाटतं. थोडे पहिले 6 महिने असं वाटलं, पण माझा स्वभाव तसा नाहीये, सगळ्यांना असं मिळून मिसळून घेण्याचे. त्यामुळे मुलं सगळी एकरूप झाली असं त्यांनी मला वेगळं नाही टाकलं की तुम्ही मोठ्या आहात म्हणून तुम्हाला कसं इन्व्हॉल्व करून घेऊ असं वगैरे नाही केलं. सगळे बोलत होते माझ्याशी व्यवस्थित. मग ती 5 वर्ष माझी फार म्हणजे मी कॉलेज लाईफ जे सोडलं होतं 12वीनंतर ते मी एन्जॉय केलं.
1: पुन्हा एकदा
0: एन्जॉय केलं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की वयाचं बंधन नाहीये की आपण कुठलंही एन्जॉय कॉलेज जर सोडलंय आणि आपण एन्जॉयमेंट करायची राहिले तर ती आपण तिथे पूर्ण करून घेतली. मी माझी राहिलेली एन्जॉयमेंट.
1: अच्छा.
0: हा, खूप छान वातावरण होतं 5 वर्ष माझं. काही त्रास नाही झाला, माझे सगळे शिक्षक चांगले होते, सगळ्या शिक्षकांनी मला सपोर्ट केला. अभ्यास फार जरा थोडासा कठीण गेला पण केलं, जिद्दीनी केलं, काही वाटलं नाही तेवढं मला.
1: नेमक्या काय अडचणी आल्या तुम्हाला अभ्यास करताना?
0: अडचणी म्हणजे कायद्याशी आपला काहीच संबंध नाही.
1: बरोबर.
0: काय आपण करणार?
1: बरोबर.
0: मग लायब्ररीत बसायचं, पुस्तकं वाचायची, घरातला संसार सांभाळून रात्री अभ्यासाला बसायचं, रोज वाचन करायचं, काही अडलं तर शिक्षकांना विचारायचं, गुगलला विचारायचं, असं करत करत सगळं समजून घेत पहिली 2 वर्ष फार मजेत गेली. त्याच्यानंतर 3र्या वर्षी जेव्हा खरंच कायदे चालू होतात त्यावेळेस मात्र मग सगळ्यांची बंबेरी उडते. मग ते करत शिक्षकांनी सांगून कसं समजावून घेऊन व्यवस्थित सगळं चाललं होतं. म्हणजे अभ्यास मी माझा दिवसभर जरी मला वेळ नसला मिळत तरी मी रात्री कंपल्सरी अभ्यास 2 तास तरी करत होते.
1: अच्छा.
0: की नाही बाबा, आपल्याला करायचंच आहे, आपल्याला पास व्हायचंच आहे, त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करणं गरजेचंच आहे.
1: बरं,
0: तसं मी केलं.
1: घर, तुमचा मुलगा, सासरची लोक आणि शिक्षण, ह्याचा सगळ्याचा समतोल कसा साधला?
0: सासरचं तसं काही मला पाठबळ नाहीच आहे, कारण माझे मिस्टर गेल्यानंतर त्यांनी पूर्णपणे माझ्याकडे पाठ फिरवली, माझ्याकडेही फिरवली, माझ्या मुलाकडेही फिरवली. त्याच्यामुळे सासरी असा काहीच मला हे झालेला नाही. माझी आई आणि माझा भाऊ माझ्या पाठीमागे खंबीर उभे राहिले. त्यांनी मला फार सपोर्ट केला की तू कर, आम्ही आहोत. त्याच्यामुळे मला काही वाटलं नाही. जास्त माझी आई सपोर्टिव्ह, आणि विशेष खास सांगायचं तर सोनाली सावंत वहिनी आणि माझा तो मित्र दीपक मोहिते, म्हणून त्यांनी मला खूप म्हणजे खूप म्हणजे कोर्टाची एक बाजू आणि या सगळ्या गोष्टीतून पुढे मला त्यांनी व्यवस्थित सांभाळून आणलं. त्याच्यामुळे ते खंबीर पाठीशी उभे असल्या कारणामुळे मला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही वाटली की मी आज हे टाकलंय तर मग मी ते कसं पूर्ण करू. तर ते बघत होते ती. त्यावेळेस मी माझा अभ्यास करायची, म्हणजे एक्झामच्या वेळेस त्यांनी मला कुठल्याच गोष्टीत डिस्टर्ब नाही केलं. तू तुझा अभ्यास कर, पास व्हायचंय आपल्याला चांगल्या मार्कानी, त्यामुळे तुला अभ्यास करणं गरजेचं आहे. तसा मी अभ्यास केला आणि दरवर्षी 1st क्लासमध्ये पास झाले.
1: अरे वा. तुम्ही म्हणालात तसं की परिस्थिती कोणालावरती सांगून येत नाही आणि येते तेव्हा एकदम अशी आघात करते तशी तुमच्यावरती ती झाली, आणि अशा वेळी स्वतःला सावरणं, मुलाला वाढवणं कसं साधलं?
0: खरं तर हे गेल्यानंतर ते शक्य नव्हतं, कारण हा इथे नव्हताच, तो आईकडे होता. त्याच्यामुळे त्याला तेवढी परिस्थितीची झळ पोचू दिली नाही, मी तेवढी वाटली नाही. पण माझ्यावरती जो प्रसंग आला, म्हणजे जवळजवळ मी सांगते तुम्हाला, मी 7 महिने झोपले नव्हते, माझा डोळ्याला डोळाच लागायचा. करणार काय, हे कोर्ट कचेऱ्या चालू झाल्या जवळजवळ 13 दिवसानंतर मी बाहेर पडले त्याच्यात. रोज पोलीस स्टेशनला जाणं, कोर्टात जाणं, त्या पेपर्स आण, तो पेपर्स आण, हे आणा, ते आणा, हे करे करेपर्यंत अक्षरशः म्हणजे कोणावरती अशी वेळ येऊ नये असं वाटायचं मला. पण करणार काय, परिस्थिती आली आहे. मग माझा एक मित्र आहे, त्यांनी मला कोर्स येतो एक हॅपीनेस म्हणून, तो म्हणाला तुला जो त्रास होतोय म्हणजे तो बघतोय मला. म्हणजे त्यांनी मला लहानपणापासून बघितलं होतं, म्हणाला तुझी अवस्था बघून मला असं वाटतंय की तू हा कोर्स करावा.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर मी तो कोर्स केला, तो कोर्स जेव्हा मी केला ना तेव्हा मी मनाने खूप खंबीर झाले, खूप खंबीर झाले. म्हणजे काय परिस्थिती असते हे गुरुजींनी मला शिकवलं की आपण त्याला फेस कसं करायचं. ते केल्यानंतर मी स्ट्रॉंग झाले, एकदम एकदम स्ट्रॉंग झाले. म्हणजे मला असं कधीच वाटलं नाही की मी कुठे कमी पडतीये किंवा मला ह्या गोष्टी जमणार नाहीयेत. नाही,

0: आणि मी माझ्या मुलाकडे बघून खंबीर झाले की नाही, मला त्याला वाढवायचंय.
1: बरोबर,
0: कोणी नसलं तरी आपण त्याला करायचंय. माझ्या आईने मला ऑप्शन पण दिले, तू दुसरं लग्न कर. मला नाही करायचंय, मला माझ्या मुलाला वाढवायचंय. सगळ्याच गोष्टी काही लग्न करून साध्य होत नाहीयेत. बरं, मी लग्न जरी केलं तरी त्याला चांगलं कोणीतरी वडील म्हणून मिळणं फार गरजेचं होतं.
1: बरं,
0: कारण आधीच वडील गेल्याचा आघात आणि त्याच्यात परत आणखीन ह्या गोष्टी, तो विचारच केला नाही मी. तो आणि मी हेच माझं जग होतं. मग मी 6वीला त्याला रत्नागिरीत आणला. आईकडनं आईला म्हटलं आता बास मी एकटी राहणं फार झालं, आता तू तुझ्या मुलासोबत राहा, मी माझ्या मुलासोबत राहते. मग त्याच्यातच माझं सकाळी जॉब करणं, 10 ते 6 जॉब. त्याला पटवर्धनला गुरुकुलला घातला होता, त्यामुळे त्याला सकाळी 7 वाजता सोडणं, त्याचे डबे करणं, म्हणजे विश्व माझं तेच झालं होतं पूर्ण. संध्याकाळी आणणं, त्याचा अभ्यास घेणं, या सगळ्या गोष्टी चालू होत्या.
1: मुलाचं शिक्षण आणि तुमचं शिक्षण असं एकत्रित हे चालू होतं, तर ते कशा पद्धतीने चालू ठेवलं? आर्थिक गणित कशी सुटली?
0: आर्थिक गणित म्हणजे मी माझं हे मिस्टर गेल्यानंतर, तो माझा मित्र जो आहे त्याच्या सोबतीने मी माझं स्वतःचं हॉटेल चालू केलं होतं. म्हणजे आधी घरातून डबे वगैरे देतच होते, कारण काहीतरी करणं गरजेचं होतं. केस चालू झाल्यानंतर मग मी माझा जॉब, कारण ते 3-4 दिवसांनी मला रजा कोण देणार सारख्या, मग मी माझा जॉब सोडला. म्हटलं मरू दे, आपण स्वतःचं काहीतरी चालू करूया. म्हणून मग मी माझं स्वतःचं हॉटेल चालू केलं होतं. मेहनत फार केली मी, म्हणजे इव्हन तुम्हाला सांगते मी लोकांच्या घरच्या पोळी भाजीची कामं सुद्धा केली आहेत, कारण त्याला वाढवायचंय, आर्थिक जबाबदाऱ्या आहेत, त्याचं शिक्षण आहे म्हटल्यानंतर ते सगळं केलं.
1: बरोबर,
0: आणि सपोर्ट माझ्या आईचा आणि भावाचा, त्यांनी मला फार मदत केली. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या शिक्षणासाठी काही मदत घेतली नाही, पण त्याच्या शिक्षणासाठी माझ्या भावानी मला फार हे केलं. तो त्याची बाजू बघत राहिला म्हणून मी माझं शिक्षण कम्प्लीट करू शकले.
1: बरोबर,
0: हां.
1: दोघही एकत्र अभ्यास करत होतात,
0: तो त्याचा, मी माझी, माझं मी रात्रीच.
1: बरोबर,
0: आणि त्याला असं जबरदस्ती करून मी कधी अभ्यासाला बसवलंच नाही. आणि त्याचं माझं नातं असं हे नाहीये की एक स्ट्रिक्ट आई आणि स्ट्रिक्ट असं मुलगा, तसं नाहीये. दोघांचंही फ्रेंडली रिलेशन आहे. म्हणजे खूप असं सगळ्या गोष्टी तो मला सांगतो की दिवसभरात जे काही करतोय तो ते सगळं सांगतो मला, कुठली गोष्ट सांगत नाही असं नाहीये. म्हणजे मुलांना जी परिस्थिती शिकवते ना, ती परिस्थिती त्याला शिकवून गेली की आपल्या आईनी काय आपल्यासाठी केलं हे त्यांनी बघितलं, कष्ट बघितले त्यांनी माझे,
1: तुमचा संघर्ष
0: बघितला, संघर्ष बघितला, आणि त्याच्यातून तोच मोठा झाला. म्हणजे त्याला ती समज आली की आपण कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तो शिकला. मला शिकवावं नाही लागलं त्याला. आणि आजी आहे संस्कार करायला, त्यामुळे आजीशी त्याचं जास्त पटतं. माझं जरी जास्त पटत नसलं तरी त्याचं जास्त पटतं आजीशी. हा, तो लाडका आहे तिचा.
1: मानसिक स्थैर्य तुम्ही म्हणालात की मित्राच्या मदतीने तुम्ही ते मिळवलं होतं, पण हे सगळी धावपळ करताना आपण किती म्हटलं तरी आपलं शरीर दमत
0: असतं ना, दमत.
1: त्यासाठी काय केलं?
0: त्यासाठी असं काही हे नाही, पण स्वतःच्या काळजी. आजारी पडायची, भरपूर आजारी पडायचे, पण आजारी पडून सांगणार कुणाला, कोणाला त्रास देणार?
1: बरोबर,
0: आई पण त्याची जबाबदारी घेते म्हटल्यानंतर तिला हे करून जमणार नाही. मग आपण स्वतःचं असं करत जायचं, सहन करायचं सगळ्या गोष्टी करत करत करत. पण शक्यतो असं मला गुरुजींनी एवढं स्ट्रॉंग केलं ना की मी कुठल्या गोष्टीत खचले नाही, की आज माझ्यावर ही वेळ आली आहे मग मी काय करू, ते मार्ग मला मिळत गेले की नाही आपल्याला हे असं नाही असं करायचं आहे, तर ते मी त्या ह्याच्यातून शिकत गेले. म्हणजे म्हणते ना, परिस्थिती माणसाला शिकवतं, ते खरंच मला म्हणजे सार्थ आहे की परिस्थिती आपल्याला शिकवते. सगळ्या गोष्टी मला परिस्थितीने शिकवल्या की आपण त्याच्यावर मात कशी करायची. रडत बसून काय होणार आहे? काहीच नाही. किती रडणार आपण? त्याला पण काहीतरी मर्यादा आहेत की नाही? असं करत करत करत करत तो एकदा 10वी झाला आणि मी श्वास सोडला माझा की मी सुटले आता. म्हणजे ठीक आहे, 11वी 12वी शिक्षण पूर्ण झालं. त्यांनी पण असा कधी मला त्रास नाही दिला, कधी शाळेतून कंप्लेंट आली आहे किंवा काय असं कधीच नाही केलं. म्हणजे इतर मुलं जी येतात खोडकर असतात, खोडकर प्रचंड होता, पण असं हे नाही केलं त्यांनी मला, त्रास कुठल्याच गोष्टीचा दिला नाही.
1: समजूतदार.
0: हा, समजूतदार. तो नॅचरल त्याच्याकडनं, म्हणजे परिस्थितीने त्याला शिकवला तो. खूप चांगलं हे, म्हणजे ते एक माझा नशिबाचा चांगला भाग होता की माझ्या मुलांनी मला समजून घेतलं फार, त्रास नाही दिला.
1: खरंय. आणि अशा पद्धतीत तुम्ही 5 वर्षाचा कोर्स पूर्ण केलात.
0: 5 वर्षाचा.
1: तुमचा मुलगा सुद्धा, मी जसं सुरुवातीला सांगितलं की त्याने सुद्धा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केलाय.
0: तो तर म्हणजे तो स्टेट लेवल प्लेअर आहे स्विमिंगचा.
1: अरे वा.
0: आणि त्याचं एम आधी फार वेगळं होतं.
1: अच्छा.
0: तो करणार

0: होता एनडीए, म्हणे मी एअरफोर्स किंवा इंडियन नेव्ही जॉईन करणार. एवढं त्याचं 12वीपर्यंत म्हणजे अगदी फिक्स होतं की मी हे करणारच. 12वी झाल्यानंतर अचानक मला सांगतो, मम्मी मी एनडीए नाही करणार आहे, मी हॉटेल मॅनेजमेंट करणार आहे. म्हटला तो क्वेश्चन मार्क होता फार मोठा माझ्यासाठी. तर मामा म्हणाला ठीक आहे, त्याला करायचंय ना हॉटेल मॅनेजमेंट, करू देत, त्याची आवड झाली आहे ना मग करू देत. थोडी मी विरोधात होतेच, पण ठीक आहे म्हटलं, त्याला आवड निर्माण झाली आहे तर तो करतोय, करू दे. तर ते म्हणतात ना जेनेटिक गुण येतात, आई हॉटेल चालवते, आईच्या हाताला चव आहे, तर तोही त्या ह्याच्याकडे वळला. तर ते मला म्हणतात आई हॉटेल चालवते म्हणजे मुलगा पण त्या क्षेत्रात गेला. म्हटलं हे मी त्याला शिकवलेलं, त्याचं त्यांनी ठरवलंय की काय क्षेत्र निवडायचं. ते केलं 3 वर्ष त्यांनी व्यवस्थित सगळ्या गोष्टी केल्या, पास झाला व्यवस्थित.
1: कुठे होता शिकायला?
0: रत्नागिरी कॉलेजला. हो, रत्नागिरीतच. आणि आत्ता दोन्ही म्हणजे माझ्या आधी 1 महिना त्याचा रिझल्ट लागला आणि माझा 1 महिन्यानी लागला. त्याचे शिक्षक पण सगळे चांगले आहेत. केलं त्यांनी म्हणजे आवडीने केलं आणि आता ते पुढच्या शिक्षणासाठी तो गोव्याला गेलाय. म्हणजे बार जॉकी जो कोर्स येतो म्हणजे कॉकटेल मॉकटेल्स जे बनवतात त्याच्यासाठी तो पुढच्या शिक्षणासाठी गेलाय गोव्याला. ते तो आवडीने करतोय म्हणजे हे त्यांनी केलं पूर्ण. हे फार महत्वाचं आहे, त्यांनी तो क्षेत्र निवडलं आणि ते पूर्णत्वास नेलंय.
1: बरोबर.
0: हा, आता तो करतोय. आता त्याची स्वप्न फार मोठी आहेत. मला क्रूजवर जायचंय, मला बाहेरच्या देशात जायचंय, मला खूप असं हे करायचंय. ठीक आहे, तू तुझ्या हिमतीवर कर आणि मामाचा सपोर्ट आहे, आजीचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळे तो पुढे जातोय.
1: बरोबर. कर. एवढ्या सगळ्या संघर्षातून, मानसिक ताणतणाव असतील या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडून जिद्दीने तुम्ही वकील झालात आणि तो हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण झाला. काय आनंद होता?
0: आनंद म्हणजे काय असतं, परिस्थिती जेव्हा म्हणजे एखाद्याला आपल्या आयुष्यात जेव्हा आपल्या अहंकारावरती गोष्ट येते ना तेव्हा वाटतं की आपण काहीतरी करावं. म्हणजे लोकांनी मला खूप हिणवलं, काय करणार आहेस तू, अशी पण बोलला, काय मोठी वकील होणार आहे, काय अभ्यास करणार आहे, काय जमणार आहे. ती जिद्द मनात ठेवली आणि उभी राहिले. नाही म्हटलं, आपल्याला लोकांना करून दाखवायचंय
1: आणि ते दाखवलं.
0: हा, दाखवलं. इवन घरातले सुद्धा होते, घरातले इतर नातेवाईकही होते की ज्यांनी काय करणार आहे, नवरा गेलाय, कोण पाठीशी उभं राहणार आहे, काहीच नाही करू शकत. म्हणजे इव्हन मी सगळे नातेवाईक माझ्या रत्नागिरीत आहेत, मी कुणाकडेही जात नाही, कुणाकडेही जात नाही आवडत मला जायला. कारण जेव्हा माझे मिस्टर गेले त्यावेळेस मी बघितलं कोणी नव्हतं माझ्याजवळ. 6 दिवस मी हॉस्पिटलला एकटी होते, कोणीच नव्हतं. वेळ आली की माणसं आपली कोण आहेत आणि कोण नाही हे कळतं.
1: अगदी खरं.
0: त्या परिस्थितीने मला शिकवलं, काही कोणाचे कोणी नातेवाईक आपले नसतात, आपल्यालाच आपलं करायचंय. त्या जिद्दीने मी केलं. आणि ज्या दिवशी मी म्हणजे माझा रिझल्ट लागला त्या दिवशी सुद्धा मी सांगते की मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, मला टायफॉइड झाला होता आणि संध्याकाळी माझा रिझल्ट लागला. संध्याकाळी रिझल्ट लागला माझा, तो आत्ता मी म्हणते मित्र दीपक मोहिते, तो पत्रकार आहे स्वतः. तर त्यांनी माझा रिझल्ट बघितला, तो म्हणाला जिंकलंस, सगळ्या गोष्टी जिंकल्यास, फर्स्ट क्लासनी पास झाले, 64% मार्क्स मिळाले. म्हणजे मी इमॅजिन पण केलं नव्हतं की मला एवढे, म्हणजे एक पेपर मला कठीण गेला होता, बाकीच्या पेपरच्या स्कोर प्रमाणे मला, म्हणजे मला असं वाटलं होतं की मी अगदी 40-45% येईल, तर नाही, 64% मार्क्स मिळाले. माझ्यापेक्षा जास्त त्याला आनंद झाला आणि तो तिथेच रडायला लागला की आनंदाचे अश्रू आहेत फार. म्हणजे मी हेच झालं, खूप समाधानी झाले की स्वामी पाठीशी होते म्हणून या सगळ्या गोष्टी करू शकले.
1: अशा परिस्थितीमध्ये ठरवून एखादं ध्येय वाटचाल करत आपण राहतो, पण ते पूर्ण होणं
0: हो
1: आणि तो दिवस पाहणं ह्यासारखा मला वाटतं आनंद.
0: आनंदच नाही, खरंच नाही. खूप. मी तर असं म्हणते की माणसांनी आपली जिद्द ठेवूनच पुढे जावं आणि करून दाखवावं. परिस्थितीशी हरून किंवा या गोष्टी करून नाही होत, करावं. आणि मी तर तेच सांगेन की सगळ्यांनी करा.
1: बरोबर आहे.
0: खूप जिद्द ठेवा आणि पुढे वा.
1: याच अनुषंगाने मला असं विचारावं असं वाटतंय की तुम्हाला, की आज आपण समाजामध्ये बघतो की सगळ्यात शीतल मुळे नसतात.
0: नाही.
1: अनेक जणी काय होतं, संसाराच्या व्यापामध्ये गुंतलेले असतात, किंवा आत्ता तुम्ही म्हणालात तसं की कुठेतरी आपला कॉन्फिडन्स कमी पडतो, सपोर्ट नसतो, अशा आर्थिक बाजू चांगली नसते, अशा अनेक अडचणी असू शकतात, किंवा काही वेळा सगळं असूनही केलं जात नाही. कारण मला वाटतं ती एक मानसिकता हवी असते. तर अशा ज्या काही महिला आहेत की ज्यांनी शिक्षण असेल किंवा त्यांचं जे काही स्वप्न आहे ते मनात असूनही पूर्ण केलं नाहीये, काय सांगाल त्यांना एक मैत्रीण म्हणून?
0: मी तर म्हणते की स्त्रीने स्वतःसाठी

0: शेवटी जगलं पाहिजे. संसार काय आयुष्यभर करायचंच आहे, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या काय आयुष्यभर असतातच आपल्याला. मुलं आहे, नवरा आहे, सासू आहे, सासरे आहेत, आई आहे, बाबा आहे, भाऊ आहे, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या असतात. पण तुम्ही स्वतःसाठी कधी जगणार आहात? ते जगा ना तुम्ही.
1: अगदी खरं.
0: अगदी तुम्ही कधी जगणार? तुमच्या इच्छा तुम्ही कधी पूर्ण करणार? त्या तुम्ही स्वतः खंबीर होऊन करा, हे माझं सांगणं आहे. जसं मी केलं तसं प्रत्येक स्त्रीला शक्य आहे ते. असं नाही आहे की कुठली स्त्री करू शकत नाही. जर स्त्रीने ठरवलं तर ती करू शकते, काहीच अशक्य नाहीये. स्त्रीनी विचार केला पाहिजे की आपण असं बंदिस्त किती दिवस राहायचं. तो विचार करून आपलं आयुष्य पुढे घडवायला काहीच हरकत नाही. प्रत्येक स्त्रीनी ठरवा ना की आपल्याला हे करायचंच आहे, आपण किती दिवस दुसऱ्यावरती अवलंबून राहायचंय.
1: आणि कसं होतं, एकदा संसाराच्या व्यापात लागलेली स्त्री मग आपली स्वप्न विसरून जाते.
0: तेच होतं ना, म्हणून म्हटलं किती दिवस आपण दुसऱ्याचा विचार करणार.
1: खरं
0: ते आपला विचार करतात का? हा विचार करा ना कधीतरी. तुम्हाला कधी स्वतःहून कोणी विचारायला येतं का की बाबा तुला काय पाहिजे, तुला काय हवंय, तुला काय करायचंय? कधीच येत नाही कोणी विचारायला.
1: मला सांगा शीतलताई, की शिक्षणामुळे नेमकं काय साध्य होऊ शकतं किंवा तुम्ही काय मिळवलं?
0: खरं सांगू, समाजामध्ये समाजातला जो मान आहे तो वेगळाच. कारण काळा कोट जेव्हा अंगावरती येतो त्यावेळेस जे फिलिंग आहे ते फार म्हणजे न बोलण्यासारखं आहे. म्हणजे शब्दात अनुभव हे सांगताच येत नाहीये. माझी चपराक फक्त सगळ्यांना एवढीच बसली की ज्यांनी मला हिणवलं होतं ना त्या सगळ्यांना. आणि मी मुद्दामून सांगितलं की मी पास झाली आहे.
1: बरोबर आहे.
0: आणि ते सुद्धा फर्स्ट क्लासनी पास झाले. ज्यांनी ज्यांनी मला हे केलं त्यात सगळ्यांना मी हे चपराक लावून दिली आहे की मी करू शकते. मी काय, मी माझ्या मुलाला सांभाळून मी हे सगळ्या गोष्टी केल्या. हे फार माझ्यासाठी मोठं होतं. म्हणजे मी स्वतःवरती विश्वासच, म्हणजे मी जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळेस मला वाटलंच नव्हतं की मी हे सगळं केलंय. मग सगळी 5 वर्ष माझ्या डोळ्यासमोर गेली की नाही आपलं चीज झालं. खूप हेवा वाटला, माझा हेवा स्वतःला वाटला की नाही मी करू शकले आणि केलं मी.
1: स्वतःच्याच नजरेमध्ये कुठेतरी आपली मान उंचावलेली असते.
0: हो, कारण परिस्थिती किती कठीण गेली, काय केलं, किती वेळ मी म्हणजे अक्षरशः अशी पुस्तकं घ्यायला पण कधी कधी पैसे नसायचे. मग काय करायचं, थोडे दिवसांनी मग लायब्ररीतली घ्या, आपलं स्वतःचं नोट्स काढा, स्वतःचे प्रश्न तयार करा, असा अभ्यास केलाय मी. त्या मेहनतीचं कुठेतरी म्हणजे इव्हन खरं सांगते आत्ता माझे जे ज्युनियर आहेत त्या माझ्या वया घेऊन अभ्यास करतायत. हे आहे म्हणजे मी देते त्यांना की करा तुम्ही. सपोर्ट आहे. शिक्षकांनी पण तेवढीच मला मदत केली. म्हणजे काय अडलं काय नाही 10 वेळा विचारलं तरी सांगितलं त्यांनी मला, तेवढं केलं. एवढं सांगते की स्त्रियांनी शिकावं, मागे राहू नका.
1: एक कॉन्फिडन्स आला शिक्षणामुळे.
0: हो, फार. वकील म्हणून वक्तृत्व तर म्हणजे मी बोलायला सुद्धा घाबरत होते. असं कधी स्टेज डेअरिंग माझ्याकडे नव्हतंच. पण वकिली पेशा आणि कॉलेजचं जे शिक्षण असतं आपलं त्याच्यामध्ये एक बोलण्याचा कॉन्फिडन्स किंवा उभं राहण्याचा कॉन्फिडन्स सगळ्या गोष्टी शिकवतात. मी तर ते शिकायला आपल्याला म्हणजे इव्हन मी सांगते कॉलेजमध्ये मी म्हणजे माझं ड्रॉइंग चांगलं आहे. यावर्षी लास्ट वर्षी दरवर्षी मिळवली प्राईज, पण एज असल्यामुळे थोडंसं हे वाटतं ना. तर मग नाही, यावर्षी मला 6 प्राईज आहेत कॉलेजमध्ये. कोलाज मेकिंगमध्ये आहे, पेंटिंगमध्ये आहे, बऱ्याच रांगोळीमध्ये आहे. हां, हे मिळालं म्हणजे स्टेजवरती आपल्याला जाऊन आपल्या शिक्षकांच्या हातून आपला सत्कार होतो हे फार मोठं वाटतं. म्हणजे शाळा कॉलेजमध्ये असताना ज्या स्पर्धा हे होतं ते करणं वेगळं आणि आत्ता या वयात या गोष्टी सगळ्या करून आपल्याला प्राईज मिळतं आणि आपण स्टेजवरती उभं राहतो हे फार महत्वाचं हे होतं.
1: आणि मला वाटतं अशा वेळी आपल्यातलं जे एक मूल असतं
0: ते
1: कुठेतरी होते.
0: म्हणजे 5 वर्षात मी माझं जे कॉलेज लाईफ जे विसरले होते म्हणजे 12वीपर्यंत जी मजा केली मी म्हणजे ती या 5 वर्षात, त्याच्यानंतर जी जी राहिलेली सगळी मजा 5 वर्षात केली असं म्हटलं तरी कुठे काही कमी पडणार नाही.
1: बरोबर आहे.
0: खूप छान हे झालं.
1: म्हणजे असं म्हणता येईल की शिक्षणाने तुम्हाला तुमचं एक छान लाईफ
0: म्हणजे विसरले होते सगळ्या गोष्टी या परिस्थितीच्या ह्याच्यामध्ये ते मी 5 वर्षात फार एन्जॉय केलं. म्हणजे मी मुलाला सुद्धा सांगते की काय आहे आपल्या आयुष्यात जे आपलं आहे आज आलंय छान जगायचं आणि पुढे व्हायचं. टेन्शन आयुष्य भरायचीच आहेत तोही तसाच जगतोय आणि मी तशीच जगते, त्यामुळे यापुढेही तसंच आम्ही दोघं राहू, त्यामुळे काही प्रश्नच नाहीये.
1: आपण सतत म्हणतो की आनंद घ्या आनंद घ्या, तर तो प्रत्येक गोष्टीत अशा पद्धतीने घेता येतो की तुम्ही शिक्षणातून सुद्धा असा छान,
0: इव्हन छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आनंद मिळतो आपल्याला.

0: की नाही हे असं नाही, म्हणजे मी आणि तो म्हणजे आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही फिरायला जातो दोघंही, म्हणजे असं हे नाहीये, चल मम्मा आपण जाऊया, आम्ही दोघंही कुठे वाटेल तिकडे, खाणे हा आमचा आवडता विषय दोघांचाही, त्यामुळे दोघंही कुठेही काही वाटलं आज इकडे चांगलं खायला मिळतं तर आम्ही तिकडे दोघंही जाऊन खातो, त्यामुळे असं नाही, जे आहे आनंदाचे दीक्षण आहे दोघं ते सगळे जगतो आम्ही.
1: काय बात आहे. आज मागे वळून पाहताना कुणाचे आभार मानावेसे वाटतात?
0: विशेष आभार माझे आई, माझा भाऊ सोनाली सावंत वहिनी आणि माझा जो खंबीर पाठीमागे उभा जो राहिला आहे दीपक मोहिते, त्यांनी मला जगायला, म्हणजे एक मित्राचं जे कर्तव्य असतं, मित्र म्हणा भाऊ म्हणा काय असेल ते, मैत्रीण, त्या सगळ्या भूमिका त्यांनी निभावल्यात. म्हणजे माझ्या पाठीमागे कोर्टामध्ये असू दे किंवा काही असू दे, प्रत्येक तारखेला माझ्यासोबत जाणं, मानसिक स्थितीत म्हणजे जेव्हा ढास होती तेव्हा खूप सपोर्ट देणं, हे काम त्यांनी केलंय आणि त्याचे फार विशेष आभार आहेत. म्हणजे आयुष्यात मी जे काही वकिली करू शकले त्याच्या सपोर्टमुळे आणि तो पाठीमागे खंबीर उभा होता त्याच्यामुळे मी करू शकले, त्याचे फारही म्हणजे खूपच त्यांनी मला. आणि सोनाली वहिनींचे सांगायचं तर या 3 वर्षामध्ये त्यांनी मला खूप म्हणजे आर्थिक मदत असू दे किंवा काय, मॉरली असू दे किंवा काही, त्या सगळ्या गोष्टीत माझ्या पाठी, शीतल तू कर मी आहे, शीतल तू कर मी आहे, बघू काय करायचं, हे त्यांनी मला शिकवलं. म्हणजे
1: मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये मी आहे हा हे जे शब्द आहेत ना
0: हेच फार महत्वाचे असतात, की नाही तू कर मी आहे, पुढे तू हो आम्ही आहोत मागे, हेच बोलणं खूप महत्वाचं असतं. कोण सख्ख बोलतं आपल्याला सांगा,
1: एक वेगळाच कॉन्फिडन्स आपल्याला त्याने मिळतो
0: खूप
1: केवळ त्या दोन शब्दांमुळे.
0: दोन शब्दांमुळे म्हणजे एखादं टेन्शन असेल ना, ठीक आहे आज नाही झालं ना उद्या होईल, पण होईल, पण तू पुढे हो, तू मागे हटू नकोस, तू कर, आम्ही आहोत ना, तू कर.
1: बरोबर.
0: हा हे माझा मुलगा पण मला कायम सांगतो, मम्मा कशाला टेन्शन घेतीयेस, सगळ्या गोष्टी होणार आहेत, किती दिवस राहिलेत, थोडासा वेळ, एकदा आपण स्टेबल झालो की आपलं सगळंच होणार आहे. मुलगा जेव्हा खंबीर आईच्या मागे उभा असतो ना त्यावेळेस जे फिलिंग आता मला येत आहे ते फार म्हणजे फारच हे
1: आहे. आणि इतकी वर्ष तुम्ही केलेले संस्कार, तुम्ही सगळी केलेली जी फाईट होती सगळ्या परिस्थितीशी, त्याचंच मला वाटतं हे
0: आणि त्याचा स्वभाव पण फार असा, म्हणजे परिस्थितीने त्याला खूप शिकवलं, म्हणजे तो खूप समजूतदार, हट्ट केला त्यांनी माझ्याकडे नाही असं नाही, पण त्याला समजून सांगितलं ना की आज नाही आपल्याला जमणार, आपण पुढे मागे करू, त्यांनी ऐकलं माझं, असं मला त्रास नाही दिला कुठल्या गोष्टीसाठी की नाही मला आत्ताच पाहिजे, मला हेच हवंय, मला तेच हवंय, असं कधीच त्यांनी केलं नाही, समजून घेतलं.
1: अजून पुढे शिकायचंय?
0: हो शिकणार. यावर्षी मला शक्य नाही झालं कारण आजारी होते मी, माझी एलएलएम एंट्रन्स होती ती मला देता नाही आली कारण डॉक्टरनी मला डिस्चार्ज नाही दिला. इवन मी डॉक्टरांना हे पण सांगितलं, डॉक्टर मी सकाळी जाते आणि दुपारी परत येऊन ऍडमिट होते, तरी डॉक्टर म्हणाले नाही म्हणून, तुला कंपल्सरी टेस्ट आहे म्हणजे आहे. आता पुढच्या वर्षी एलएलएमला आता माझं चाललं होतं की गुजरात युनिव्हर्सिटीतून मरीन लॉ करायचं, पण सध्या आर्थिक बाजू तेवढी स्ट्रॉंग नाहीये, बघू पुढे मागे विचार करीन, नाही तर पुढच्या वर्षी आपलं क्रिमिनॉलॉजी आहेच कॉलेजमध्ये, पुढच्या वर्षी ऍडमिशन घेणार. आणि माझं ध्येय मी ठरवून चालली आहे की आपल्याला एक चांगला लॉयर आणि चांगली व्यक्ती, म्हणजे मी माझ्या मुलालाही हेच शिकवते की आपल्याला चांगलं माणूस म्हणून जगायचंय.
1: क्या बात आहे.
0: आपल्याला पैसा किंवा प्रॉपर्टी हे जास्त महत्वाचं नाही आहे, आपण आपला माणूस, म्हणजे पुढच्या माणसानी हाक मारली तर आपण त्याच्यासाठी उभं राहायचंय, जशी आपल्यासाठी आत्ता हे जे उभे राहिले तसं आपल्याला त्यांच्यासाठी उभं राहायचंय. पैसा काय आज आहे उद्या आहे नाहीये, आपण उभं राहणं हे फार महत्वाचं.
1: शीतलताई पुन्हा एकदा तुमचं आणि तुमच्या मुलाचं खूप खूप अभिनंदन करते मी, आणि तुमचा हा संघर्ष, जिद्द आणि यशाचा प्रवास हा मला वाटतं अनेकांना नव्याने उभं राहण्याची प्रेरणा देणार आहे. तुम्हाला पुढच्या यशस्वी आणि खूप छान आयुष्यासाठी शुभेच्छा देते. आज तुम्ही इथे आलात, खूप छान संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, संघर्षाने आणि जिद्दीने तसंच परिस्थितीशी दोन हात करत 23 वर्षांच्या इतक्या मोठ्या गॅपनंतर पुन्हा शिक्षणाकडे वळून वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शीतल मुळे यांची यशोगाथा आत्ताच आपण ऐकलीत. त्यांच्याशी संवाद साधला होता पूर्णिमा साठे यांनी. मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी पूर्णिमा साठे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे

श्रोते हो, मैत्रिणींनो, आत्ताच आपण संघर्षाने आणि जिद्दीने 23 वर्षांनी पुन्हा शिक्षणाकडे वळून वकिलीची परीक्षा पास झालेल्या अस्मिता चांदोरकर, पूर्वीच्या शीतल मुळे यांची मुलाखत ऐकली आणि त्यातून एक गोष्ट कळली, ती म्हणजे मनात एखादी गोष्ट करण्याची तीव्र इच्छा आणि ती पूर्ण करण्याचा दृढ निश्चय असेल तर कितीही मोठी अडचण आली तरी मार्ग हा नक्की सापडतो. प्रत्येकाच्याच मनात काही ना काही स्वप्न असतात. काही स्वप्न सहज पूर्ण होतात तर काहींसाठी खूप संघर्ष करावा लागतो. पण या प्रवासात आपल्याला साथ देते ती म्हणजे इच्छाशक्ती. इच्छाशक्ती ही एखाद्या जादूसारखी असते. ती आपल्याला निराशेतून आशेकडे, भीतीतून आत्मविश्वासाकडे आणि अपयशातून यशाकडे घेऊन जाते. अनेक वेळा परिस्थिती आपल्या मनासारखी नसते, पण मन खंबीर असेल तर परिस्थिती बदलण्याची ताकद आपल्यात निर्माण होते. जिथे इच्छाशक्ती असते तिथे मार्ग हा नक्कीच सापडतो. आपल्या मैत्रिणीने अस्मिता चांदोरकर यांनीसुद्धा खडतर संघर्षमय परिस्थितीतून मार्ग काढत इच्छाशक्ती मजबूत असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते हे सिद्ध केलं. हो ना?

0: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
1: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
0: हे हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग, वॉकिंग, जिम किती तरी पर्याय आहेत.
1: हो पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
0: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज, बरं त्या कशा करायच्या?
1: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन.
0: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका, सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.

0: असणार आहे. एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपलीच विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
1: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
3: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
2: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला

0: श्रोते हो वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात.
1: ऑगस्ट शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.
2: सुनिए.

हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले तुमच्या अगदी दिल के करीब असलेला असा विषय, महाराष्ट्र आणि मॉन्सून ट्रिप्स. पावसाळ्यात ओलं चिंब भिजत फिरायला गेलो नाही तर तुम्ही पावसाळ्याची मजाच अनुभवली नाही असं नक्की म्हणता येईल. आपल्या महाराष्ट्राला एकापेक्षा एकदम भारी अशी निसर्गरम्य ठिकाणांचा वारसा लाभलेला आहे. धुवाधार धबधबे आणि उंचच उंच डोंगरांनी महाराष्ट्राला चौफेर वेढलेला आहे. आणि अशा जर तुम्ही पावसाळ्यात काही निसर्गरम्य अशा ठिकाणी भेट दिली नाहीत तर तुम्ही पावसाळ्याची खरी मज्जाच अनुभवली नाहीत असं नक्की होईल बरं. तेव्हा टेन्शन नका घेऊ. कुठली ठिकाणं हे गुगल सर्च करण्याआधी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तेव्हा स्टे ट्यून विथ मीरा ऑन युअर फेवरेट प्रोग्राम युववाणी विथ आकाशवाणी. चला तर लगेच जाणून घेऊया काही ठिकाणांबाबत जिथे तुम्ही जाऊ शकता आणि पावसाळ्याचा अगदी मनसोक्त आनंद अनुभवू शकता. ही ठिकाणं आहेत काही प्रमुख शहरांच्या जवळची महाराष्ट्रातलीच. पहिलं ठिकाण मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ते म्हणजे कोलाड. मुंबईजवळ वसलेलं कोलाड हे महाराष्ट्रातील पावसाळ्यात भेट देण्याचं एक प्रसिद्ध ठिकाण आहे. हे ठिकाण विविध वनस्पती आणि प्राण्यांसह नैसर्गिक विविधतेने समृद्ध असं ठिकाण आहे. इथे तुम्ही पिकनिक, कॅम्पेनिंग, कॅनोईंग अशा मजेदार ॲक्टिव्हिटीजचा आनंद नक्की घेऊ शकता. याशिवाय तुम्ही जवळच्या गुहा, किल्ले, ट्रेक आणि धबधब्यांचा मोहक सौंदर्याचा आनंदही घेऊ शकता बरं. इथे करण्या

सारख्या गोष्टी म्हणजे रिव्हर राफ्टिंग, कायाकिंग, कॅनॉइंग, किल्ले पाहणं, धबधबे बघणं, त्याचा अनुभव घेणं, बनाना बोट चालवणं, कॅम्पिंग, अशा अनेक गोष्टी करू शकता. इथली पर्यटकांची प्रमुख आकर्षणाची ठिकाणं म्हणजे ताम्हिणी घाट धबधबा, भिरा धरण, घोसाळा किल्ला, सुतारवाडी तलाव, प्लस व्हॅली, तळाचा किल्ला, कुडामांडाड लेणी, गायमुख, देवकुंड धबधबा. यानंतरचं ठिकाण आहे इगतपुरी. फ्रेंड्स, महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणजे इगतपुरी. इगतपुरी हे पावसाळ्यात पुण्याजवळ भेट देण्यासाठी प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या ठिकाणाला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे आणि नियमित शहरी जीवनापासून विश्रांती घेण्यासाठी हे एक योग्य ठिकाण आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण अगदी योग्य आहे. याशिवाय अनेक किल्ले आजूबाजूच्या परिसरात वसलेले आहेत, त्यामुळे इतिहास आणि शिल्पकलाप्रेमींना ते नक्कीच साथ घालतात. इथे करण्याच्या गोष्टी म्हणजे ट्रेकिंग, किल्ल्यांना भेट देणं, मंदिरांना भेट देणं, प्रेक्षणीय स्थळं पाहणं, उद्यानांना भेट देणं. इथली प्रमुख आकर्षणाची स्थळं आहेत कॅमल व्हॅली, भातसा नदी खोरे, त्रिंगलवाडी किल्ला, कळसुबाई शिखर, घाट देवी मंदिर, अमृतेश्वर मंदिर, वैतरणा धरण, विहीगाव धबधबा. फ्रेंड्स, मी तुम्हाला आजचा विषय सांगितल्यावर काही पहिल्या ठिकाणांपैकी एक असलेला आता पुढचं ठिकाण आहे. तुमच्या मनात जे पहिलं ठिकाण आलं असेल ना, पहिलं दुसरं तिसरं असेल बहुधा, त्यापैकी एक हे पुढचं ठिकाण, महाबळेश्वर. मुंबई आणि पुणे सारख्या प्रमुख शहरांजवळ सर्वात जास्त मागणी असलेल्या ठिकाणांपैकी एक म्हणजे महाबळेश्वर. या प्रदेशातील शांततापूर्ण वातावरण दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतं. निसर्गाचा अनुभव लुटण्यासोबतच पर्यटकांना इथली ऐतिहासिक स्थळं आणि किल्लेही पाहता येतात. या व्यतिरिक्त घोडेस्वारी, शिकारी अशा अनेक मजेदार ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता. इथे शिकार बोट स्वारी करू शकता तुम्ही, ट्रेकिंग, घोडेस्वारी, हिल स्टेशन एक्सप्लोर करू शकता, धबधबे बघू शकता, पक्षी निरीक्षण किंवा अगदी ग्रुप पिकनिक जिथे तुम्ही अगदी छान वातावरणात रिलॅक्स करू शकता. इथली काही प्रमुख आकर्षणाची ठिकाणं आहेत ती म्हणजे वेण्णा लेक, विसन पॉइंट, प्रतापगड किल्ला, महाबळेश्वर मंदिर, मॅप्रो गार्डन टाउन बाजार, लिंगमला फॉल्स, तापोला, राजापुरी, कॅनॉट पीक. यानंतर अजून एक तुमच्यासाठी ठिकाण मी घेऊन आली आहे, ते म्हणजे कर्नाळा. रायगड जिल्ह्यात वसलेलं कर्नाळा हे पावसाळ्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्याच्या काळात हा प्रदेश हिरवाईने भरलेला असतो आणि तुम्ही विविध वनस्पती आणि जीवजंतूंचं अन्वेषण नक्कीच इथे करू शकता बरं. या व्यतिरिक्त तुम्ही या ठिकाणी विविध प्रकारचे भारतीय वन्यजीव एक्सप्लोअर करू शकता. याशिवाय हे ठिकाण ट्रेकिंगसाठीही खूप प्रसिद्ध आहे. पर्यटक या ठिकाणी प्राचीन मंदिरं देखील पाहू शकता. इथे करण्यासारख्या गोष्टी म्हणजे कर्नाळा किल्ला ट्रेक, ग्रुप आउटिंग, कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देणं, ट्रेकिंग. इथली काही प्रमुख आकर्षणं अशी आहेत जसं की कर्नाळा पक्षी अभयारण्य, कर्नाळा किल्ला, शिव मंदिर, भवानी मंदिर. या आणि अशा अनेक ठिकाणी तुम्ही तुमचा वीकेंड नक्कीच प्लॅन करू शकता. अजून काही दिल के करीब ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आजच्या युववाणीच्या कार्यक्रमात. तेव्हा स्टे ट्यून विथ मीरा ऑन आकाशवाणी. कुठेही जाऊ नका, मी परत येते या एका म्युझिकल ब्रेक नंतर.

आजच्या या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे आकाशवाणी रत्नागिरीने. आणि दोस्तो, रत्नागिरी आहे म्हटल्यावर कोकणातली टॉप 10 का होईना, पण मी काही ठिकाणं अगदी हँड पिक्ड विथ लव म्हणतात तशी तुमच्यासाठी घेऊन आले. बरं, कोकण म्हटलं आणि पावसाळा की लगेच थम्सअप हे येतच, नाही का? तेव्हा लगेच पट्ट दिशी तुमची ट्रिप बुक करा बरं, हा विकेंड कोकणातच. पहिलं ठिकाण मी घेऊन आली आहे ते म्हणजे गणपतीपुळे. पावसात समुद्र आणि हिरवाईचा सुंदर संगम, आ हा हा हा, आय कॅन जस्ट फील इट. खरंच नक्की एकदा तरी भेट द्यावी, आणि तीही पावसाळ्यात असेल तर स्वर्गच. गणपतीपुळे हे कोकणातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे हे तुम्हाला सांगायला नकोच, पण तरीही फ्रेंड्स, पावसाळ्यात इथला समुद्र, ओलसर वाळू आणि हिरवी टेकडी अगदी अप्रतिम दिसते. हा अहो, काय नाही पाहायचं हे विचारा. समुद्र किनारा तर अगदी वेड लावून टाकणारा आहे, मंदिर परिसरात अगदी शांततापूर्ण वातावरण आणि पावसाळ्यातील किनारी नजारा, सूर्योदय सूर्यास्त फोटोग्राफी तर तुमच्या टॉप लिस्टवरती आहे.

टीव्ही स्पॉटसाठी आंबोली हे नेहमी प्रसिद्ध आहे. फ्रेंड्स, पावसातील नैसर्गिक सौंदर्य अनुभवायचं असेल तर अजून एक पर्यटन स्थळ मी तुमच्यासाठी घेऊन आले, ते म्हणजे देवकुंड धबधबा. ट्रेक आणि निसर्गप्रेमींसाठी देवकुंड हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. बरं, रेन फोटोग्राफी जर तुम्हाला करायची असेल ना, तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. आणि हो, पूर्ण आठवड्यातल्या दगदगीच्या जीवनानंतर तुम्हाला जरा रिलॅक्स व्हायचं असेल ना, तर हे घेऊन आले मी तुमच्यासाठीचं पुढचं डेस्टिनेशन. पावसात शांत समुद्र किनाऱ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी दापोली हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. बीच वॉक, स्थानिक खाद्यपदार्थांचा अनुभव तर इथे तुम्ही मनमुराद घेऊ शकता आणि शांततेचा मुक्काम तर दापोली तुम्हाला नक्कीच देईल. पीस ऑफ माइंड साठी आत्ताच दापोलीला

भाई, कोकण म्हटलं आणि रत्नांच्या खाणीत आलं नाही असं कसं होईल? रत्नागिरीचा समुद्र, इतिहास आणि इथले खाद्यपदार्थ नक्की अनुभव घ्या. डोंट मिस दिस अपॉर्च्युनिटी, कारण आता हा पावसाळा तुम्ही मिस केलात ना तर मग डिरेक्ट पुढच्या वर्षीसाठी थांबावं लागेल. रत्नागिरीतले समुद्र किनारे, ऐतिहासिक स्थळं आणि स्थानिक कोकणी खाद्यांची तर आत्ता रेलचेल आहे. तेव्हा पावसाळ्यामध्ये रत्नागिरीला नक्की भेट द्या. तुम्हाला जर अध्यात्माची जास्त आवड आहे पण त्याचबरोबर सुंदर असा शांतपूर्ण निसर्ग अनुभवायचा आहे तर कुंकेश्वर हे तुमच्यासाठी नक्की परफेक्ट डेस्टिनेशन ठरेल. समुद्र किनाऱ्यावरचं हे सुंदर मंदिर पावसात अधिक आकर्षित वाटतं. शांत वातावरण, समुद्र किनारा आणि हातात फोन आणि छान अशी फोटोग्राफी, आहा. ह्यानंतरचं डेस्टिनेशन तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे. जर तुम्हाला पावसाळ्यातील एकदम वेगळा समुद्र अनुभवायचा असेल तर तारकर्ली हे तुमच्यासाठी परफेक्ट आहे. जरी वॉटर ॲक्टिव्हिटीज कमी असतील तरी पावसाळ्यातील तारकर्लीचा हा वेगळाच अनुभव मिळतो. आणि हो, कपल ट्रिप्ससाठी हे डेस्टिनेशन परफेक्ट आहे. बरं फ्रेंड्स, इतिहास आणि पावसाचं सौंदर्य असं एकत्र हवंय का? चलो दे दिया. पुढचं डेस्टिनेशन आहे विजयदुर्ग किल्ला. किल्ला आणि समुद्र एकत्र अनुभवायचा असेल तर विजयदुर्ग किल्ला हे तुमच्यासाठी उत्तम डेस्टिनेशन आहे. हिरवाई आणि पारंपरिक कोकण हे जर अगदी तुम्हाला अनुभवायचं असेल तर तळ कोकणातलं म्हणजेच आमची वाडी सावंतवाडी हिला नक्की भेट द्या. तिथले तलाव, स्थानिक बाजार, निसर्ग तुम्हाला नक्की खुळ करेल. लास्ट बट नॉट द लिस्ट, मी एक याआधी तुम्हाला शांततेसाठी ठिकाण दिलंय पण कोकणातली ठिकाणांची यादी खरंच सांगू का, न संपणारी आहे. पण तरी त्यातल्या त्यात अजून एक ठिकाण जे तुमच्यासाठी शांत समुद्र किनाऱ्याची सफर घडवून आणेल ते म्हणजे गुहागर. कमी गर्दी, स्वच्छ वातावरण आणि रिलॅक्स ट्रिप अशी तुम्हाला जर अनुभवायची असेल तर गुहागर हे परफेक्ट आहे तुमच्यासाठी.

फ्रेंड्स, पावसाळ्यात कोकण फिरण्यासाठी छान आणि सुंदर ठिकाणं तर मी तुम्हाला सांगितली, पण कुठेही फिरायला जाताना हे नक्की लक्षात ठेवा की बाहेर पडायच्या आधी हवामान तपासा. अतिवृष्टी असल्यास प्रवास पुढे ढकला. सुरक्षित ड्रायव्हिंग करा. घाट रस्त्यावर सावधानगिरी बाळगा. आणि आवश्यक अशा वस्तू नक्की ठेवा बरं. रेनकोट, छत्री, पॉवर बँक, अतिरिक्त कपडे, मेडिकल किट अजिबात घ्यायला विसरू नका. आणि हो, स्थानिक नियमांचं पालन करा. तिथल्या निसर्गाला अनुभवा आणि हो, जपासुद्धा. एक छोटीशी कॅरी बॅग, कॉटन बॅग नक्की उपयोगी पडेल. खाल्लेल्या वस्तू तिथेच न टाकता तुमच्याबरोबर घेऊन जाऊन तुमच्या घरी टाकल्यात, तुमच्या स्टेकेशनवरती जर तुम्ही डस्टबिनमध्ये टाकल्यात, तर खरंच हे तुमचं एक छोटंसं पाऊल नक्कीच फरक पडणार आहे. तेव्हा शक्य होईल तेवढा कचरा निसर्गात कमी करा आणि इको फ्रेंडली ट्रीप नक्की घडवून आणा. फ्रेंड्स, मी तुम्हाला छान छान ठिकाणं तर सांगितली, पण याच सारखी किंवा यापेक्षाही एकदम भन्नाट अशी ठिकाणं तुम्हाला माहिती असेल जिथे तुम्ही पावसाळ्यात नक्की आनंद द्विगुणित करू शकता तुमचा, तर ती ठिकाणं आम्हालाही कळवा, जेणेकरून आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना त्याचा आनंद घेता येईल. कसं सांगते ना, आमच्या आकाशवाणी रत्नागिरीच्या FB आणि इन्स्टा पेजवर जाऊन आमच्या या कार्यक्रमाच्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या आवडीचं किंवा माझ्याकडून मिस आउट झालेलं असं ठिकाण तिथे टाईप करा आणि मग आपल्या सगळ्या फ्रेंड्सपर्यंत ते पोहोचेल, जेणेकरून त्यांनाही वेगवेगळ्या ठिकाणांचा आनंद घेता येईल. आणि हो, आजचा हा कार्यक्रम ऐकून जर तुम्ही एक पावसाळी ट्रिप प्लॅन करत असाल, पावसाळी ट्रिपवर निघाला असाल, तर एक सेल्फी काढून आम्हाला नक्की टॅग करा बरं, आकाशवाणी रत्नागिरीला. चला तर फ्रेंड्स, मी मीरा आजच्या या सुंदर नोटवरती तुमचा इथेच निरोप घेते. पण तुम्हाला आमचे हे कार्यक्रम कसे वाटले आम्हाला नक्की कळवा बरं. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485. नंबर पुन्हा एकदा सांगते, 9405573485. त्याचबरोबर आमचे हे सगळे कार्यक्रम आमच्या यूट्यूब चॅनल आकाशवाणी रत्नागिरीवरती उपलब्ध आहेत. आणि हो, आमच्या या कार्यक्रमांच्या क्विक आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आम्हाला नक्की फॉलो करा इन्स्टा, FB आणि ट्विटर हँडल आकाशवाणी रत्नागिरीला. चला तर मी मीरा तुमचा इथेच निरोप घेते. परत भेटूच युववाणीच्या

पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत बाय बाय. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मीरा खलगावकर. सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम युववाणी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः.
2: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
3: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रुद्रनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझ्या नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते. म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
1: उठास माझा धार वज्राची.
2: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर.
0: यानंतर संध्याकाळी

0: चुनौती हर परिस्थिति हमारे सैनिकों के सामने थी, लेकिन उनका हौसला हर चुनौती से बड़ा था। उन्होंने मां भारती की रक्षा के लिए अपना सर्वस्व अर्पित कर दिया। आज कारगिल विजय दिवस पर मैं सभी वीर शहीदों और वीर सैनिकों को श्रद्धापूर्वक नमन करता हूं।
1: संरक्षण क्षेत्रातील देशाची आत्मनिर्भरता आणि वाढत्या निर्यात क्षमतेचा पंतप्रधानांनी मन की बात मधून गौरवपूर्ण उल्लेख केला। पावसाच्या पाण्याला जमिनीत मुरवण्यासाठी कॅच द रेन या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं आवाहन मोदी यांनी केलं। याविषयी महाराष्ट्रातील नाशिकसह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओदिशातील उपक्रमांचा कौतुकास्पद उल्लेख त्यांनी केला। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देत पंतप्रधानांनी जपान ओपन बॅडमिंटन जिंकणाऱ्या PV सिंधू आणि लॉर्ड्स मैदानावर पहिली कसोटी सामना जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचं कौतुक केलं। केरळमधील संस्कृत क्लब विक्रम 1 यशस्वी प्रक्षेपण, अंतराळ क्षेत्रातील खासगी सहभाग, विविध ऑलिम्पियाड स्पर्धेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या यशाचं पंतप्रधानांनी कौतुकास्पद उल्लेख केला। आगामी गणेशोत्सवात भारतीय उत्पादनांचा वापर करण्याचा त्यांनी पुनरुच्चार केला। 7 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या पार्श्वभूमीवर हातमाग, खादी आणि स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं आवाहन करत व्होकल फॉर लोकलचा संदेश त्यांनी अधोरेखित केला। येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा या मोहिमेला उत्साहानं पुढे न्यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा असं आवाहनही त्यांनी केलं। नागपुरात प्रस्तावित असलेल्या स्किल युनिव्हर्सिटीसाठी महिनाभरात जागा उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। विदर्भातील उद्योगांना आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेल्या नागपूर स्किल सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते। पारडी इथल्या मेट्रो स्टेशनजवळील कौशल्य विकास केंद्रात हा उद्घाटन सोहळा पार पडला। असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट, टाटा स्ट्राईव्ह, नागपूर महानगरपालिका, स्किल इंडिया अभियान आणि विदर्भ ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं हे अत्याधुनिक कौशल्य विकास केंद्र उभारण्यात आलं आहे। पारडी हा पूर्व नागपुरातील मागास भाग असून इथल्या गरीब गरजू विद्यार्थी आणि युवकांना या कौशल्य विकास केंद्राचा विशेष लाभ होईल असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं। इथे शिकवण्यात येणारा अभ्यासक्रम पूर्णपणे रोजगाराभिमुख असून या केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी 5,000 युवकांना रोजगार मिळवून देण्याचं लक्ष नागपूर महानगरपालिकेने ठेवावं असं त्यांनी सुचवलं।
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
1: आजार कितीही गंभीर आणि मोठा असला तरी केवळ पैसे नाही म्हणून गरिबांचे उपचार थांबू नये यासाठी राज्य शासनानं विविध योजनांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध केला आहे। महाआरोग्य शिबिर हे गरीब रुग्णांसाठी एक वरदान असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे नागपूरमधील धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रांगणात आयोजित महाआरोग्य शिबिरात आज मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते। यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी महाआरोग्य शिबिरांच्या आयोजनामागील भूमिका व्यक्त करताना फडणवीस म्हणाले,
3: समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला तज्ज्ञ आरोग्य सेवा उपलब्ध झाली पाहिजे। आज आपण वेगवेगळ्या योजना चालवतो, सरकारचे हॉस्पिटल्स आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत, अनेक धर्मदाय संस्था उत्तम काम करतायत, पण या सगळ्या लोकांना एका ठिकाणी जर आणलं तर त्यातनं समाजातला जो मध्यमवर्गीय आहे, गरीब आहे, शेवटचा व्यक्ती आहे, यांना त्यातनं एक सुविधा मिळते। एका छताखाली सर्व प्रकारच्या इंटरव्हेन्शन करता, सर्व प्रकारच्या व्याधीं करता तज्ज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी मिळतात आणि म्हणूनच हे महाआरोग्य शिबिर एक प्रकारे लोकांकरता वरदान म्हणूनच या शिबिराने काम केलं।
1: 5 लाख रुपयांच्या मर्यादेत बसू न शकणाऱ्या जवळपास 10 आजारांसाठी 9 लाखांपर्यंत तर काही आजारांच्या बाबतीत 35 लाख रुपयांपर्यंत मदत करण्याचं शासनाचं धोरण असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली। नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। ते आज मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित युवा सभेला संबोधित करत होते। आपल्या हक्कांसाठी युवकांनी जागरूकता कायम ठेवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। आजची जेन झी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यावेळी म्हणाले। नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथं विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर बुलडाणा जिल्ह्यात महाविकास

शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांनी देखील आनंदोत्सव साजरा केला. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाणी प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गनसारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं त्यांनी मंजुरी दिली होती का, असा प्रश्नही राहुल गांधी यांनी यात विचारला आहे. अमरावती जिल्ह्यातील टिटंबा इथल्या शासकीय निवासी आश्रमशाळेतील अंदाजे 70 विद्यार्थ्यांना काल सायंकाळी अन्नातून विषबाधा झाल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालय धारणी इथं दाखल करण्यात आलं असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयानं दिली आहे. यासंदर्भात कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. हवामान. आज भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली इथं मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या देखील चंद्रपूर आणि गडचिरोली इथं मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर मंगळवारी गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली इथं अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान आगामी काही तासात गोंदिया, नागपूर, वर्धा आणि भंडारा इथं तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. झिम्बाब्वेबरोबरच्या T20 क्रिकेट मालिकेतला भारताचा तिसरा आणि शेवटचा सामना आज हरारे इथं सुरू आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि झिम्बाब्वेबरोबर समोर विजयासाठी 193 धावांचं लक्ष ठेवलं आहे. दरम्यान काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय T20 संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच मालिका विजय आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. हातमाग आणि स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. नागपूर स्किल सेंटरचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रांगणात महाआरोग्य शिबिराचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई भक्ती सावंत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. सुरक्षित सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. आणि हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचं झिम्बाब्वे पुढं, विजयासाठी 193 धावांचं लक्ष. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देशानं आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहिली. कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकावर झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच लष्कर प्रमुख धीरज सेठ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे. सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. आजचा दिवस देशाचं लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीच्या अतूट निर्धाराची साक्ष देतो असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. देशभरात आज कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात नागरिकांनी एक पेड माके नाम अंतर्गत वृक्षारोपण करून देशाच्या वीर जवानांना आदरांजली वाहिली. यावेळी लष्कराच्या 13 महाराष्ट्र बटालियनच्या जवानांनी धावून आणि वृक्षारोपण करून शहीद वीरांना आगळी वेगळी मानवंदना दिली. कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांना केलं. हा या कार्यक्रमाचा 136 भाग होता. कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा तसंच अलीकडेच नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या स्वदेशनिर्मित महेंद्रगिरी या युद्धनौकेचा उल्लेख करून ते म्हणाले, भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानावर जगाचा विश्वास वाढत आहे. कॅच द रेन मोहिमेच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद

प्रतिष्ठा ही निसर्ग पूजाच ठरेल असं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्रात देशानं केलेल्या यशस्वी कामगिरीचा त्यांनी गौरव केला. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू तसंच लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. अलीकडेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या ऑलिम्पियाडमध्ये स्पर्धांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या गौरवास्पद कामगिरीचा अभिमानपूर्वक उल्लेख त्यांनी केला. येत्या 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन साजरा होणार आहे. त्यानिमित्तानं त्यांनी सांगितलं की सरकारी प्रोत्साहनामुळे कारागीर आणि विणकरांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे. येत्या सणासुदीच्या हंगामात खादी हातमागाची उत्पादनं खरेदी करावीत, स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरावा असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा या मोहिमेला उत्साहानं पुढे यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा असं आवाहनही त्यांनी केलं. देशाच्या सीमावर्ती भागात राबवलेल्या विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राममधल्या सहभागी युवकांशी प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला. मन की बातमधून प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या संदेशांमधून प्रेरणा मिळाल्याचं युवकांनी या कार्यक्रमात सांगितलं. देशभरातले 400 जास्त युवक या संवादात सहभागी झाले होते. सीमावर्ती राज्यांमधल्या नागरिकांशी संवाद साधण्याची आणि तिथल्या सांस्कृतिक, आर्थिक आणि तंत्रज्ञानातली प्रगती जवळून अनुभवण्याची संधी विकसित व्हायब्रंट विलेजने दिल्याचं सहभागी युवकांनी सांगितलं. घरापासून दूर राहून हे अनुभव घेतल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी युवकांचं, विशेषतः मुलींचं कौतुक केलं. प्राप्तिकर विभागाच्या मुंबईतल्या आयकर सिंधू या कार्यालय संकुलाचं उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. करदात्यांनी दिलेल्या करांच्या सहाय्यानं देशाचं कोषागार या संकुलाच्या नावाप्रमाणे महासागराचं रूप घेत आहे असं त्या म्हणाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित युवा सभेला संबोधित करत होते. आपल्या हक्कांसाठी युवकांनी जागरूकता कायम ठेवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आजची जेन झी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथं विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. धुळे शहरात आज विविध सामाजिक संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत दिल्लीत जंतर मंतर इथं झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत तिरंगा यात्रा काढली. ठाणे शहर जिल्हा काँग्रेस समितीनंही काल विद्यार्थी विजय मार्च आयोजित केला होता. बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडी, शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांनी देखील आज या आंदोलनाला मिळालेल्या यशाचा आनंदोत्सव साजरा केला. काँग्रेस जनता पार्टीच्या अभिजित दिपकेनं नीट परीक्षा पेपरफुटी विरोधात आंदोलन करून देशातल्या युवकांना सजग केलं आहे असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज लखनौ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. युवकांवर झालेल्या लाठीचार्जचं आपण समर्थन करत नाही असं ते म्हणाले. 26 नोव्हेंबरला संविधान दिनाच्या निमित्तानं लखनौमध्ये रिपब्लिकन पक्ष पदयात्रा काढणार आहे. त्यात सुमारे 1,00,000 कार्यकर्ते सहभागी होतील असं ते म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही भाजपाकडे 5 जागांची मागणी करू असं आठवले म्हणाले. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिलं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गनसारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारला आहे. दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृहमंत्रालयाला उत्तरदायी आहेत, त्यामुळे या कारवाईला परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज स्वीकारला. त्यानंतर त्यांनी बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी आणि विभागातले वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे

0: शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. झिम्बाब्वेमध्ये हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेपुढं विजयासाठी 193 धावांचं लक्ष ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 192 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीनं सर्वाधिक 81 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा झिम्बाब्वेच्या 8व्या षटकात 4 बाद 65 धावा झाल्या होत्या. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या ऋषिकांत सिंग चन्नमनं आज 60 किलो वजनी गटाच्या पुरुष बालोत्तोलन स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं. ऋषिकांतनं स्नॅच प्रकारात 121 किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतला नवीन विक्रम नोंदवला. पण नंतर मलेशियाच्या मोहम्मद अनी काजदानं या विक्रमाची बरोबरी केली. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. सुरक्षित सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन. नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. आणि हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचं झिम्बाब्वेपुढं विजयासाठी 193 धावांचं लक्ष. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: सांगून सांगून थकलो.
2: काय झालं?
1: नवी किट बॅग पाहिजे.
2: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
1: करेक्ट.
2: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
3: RBI सांगते,
4: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.
5: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:11 आणि 15 सेकंद झाली आहेत.
6: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर.
7: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
8: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रुद्रनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु. शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
7: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM Gold वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम.
9: आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर.
10: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरोईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
11: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
10: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: शेतकरी बांधवांनो, माझा आभार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत, सोबतच एका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वृत्तविशेष.

0: जलसंवर्धन क्षमता विकसित झाल्याचा त्यांनी उल्लेख केला. आषाढ सुरू झाला की सणवारांचे दिवस सुरू होतात. श्रावणापाठोपाठ भाद्रपदमध्ये लाडक्या गणरायाचं आगमन घरोघरी होतं. सर्वांनी पर्यावरणस्नेही बनून गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं. याविषयी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले
1: की हमें अपने देश की मिट्टी से ही बने गणेश जी की पूजा करनी चाहिए. जो पीओपी से बने गणेश जी होते हैं या विदेश से आई गणेश जी की प्रतिमा होती है, उसके बजाय हमें देश की मिट्टी से बने गणेश जी को घर में स्थापित करना चाहिए. इस विषय पर अनेक लोगों ने मुझे संदेश भेजा है और अपने विचार रखे हैं. लोगों ने बताया कि उन्होंने मेरे आग्रह को अपनाया है. उन्होंने स्थानीय मिट्टी से तैयार होने वाले गणेश जी को स्थापित करने का संकल्प लिया है. लोगों ने लिखा है कि मन की बात में पहले इस पर चर्चा हुई, इससे उन्हें सही वक्त पर सही कदम उठाने में मदद मिली. मैं एक बार फिर अपना आग्रह दोहराता हूँ, इस बार गणपति पूजा में देश की मिट्टी से बने गणेश जी को अपने घर पर स्थापित करें, उनकी पूजा करें. आपका ये प्रयास भी एक तरह से प्रकृति की ही पूजा होगा.
0: श्रोते हो, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू झाल्यात. या स्पर्धेत उतरलेल्या भारतीय चमूला प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. तसंच बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू हिनं जपान ओपन स्पर्धेत मिळवलेल्या यशाचाही गौरव केला. भारतीय महिला क्रिकेट संघानं लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर पहिला कसोटी सामना जिंकल्याबद्दल या संघाचं त्यांनी अभिनंदन केलं. काश्मीरातील वगू या चटईची खासियत सांगून देशातील इतरही भागात या चटईचा वापर केला जावा अशी इच्छा प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. यासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यात योगदान देणाऱ्या धनेश या पक्षाविषयी विशेष आणि रंजक माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली. विद्यार्थी वर्गात लोकप्रिय असणारे शास्त्रज्ञ आणि दिवंगत राष्ट्रपती यांच्या स्मृती जागवून आगामी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांविषयी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. यासोबतच 15 ऑगस्ट या राष्ट्रीय सणाला हर घर तिरंगा उपक्रम राबवायचं आवाहनही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: 102.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे.
1: ताई, हे बघ.
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
4: आय नो बाबा. सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
5: आय नो ना.
4: आरबीआय सांगते,
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

ग्रामायण कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि यासोबतच मृणालिनी दहिकरचा सप्रेम नमस्कार.

0: आत्ताच आपण अगबाई अरेच्या या चित्रपटातील गीत ऐकलं. शेतकरी बंधू भगिनींनो, ग्रामायण कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार, आणि यासोबतच कपाशी पिकातील रस शोषण करणाऱ्या किडींचं व्यवस्थापन तसेच खरीप पिकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर प्रमोद मगर विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ तसेच डॉक्टर रुपेश झाडोदे विषय विशेषज्ञ कृषिविद्या कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांच्याशी मृणालिनी दहिकर यांनी केलेली चर्चा ऐकूया. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण हॅलो कास्तकार या फोन इन कार्यक्रमाच्या माध्यमातून कपाशी पिकातील रस शोषण करणाऱ्या किडींचं व्यवस्थापन या विषयासंदर्भात जाणून घेणार आहात, आणि त्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ म्हणून आलेले आहेत डॉक्टर प्रमोद मगर सर, विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, आणि डॉक्टर रुपेश झाडोदे सर, कृषिविद्या कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: मगर सर, सुरुवातीला मी आपल्याला प्रश्न विचारते आहे की कापूस पिकातील रस शोषण करणाऱ्या किडी ह्या

0: सध्या परिस्थितीमध्ये येत आहेत, तर काय सांगाल या किडींच्या संदर्भात?
1: निश्चितपणे आपण सध्याची परिस्थिती जर बघितली तर या परिस्थितीमध्ये आपल्याला आवर्जून दिसतंय की पावसाचा पडलेला खंड आणि गेल्या 2-3 दिवसापासून पडणारा पाऊस यामुळं किडींसाठी एक पोषक वातावरण तयार झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं शेतकरी बांधवांनी या रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून वेळीच खबरदारी घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पण आता किडींचं व्यवस्थापन आलं म्हणजे फवारणीच केली पाहिजे असं न करता आपण पिवळ्या चिकट सापळ्यांचा जर वापर आपल्या शेतामध्ये केला तर आपल्याला निरनिराळ्या ज्या येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत, ज्यामध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलं किडे, पिठ्ठ्या डेकून यासारख्या रस शोषण करणाऱ्या किडींचं प्रभावी व्यवस्थापन पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करूनसुद्धा आपल्याला करता येईल. त्यासाठी काय करायचं आहे तर एकरी 30-40 पिवळे चिकट सापळे पिकाच्या उंचीपेक्षा थोडेसे वरती आणि समान उंचीवर आपल्याला ते जर आपण लावले तर या पिवळ्या रंगाकडे बरेचसे रस शोषण करणारे कीटक आकर्षित होतात आणि त्यामुळं त्यांचं प्रभावी व्यवस्थापन होणं तिथं आपल्याला सहज शक्य होतं. त्याचबरोबर या पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर केल्यानंतर आपण निंबोळी अर्क 5% हे शेतावरच तयार केलेलं वनस्पतीजन्य कीटकनाशक आपण फवारणीसाठी वापरू शकतो. त्याचबरोबर जर आपल्या शेतकरी बांधवांकडे निंबोळी अर्क 5% उपलब्ध नसेल तर अशा परिस्थितीमध्ये अझा डायरेक्टिन 300 PPM 100 ml 10 L पाणी किंवा अझा डायरेक्टिन 1500 PPM 50 ml/10 L पाणी यापैकी कोणतंही एक नीम आधारित कीटकनाशक घेऊन आपल्याला त्याची फवारणी करता येईल. याशिवाय जर आपण बघितलं तर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करण्यापूर्वीसुद्धा आपण जैविक कीटकनाशकांचा सुद्धा वापर करू शकतो. त्यामुळे कापूस पिकामध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलं किडे या किडींच्या नियंत्रणाकरिता जैविक कीटकनाशकसुद्धा शिफारसित आहेत. त्यामध्ये व्हर्टिसेलियम लेकॅनी 1.15% WP 50 g/10 L पाणी या प्रमाणामध्ये जर आपण आपल्या कापूस पिकावर त्याची फवारणी केली तर आपल्याला सर्वच प्रकारच्या रस शोषण करणाऱ्या किडी ज्यामध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलं किडे आणि पिठ्ठ्या डेकून या किडींचं आपल्याला प्रभावी व्यवस्थापन करणं सोयीचं होऊन जातं. आता ज्या ज्या ठिकाणी किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडलेली आहे अशा ठिकाणी आपल्याला शेवटचा पर्याय म्हणून रासायनिक कीटकनाशकाचा वापर करता येईल. परंतु तत्पूर्वी पिवळे चिकट सापळे, निंबोळी अर्क, नीम आधारित कीटकनाशके किंवा जैविक कीटकनाशक त्यामध्ये व्हर्टिसेलियम लेकॅनी या कीटकनाशकाचा वापर केल्यानंतरच आपण रासायनिक कीटकनाशकांचा विचार करू शकतो. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जर बोलायचं झालं तर चांगला पाऊस पडल्यानंतर ह्या सर्व प्रकारच्या रस शोषण करणाऱ्या किडी ह्या चांगल्या पावसामुळे धुतल्या जातात आणि तिथे आपलं पीक आपल्याला तिथे कीड विरहितसुद्धा होऊ शकतं. त्या अनुषंगानं शेतकरी बांधवांनी विनाकारण फवारणी न करता, म्हणजे वेगवेगळ्या रासायनिक कीटकनाशकांचं मिसळून फवारणी न करता किंवा कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी न करता हा 1 आठवडा जोपर्यंत ढगाळ वातावरण आहे किंवा पावसाचा कालावधी आहे या कालावधीमध्ये आवर्जून फवारणी करणं टाळलं पाहिजे. कारण की जर आपण या कालावधीमध्ये जर फवारणी केली तर पावसामुळे ते फवारलेलं जे औषध आहे, रसायन आहे, ते सुद्धा तिथून वाहून जाईल आणि त्यामुळं किडीच्या व्यवस्थापनासाठी त्याचा फायदा होणार नाही आणि नाहक आपला खर्च या कीड व्यवस्थापनासाठी होऊ शकेल. त्यामुळं शेतकरी बांधवांनी या ढगाळ वातावरणामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं या पावसाळी वातावरणामध्ये फवारणी करणं प्रकर्षानं टाळलं पाहिजे. कारण आपण बघतो की अशा वातावरणामध्ये जर आपण कीटकनाशकांच्या किंवा रसायनांच्या फवारण्या केल्या तर त्यामुळे विषबाधेचीसुद्धा समस्या आपल्या शेतकरी बांधवांमध्ये, शेतमजुरांमध्ये होऊ शकते. त्या अनुषंगानं शेतकरी बांधवांनी रासायनिक कीटकनाशक किंवा कोणत्याही रसायनाची, मग ते जैविक का असेना, त्याची फवारणी करत असताना अंगरक्षक साधनांचा वापर करूनच फवारणी करावी आणि फवारणी करत असताना फवारणीसाठी जे पाणी वापरणार आहे त्या पाण्याचा सामू हा 6-7 दरम्यान असावा.
0: बरं, आणि या रस शोषक किडींचं व्यवस्थापन करत असताना आणखी काही खबरदारी शेतकरी बांधवांनी घेणं गरजेचं आहे का सर?
1: नक्कीच, आपण एक चांगला प्रश्न विचारला. कारण या कापूस पिकावर रस शोषण करणाऱ्या किडी येऊ नयेत यासाठी आपण काय खबरदारी घेतली पाहिजे तर चुकूनही वेगवेगळ्या रसायनांचं मिश्रण करून आपण ते आपल्या

0: कापूस पिकावर फवारलं पाहिजे नाही. त्याचबरोबर सिंथेटिक पायरेथ्रॉइड गटातील जे कीडनाशकं आहेत त्यांचा वापर कापूस पीक 90 ते 100 दिवसाचं होईपर्यंत करणं टाळलं पाहिजे. जर ह्या गोष्टी आपण टाळल्या, अनावश्यक खतांचा वापर जर आपण टाळला, त्यामध्ये विशेषतः नत्रयुक्त खतांचा वापर जर आपण आवश्यकतेप्रमाणे केला, तर आपल्याला या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव हा नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. परंतु जर असंतुलित खतांचा वापर जर आपण केला, तर अशा वेळेला या पिकावरती रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव हा वाढू शकतो.
1: बरं, अतिशय महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती मगर सर आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांना सांगितलेली आहेत. डॉक्टर रुपेश झाडोदे सर, सध्या परिस्थितीमध्ये एकतर उशिरा पावसाची सुरुवात झाली आणि त्यानंतर सातत्याने पाऊस सुरू झाला आणि आता थांबलेला आहे, तर अशा वेळी जे काही कपाशी सोयाबीन पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे पिकांचं, तर ते कशा पद्धतीने केलं पाहिजे, काय सांगाल?
2: बरोबर आहे आपलं. आता आपण जर सध्या परिस्थिती बघितली तर सगळीकडे जवळपास आता पाऊस आहे आणि हा पाऊस चांगला झालेला आहे. तर त्यामुळे काय होते की जर मुसळधार पाऊस झालेला असेल किंवा सिंचन केलेली भारी जमीन असेल, तर अशा जमिनीमध्ये अजैविक ताण, अन्नद्रव्यांची कमतरता आणि अधिक ओलायामुळे झाडेही गुदमरून जातात. त्यामुळे त्यांची मुळे क्षतिग्रस्त होतात, तसेच पाने पिवळी किंवा लालसुद्धा होतात. आता आपण बघतोय की जोरदार पावसामुळे जमिनीत पाणी साचलेलं आहे आणि त्यानंतर जर लगेच सूर्यप्रकाश पडला तर त्यामुळे झाडे काय होतात, मग कोमेजतात. तर हे जे सगळं जे होते हे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होते. तर यासाठी शेतकरी बंधूंनी सर्वप्रथम काय करायला पाहिजे की आपल्या शेतामध्ये जे काही पाणी साचलेलं आहे सर्वप्रथम त्याचा निचरा करणे गरजेचे आहे. त्यानंतर आपल्या कपाशीच्या झाडावर 19-19-19 या विद्रवयुक्त खताची 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आपण ती फवारणी करायला पाहिजे. तिथून मग नंतर आपल्याकडच्या यवतमाळच्या जमिनीत जर बघितलं तर सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा कमतरता ही मोठ्या प्रमाणात जाणवते. त्यामध्ये लोह झालं, जस्त झालं, बोरॉन झालं, तर याकरिता आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ निर्मित PDKV द्रवरूप मायक्रोग्रेड याची शाखीय वाढीच्या अवस्थेमध्ये 50 मिली प्रति 10 लिटर पाणी आणि त्यानंतर फुल्लोऱ्यात असताना 100 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आपण फवारणी करायला पाहिजे. आता सध्या परिस्थितीमध्ये तर सगळीकडे चांगला पाऊस आहे, पाणी साचलेलं आहे अशी परिस्थिती आहे. परंतु शेतकरी बांधवांनो लक्ष द्या की यानंतर इथून 15-20 दिवसांनी जर पावसाने खंड दिला आणि तो खंड 10 ते 15 दिवसाचा जर पडत असेल तर त्यावेळेस आपण 13-0-45 या विद्रवयुक्त खताची 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आपण ती फवारणी करायला पाहिजे. त्यानंतर पुढे जाऊन मग शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो ते म्हणजे पिकामध्ये पातेगड होत असते. जर ही पातेगड मोठ्या प्रमाणात होत असेल तर अशा वेळेस आपण बाजारामध्ये प्लॅनोफिक्स मिळते, तर ते प्लॅनोफिक्स जे आहे ते 7 मिली प्रति 15 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आपण त्याची फवारणी करायची आहे. त्यानंतर पीक जेव्हा फुलोरा अवस्थेत वगैरे असेल अशा वेळेस 2% युरिया म्हणजेच 200 ग्रॅम युरिया प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आपण ती फवारणी पिकावर करू शकतो. तर या प्रकारे शेतकरी बांधव खताचं नियोजन कपाशी पिकामध्ये करू शकतात.
1: सर, दरम्यानच्या काळात आपल्याला एक कॉल येतोय, तो कॉल आपण घेऊयात.
3: हॅलो कस्तार मॅडम.
1: हा हॅलो कस्तार, नमस्कार.
3: नमस्कार,
1: कोण बोलताय आपण, आपलं नाव सांगा आणि कुठून बोलताय?
3: उत्तम नारनवरे, सैदापूर बोलताय, वर्धा जिल्हा.
1: बरं बरं, तर काय प्रश्न आहे आपला?
3: मी काय म्हणतो, उगड उगड होते का नाही तर ते पराठी आणि सोयाबीन म्हणजे वाढ कुठली मॅडम?
1: बरं,
3: वाढ कमी आहे त्याच्यासाठी काय करायचं?
1: ठीक आहे, आपल्या प्रश्नांना उत्तर देत आहेत डॉक्टर रुपेश झाडोदे सर, ऐका.
2: नमस्कार सर.
3: नमस्कार सर.
2: आता यावर्षी काय झालेलं आहे, आपली पेरणी आधीच उशिरा झालेली आहे आणि पेरणी झाल्यानंतर सुरुवातीला पाऊस नव्हता आणि आता पाऊस चांगला आलेला आहे समजा, तर आता हा तर त्याच्यामुळेच आपल्या पिकांची वाढ सध्या थांबलेली आहे. तर इथून आता पाऊस झाल्यानंतर जेव्हा स्वच्छ सूर्यप्रकाश मिळेल तेव्हा वाढ जोमाने होईल. आता त्याकरिता आपल्याला पण काही अन्नद्रव्य द्यावं लागतात वरून, तर त्यामध्ये काय करायचं आहे, आपण 19-19-19 हे विद्रयुक्त खत 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन याची आपल्या पिकांवर फवारणी करायची आहे. हा, आणि तिथून मग आठवड्याभरानंतर आपल्याला आपल्या इकडच्या जमिनीमध्ये जर बघितलं तर सूक्ष्म अन्नद्रव्यांचं सुद्धा कमतरता मोठ्या प्रमाणात आहे, तर त्याकरिता PDKV मायक्रोग्रेड या खताची पण आपल्याला विद्रयुक्त खताची आपल्याला फवारणी करायची आहे. तर ही फवारणी 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन करायची आहे.
3: कोणतं म्हणलं साहेब?
2: सर्वप्रथम 19-19-19 हे विद्रायुक्त खत घ्यायचं आहे, 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी, आणि PDKV मायक्रोग्रेड, मायक्रोग्रेड हे 50 मिली प्रति 10 लिटर पाणी. हां ठीक आहे, धन्यवाद.
1: तर आज डॉक्टर प्रमोद मगर सर आणि डॉक्टर रुपेश झाडोदे सर आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालात आणि कपाशी पिकातील रसशोषण करणाऱ्या किडींचं व्यवस्थापन तसेच खरीप पिकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताचा आपण फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार यासोबतच कपाशी पिकातील रस शोषण करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन तसेच खरीप पिकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर प्रमोद मगर विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ तसेच डॉक्टर रुपेश झाडोदे विषय विशेषज्ञ कृषिविद्या कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांच्याशी मृणालिनी दहीकर यांनी केलेली चर्चा ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, ग्रामीण कार्यक्रमात आता ऐकूया कृषी वाणी अंतर्गत सूर्यफूल लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती. खरीप पिकांची पेरणी काही कारणानं लांबली तर आपत्कालीन दुरुस्ती पीक म्हणून सूर्यफूल अगदी योग्य पीक आहे. हे पीक पावसाचा ताण बऱ्याच प्रमाणात सहन करू शकते. मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले तर ज्वारी पिकाला पर्यायी पीक म्हणून या पिकांची लागवड केली जाते. रागी, तूर, भुईमूग, सोयाबीन, एरंडी, तीळ, मूग, उडीद या पिकात भारतातील विविध भागात आंतरपीक म्हणूनसुद्धा या पिकाची लागवड केली जाते. सूर्यफूल अधिक सोयाबीन ही आंतरपीक पद्धत हमखास घेऊ शकतो. भुईमूग अधिक सूर्यफूल या पीक पद्धतीमुळे सरासरी 36% उत्पन्नात भर तर तूर अधिक सूर्यफूल या पीक पद्धतीमुळे निव्वळ पिकांपेक्षा 23% उत्पन्नात भर पडू शकते. त्यासाठी महाराष्ट्र राज्यासाठी तूर अधिक सूर्यफूल 3/3 ओळी, सोयाबीन अधिक सूर्यफूल 2/1 ओळी, भुईमूग अधिक सूर्यफूल 6/2 ओळी इत्यादी आंतरपिकाच्या शिफारसी आहेत. महाराष्ट्रात सूर्यफूल लागवडीसाठी शेतकरी साधारणपणे संकरित आणि सरळ वाणांचा वापर करतात. शेतकरी बंधू भगिनींनो, सूर्यफुलाचे पीक 700 ते 900 मिलीमीटर पर्जन्यमानात चांगले उत्पादन देऊ शकते. त्यासाठी जमीन ही पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. शेवटच्या वखरणीपूर्वी हेक्टरी 5 ते 10 टन चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत 2.5 टन जमिनीत मिसळून द्यावं. सरत्याने किंवा ट्रॅक्टरने पेरणीकरिता 8 ते 10 किलो हेक्टरी बियाणे टोकन पद्धतीने पेरण्याकरिता 5 ते 6 किलो हेक्टरी बियाण्यांचं प्रमाण घ्यावं. बीज प्रक्रिया करताना पेरणीच्या वेळी शेतातच प्रति किलो 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हिरिडी हे बुरशीनाशक बियाण्यास सोळावे. पेरणीपूर्वी इमिडाक्लोप्रीड 70 WS 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. शेतकरी बंधू भगिनींनो, सूर्यफूल पेरणीची वेळ ही खरीप जुलैचा 1st 15वाडा, रब्बी ऑक्टोबरचा 1st 15वाडा आणि उन्हाळी जानेवारीचा 1st 16 ते 1st 15वाडा अशा प्रकारे पेरणीची वेळ निवडावी. शेतकरी बंधू भगिनींनो, सूर्यफूल पिकाकरिता 2 ओळीतील अंतर 60 सेंटीमीटर तर 2 झाडातील अंतर 30 सेंटीमीटर ठेवून टोकण पद्धतीने पेरणी करावी. या पिकांमध्ये विरळणीला फार महत्त्व आहे. पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी एका ठिकाणी एक असे निरोगी आणि तंदुरुस्त झाड ठेवून विरळणी करावी. सूर्यफूल हे अन्नद्रव्याला प्रतिसाद देणारे पीक असल्यामुळे या पिकास संकरित वाणांसाठी 80-60-30 किलो नत्र स्फुरद आणि पालाशची शिफारस केलेली आहे. शिफारस केलेल्या मात्रेंपैकी 1/2 नत्र संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरित 1/2 नत्र पेरणीपासून 30 ते 35 दिवसांनी म्हणजेच कळी अवस्थेत द्यावे. सूर्यफूल पिकाला 2 डवरणी आणि 1 आवश्यकतेनुसार निंदणी करून पीक 45 दिवसांचे होईपर्यंत तणविरहित ठेवावे.

तसेच रासायनिक तण नियंत्रणासाठी पेंडॅमेथेलिन 38.60% CM 0.75 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टर या प्रमाणात उगवणपूर्व फवारावे. शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण कृषीवाणी अंतर्गत सूर्यफूल लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती ऐकलीत.

शेतकरी बंधू भगिनींनो, याबरोबरच आजचा आपला ग्रामायण कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेट आहेच येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत मृणालिनी दहिकरला अनुमती द्या. नमस्कार.

0: सांगून सांगून थकलो.
1: काय झालं?
0: नवी किटबॅग पाहिजे.
1: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
0: करेक्ट.
1: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया. घे आली नवी किटबॅग.
0: RBI सांगते,
2: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात. माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार. आपल्या जीवनात काही तारखा अशा असतात की त्यांची आठवण ठेवण्यासाठी दिनदर्शिका पाहण्याची गरज पडत नाही. आजची 26 जुलैची तारीख ही अशीच आहे. आज कारगिल विजय दिवस आहे. हा दिवस आमच्या मनात अभिमान निर्माण करणारा आहे. हा दिवस आमच्या वीर जवानांच्या अद्भुत साहसाची आठवण करून देतो. कारगिलच्या उंचच उंच पर्वतांची शिखरं, प्रतिकूल हवामान, शत्रूचं आव्हान अशी सर्व कठीण परिस्थिती त्यांच्यासमोर होती. मात्र आमच्या सैनिकांचं मनोबल या सर्व आव्हानांपेक्षाही अधिक होतं. त्यांनी भारत मातेच्या रक्षणासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं. आजच्या या विजय दिनाच्या निमित्तानं मी त्या सर्व वीर शहीदांना आणि सैनिकांना श्रद्धापूर्वक नमन करत आहे. मित्रांनो, आज भारत आपल्या या वीर जवानांचं केवळ स्मरणच करत नाही तर नव्या पिढीपर्यंत त्यांच्या शौर्याची गाथाही पोहोचवत आहे. याच भावनेतून यावर्षी एक शौर्य विजय यात्राही काढण्यात आली होती. 14 जुलैला दिल्लीच्या नॅशनल वॉर मेमोरियलपासून सुरू झालेली ही मोटरसायकल यात्रा द्रासच्या कारगिल वॉर मेमोरियलपर्यंत पोहोचणार आहे. या यात्रेचा संदेश आहे वन राईड वन नेशन वन सॅल्यूट. ही यात्रा आम्हाला याचं स्मरण देते की देशासाठी केलेलं बलिदान कधीही विसरलं जाणार नाही. मित्रांनो, आज भारत आपल्या सैनिकांच्या साहसाबरोबरच आपली तांत्रिक क्षमताही अधिक मजबूत करत आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय नौसेनेत INS महेंद्रगिरी ही युद्धनौका सामील करण्यात आली. या आधुनिक युद्धनौकेचं डिझाईन भारतातच तयार करण्यात आलं होतं. याच्या बांधणीमध्ये 75% स्वदेशी सामुग्रीचा वापर करण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारताच्या वाढत्या शक्तीचं हे प्रतीक आहे. याच महिन्यात DRDO पिनाका लॉंग रेंज गायडेड रॉकेटचंही यशस्वी परीक्षण केलं. या यशात आमच्या वैज्ञानिकांचे आणि अभियंत्यांचे सामूहिक कष्ट आहेत. 2-3 दिवसांपूर्वी DRDO कुशा क्षेपणास्त्राचंही यशस्वी परीक्षण केलं आहे. मित्रांनो, आज संरक्षण सामुग्रीचं उत्पादन असो, संरक्षण निर्यात असो किंवा मित्र देशांबरोबरचं राजकीय सहकार्य असो, भारत सातत्यानं नव्या उंचीच्या दिशेनं पुढे जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मी इंडोनेशियात होतो, जिथे ब्रह्मोस आणि अस्त्र यासारख्या क्षेपणास्त्राच्या संदर्भात एक मोठा सामंजस्य करार झाला. जगाचा भारताच्या संरक्षण सामुग्रीवरचा आणि तंत्रज्ञानावरचा विश्वास वाढतो आहे. या आजच्या कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं आपल्या अमर शहीद जवानांना नमन करूया आणि एक सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारत निर्मितीचा आपला संकल्प

अधिक मजबूत करूया. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातच्या मागच्या भागात मी आपल्याबरोबर कॅच द रेन या अभियानाविषयी चर्चा केली होती. मी असा आग्रह केला होता की पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी या उपक्रमाला जनआंदोलन केलं जावं. कॅच द रेनचा संदेश अगदी साधा सरळ आहे. जिथं पाऊस पडेल, जेव्हा पाऊस पडेल, तेव्हा पाण्याचं तिथेच जतन करावं. यासाठी 4 जुलैपासून देशभरात एक विशेष उपक्रम चालवला जात आहे. याद्वारे पावसाच्या पाण्याची साठवणूक,

थेंब वाचवण्यासाठी या उपक्रमाला जन आंदोलन केलं जावं. कॅच द रेनचा संदेश अगदी साधा सरळ आहे. जिथं पाऊस पडेल, जेव्हा पाऊस पडेल, तेव्हा पाण्याचं तिथेच जतन करावं. यासाठी 4 जुलैपासून देशभरात एक विशेष उपक्रम चालवला जात आहे. याद्वारे पावसाच्या पाण्याची साठवणूक, भूजल पाण्याचं पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचं पुनरुज्जीवन आणि वृक्षारोपणाला नवी चालना दिली जाणार आहे. मला या गोष्टीचा आनंद होत आहे की गाव असो की शहर, पंचायत असो की सामाजिक संस्था, सर्व जागी लोकांनी हिरिरीनं सहभाग नोंदवला आहे. कितीतरी जुन्या तलावांमधून गाळ काढण्यात आलेला आहे. कित्येक विहिरी आणि बावांना पुन्हा जीवित करण्यात आलं आहे. बंद पडलेल्या बोअरवेल्स भूजल पुनर्भरणाच्या माध्यम बनत आहेत. मित्रांनो, मध्य प्रदेशातल्या सिधी जिल्ह्यात जवळजवळ 1500 तलाव तयार करण्यात आलेले आहेत. नरसिंहपूरमध्ये अमृत सरोवर पुन्हा जिवंत करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक क्षमता विकसित करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील नंदियाल जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत आणि जुने तलाव पुन्हा वापरात आणले जात आहेत. आमची शहरं देखील यात मागे नाहीत. छत्तीसगडच्या कोरबा, ओडिशाचं भुवनेश्वर आणि आंध्र प्रदेशमधील विजयनगरममध्ये या उपक्रमाचे अनुकूल परिणाम दिसू लागले आहेत. या आपणही सर्वजण आपल्या जवळच्या कोणत्याही तलाव, विहीर किंवा बावेची जबाबदारी घेऊया आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया. आज वाचवलेला प्रत्येक थेंब येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठीची सर्वात मोठी ठेव आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी ग्लासगोमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा सुरू झाल्या आहेत. प्रत्येक देशवासी भारतीय पथकाला शुभेच्छा देत आहे. आपल्या या शुभेच्छांच्या बळावर सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी आणि लोकांची मनंही जिंकावीत अशी त्यांची कामना आहे. मित्रांनो, आमच्या युवकांनी नजीकच्या काही दिवसांमध्ये झालेल्या खेळांमध्ये दैदिप्यमान यश मिळवलेलं आहे. PV सिंधू बॅडमिंटनमध्ये जपान खुल्या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व देशाला अभिमान आहे. भारतीय महिला क्रिकेट संघानं लंडनमध्ये लॉर्ड्स स्टेडियमवर पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात विजय मिळवलेला आहे. आमच्या संघानं 270 धावांनी हा सामना जिंकला आहे. हा एक ऐतिहासिक विजय आहे. ही केवळ एकच गोष्ट नाही, तर लॉर्ड्सच्या दीर्घ इतिहासात महिलांचा हा पहिलाच सामना होता. 1983 याच मैदानावर भारतानं आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. आमच्या नारी शक्तीनं देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. मित्रांनो, काही प्रयत्न असेही असतात ज्यांचं महत्त्व फार असतं. मला केरळमधील अर्नाकुलमच्या दक्षिणेकडील चित्तूरमधील अशाच एका खेळातील प्रयत्नाची माहिती मिळाली आहे. तिथं एका शाळेत संस्कृत क्लब आहे. तिथले शिक्षक अभिलाष यांनी वेगळ्याच पद्धतीनं संस्कृत लोकप्रिय केलं आहे. या उपक्रमाला त्यांनी अक्षर कंदुक असं नाव दिलं आहे. या संस्कृत शब्दांना फुटबॉलमध्ये वापरण्यात येणाऱ्या शब्दांशी जोडून सहज पद्धतीनं समजावण्यात येतं. यामुळे शिकण्याचा आनंद तर मिळतोच, त्याचबरोबर खेळांच्या प्रती लोकांमध्ये आवड निर्माण होते. माझ्या प्रिय देशवासियांनो, मागच्या रविवारी झालेल्या विक्रम 1 या अंतराळ यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाचा प्रत्येक देशवासियाला अभिमान वाटत आहे. आम्ही सर्व भारतवासी अंतरिक्ष क्षेत्रातील ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो. हे खाजगी क्षेत्राद्वारे विकसित केलेलं भारताचं पहिलंच रॉकेट आहे. आमच्या तरुण नवोन्मेषकांनी जे करून दाखवलं त्याची कल्पनाही करणं कठीण होतं. त्यांनी उच्च कोटीचं कौशल्य, आवड आणि संयम दाखवला. अनेक वर्षांपासून आमचं अंतरिक्ष क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी बंद होतं. या क्षेत्रात आपली प्रतिभा दाखवण्याची आवड असलेल्या युवकांना फारशी संधी मिळत नव्हती. युवकांचं हित पाहून आम्ही अंतरिक्ष क्षेत्राला खाजगी क्षेत्रासाठी खुलं केलं. आज त्याचे परिणाम सारं जग पाहत आहे. मित्रांनो, आमचे तरुण साथीदार विज्ञान क्षेत्रातही भारताचं नाव उंच

चावत आहेत. विज्ञान ऑलिम्पियाड ही सर्वात महत्त्वपूर्ण अशा स्पर्धांमधील एक स्पर्धा आहे. यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी भाग घेत असतात. या महिन्यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स या विषयांची ऑलिम्पियाड झाली. या स्पर्धेत भारतीय चमूचं प्रदर्शन दैदिप्यमान झालं. भौतिकशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये आमच्या सर्व पाचही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकलं आणि भारताला पहिली श्रेणी मिळाली. मागच्या एका दशकात भौतिकशास्त्रात झालेल्या सर्व ऑलिम्पियाडमध्ये आमचे विद्यार्थी जिंकलेले होतेच. रसायनशास्त्रातही यावर्षी आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकलं आहे. ही आत्तापर्यंतची आमची सर्वात चांगली कामगिरी ठरली आहे. जीवशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये विद्यार्थ्यांनी पदकं जिंकली, ज्यात एका सुवर्णपदकाचाही समावेश आहे. तसंच गणिताच्या ऑलिम्पियाडमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं आपल्या नावावर केली आहेत. मला देशाच्या युवाशक्तीबद्दल खूप अभिमान आहे. हे पाहून आनंद होतो की भारतात ऑलिम्पियाड आणि हॅकेथॉनची संस्कृती सातत्यानं वाढत आहे. मला विश्वास आहे की देशातील अधिकाधिक तरुण अशा क्षेत्रांमध्ये रुची घेतील आणि भारताची पताका फडकावतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा एखादं काम करण्याचं कौशल्य आणि आवड असते तेव्हा प्रत्येक मार्ग सोपा होतो. काश्मीरच्या पारंपरिक वगूबाबत आज जे प्रयत्न केले जात आहेत त्यातून हेच दिसून येतं. ही चटई लव्हाळं आणि भाताच्या पेंढ्यापासून बनवली जाते. वगू बनवण्याची परंपरा अनेक वर्ष जुनी आहे. यासाठी सर्वप्रथम काश्मीरच्या दुर्गम भागातून गवत आणि लव्हाळी गोळा केल्या जातात. त्यांना उन्हात वाळवून त्यांची छाटणी केली जाते आणि मग हातानं विणण्याचं काम सुरू होतं. 2 कारागिरांना 1 चटई बनवण्यासाठी साधारण 4 दिवस लागतात. ही कला अनोखी आणि पर्यावरणपूरक देखील आहे. तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात थंडावा मिळतो आणि हिवाळ्यात ती ऊब देते. पूर्वी काश्मीरमधील प्रत्येक घरात ही कला पाहायला मिळत असे, पण गेल्या काही वर्षांपासून तिचा वापर कमी होऊ लागला होता. अशा परिस्थितीत श्रीनगरचे गुलाम हुसेनजी आणि त्यांची मुलगी तंजिलाजी यांनी एक निर्णय घेतला. त्या दोघांनी वगू कलेच्या परंपरेला नवसंजीवनी देण्याच्या कामात स्वतःला झोकून दिलं. गुलाम हुसेनजी एका अगदी सामान्य कुटुंबातील आहेत. या कामात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, पण वगूचं जतन करण्याचा त्यांचा निर्धार कायम राहिला. लवकरच अनेक लोक त्यांच्या या प्रयत्नांमध्ये सामील होऊ लागले. गुलाम हुसेनजींनी हे कौशल्य खूप वाढवलं. त्यांना त्यांच्या या मोहिमेत स्थानिक पातळीवर सरकारी मदतही मिळाली. आज झपाट्यानं लोकप्रिय होत असलेली वगू कला देशाच्या इतर भागांमध्येही पोहोचत आहे. या प्रयत्नांशी संबंधित असलेल्या सर्वांचा मला खूप अभिमान आहे. आज आम्ही सर्वजण स्थानिक उत्पादनांवर भर देत आहोत. व्होकल फॉर लोकल या मंत्राचं आम्ही पालन करत आहोत. अशात एकदा अवश्य विचार करा की काश्मीरचा वगू आपल्याही घरात असेल. मित्रांनो, आपल्या देशात चहा हे केवळ एक पेय नाही तर ती आपलेपणाची भावना देखील आहे. सकाळची सुरुवात असो, मित्रांना भेटणं असो किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणं असो, चहा प्रत्येक प्रसंगाचा एक भाग बनतो. तसं चहाशी माझं नातं काय आहे हे तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहीत आहे. पण आज मी ज्या चहाबद्दल बोलत आहे त्यानं केवळ आपल्याला उत्तम चवच दिली नाही तर अनेक भगिनींच्या जीवनात स्वावलंबनाचा एक नवीन सुगंधही दरवळवला आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील लखीवाला गावातील एका बचत गटाशी संबंधित महिलांनी विदूर प्रेरणा स्वदेशी हर्बल टी तयार केला आहे. यामध्ये गवती चहा, गुळवेल, ज्येष्ठ मध, तुळस, कच्ची हळद, दालचिनी, वेलची आणि बडीशेप यासारखे नैसर्गिक घटक आहेत. आपल्या अनोख्या चवीमुळे आणि गुणधर्मांमुळे या चहाला अल्पावधीतच लोकांमध्ये एक विशेष ओळख मिळाली आहे. या हर्बल चहाला प्रयागराजच्या महाकुंभात आणि दिल्लीच्या 8व्या इंटरनॅशनल फूड फेस्टिवलमध्ये खूप पसंती मिळाली. परदेशातील लोकांनीही यात रस दाखवला आहे.
मित्रांनो, सगळ्यात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे या

प्रयत्नांची सुरुवात, केवळ 1 लाख रुपयांपासून याची सुरुवात झाली. आज हा ब्रँड देशाच्या मोठमोठ्या संस्थांपर्यंत पोहोचला आहे. या प्रयत्नांपासून एक शिकवण मिळते, ती म्हणजे जेव्हा स्थानिक निसर्ग, ज्ञान आणि महिलांचा आत्मविश्वास या 3 गोष्टी एकत्र येतात, तेव्हा एक छोटासा प्रयत्न देखील मोठ्या बदलाची पायाभरणी करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, एक पेड़ माँ के नाम या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील जनता निसर्गाप्रति आपली जबाबदारी चोख पार पाडत आहे. जेव्हा समाज या भावनांशी स्वतःला जोडतो, तेव्हा अनेक प्रेरणादायी आणि सुंदर उदाहरणं समोर येतात. मित्रांनो, लोकसहभागाची अद्भुत ताकद अहमदाबाद इथं पाहायला मिळाली. भाडज परिसरात केवळ 1 तासात 3.5 लाखांहून अधिक रोपं लावण्यात आली. या अभियानात 25,000 अधिक लोकांनी आपला सहभाग नोंदवला. यामध्ये शालेय विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स, स्वयंसेवक आणि सामान्य नागरिक या सर्वांनी सहभाग घेतला. येत्या काही वर्षात या रोपांचं एका घनदाट शहरी वनात रूपांतर होईल आणि या प्रयत्नांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. मित्रांनो, एक पेड माँ के नाम या मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेशातही जनशक्तीचं एक अद्भुत उदाहरण पाहायला मिळालं. इथं 12 जुलै रोजी 35 कोटींहून अधिक रोपं एका दिवसात लावण्यात आली. मी उत्तर प्रदेशचा खासदार असल्यामुळे माझ्यासाठी देखील ही एक अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, झाड ही केवळ माणसासाठीच नव्हे तर असंख्य जीवांसाठी देखील नैसर्गिक अधिवास आहे. जवळपास 60 वर्षांनंतर भारतीय करड्या रंगाचा धनेश पुन्हा एकदा गुजरातच्या पर्वतीय जंगलांमध्ये आपली घरटी बांधत आहे. जंगलांमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धन आणि पुनरुज्जीवन या प्रयत्नांचीच ही फलनिष्पत्ती आहे. धनेश पक्षाला जंगलाचा शेतकरी म्हटलं जातं. तो फळं खातो आणि बिया दूरपर्यंत पसरवतो. या बियांमधून जंगलांमध्ये नवीन झाडं उगवतात. अशा प्रकारे एक पक्षी जंगलाला अधिकाधिक समृद्ध करतो. मला आपल्याला सर्वांना एक सांगायचं आहे की आपण आपल्या आयुष्यातली एखादी विशेष संधी जंगलासोबत जोडायला हवी. आईच्या नावानं एखादं झाड लावायला हवं. आज लावलेलं एक रोप येणाऱ्या पिढ्यांसाठी हिरवळ, स्वच्छ हवा आणि सुंदर भविष्याचा वारसा ठरू शकतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज प्लास्टिक प्रदूषण सर्व जगासाठी एक मोठं आव्हान बनलं आहे. एकल वापराच्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे निसर्गाला अनेक वर्ष हानी पोहोचते. त्यामुळे योग्य वेळी प्लास्टिकची विल्हेवाट लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याचं एक उत्तम उदाहरण बिहारमधल्या सीतामढी इथं पाहायला मिळत आहे. इथं प्लास्टिकच्या वापरापासून आकर्षक बाग बनवले जात आहेत. एक बाग बनवण्यासाठी साधारणतः 40 किलो एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर केला जातो. ही बाकं मजबूत, टिकाऊ आणि आरामदायी तसंच पर्यावरणपूरक देखील आहेत. या बाकांचा उपयोग सरकारी शाळा, उद्यानं आणि त्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी देखील केला जात आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता या दोन्ही क्षेत्रांमध्ये वाढत आहे. या प्रयत्नात स्थानिक संघटनांबरोबरच जिल्हा प्रशासन देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी देखील निर्माण होत आहेत. प्लास्टिकचा वापर कमी करा, पुन्हा वापरा आणि पुनर्वापर करा हे केवळ एक घोषवाक्य नसून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. सीतामढीचा प्रयत्न आपल्याला हाच संदेश देत आहे. मित्रांनो, तुम्हाला कदाचित लक्षात असेल, मागच्या मन की बातमध्ये मी गणेश उत्सवाबद्दल बोललो होतो. मी तुम्हा सर्वांना आग्रह केला होता की आपण आपल्या देशातील मातीपासून बनवलेल्याच गणपतींची पूजा करावी. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तींऐवजी, तसंच परदेशातून आणलेल्या मूर्तींऐवजी, आपण आपल्या घरात आपल्या देशातल्या मातीपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावी. याबाबत मला देशभरातून प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये लोकांनी माझी विनंती स्वीकारल्याचं मला सांगितलं.
घरात मातीपासून बनवलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे।

मन की बातमुळे योग्य वेळी योग्य पाऊल उचलायला त्यांना मदत मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. मी पुन्हा एकदा सर्वांना आग्रहाची विनंती करतो की यंदाच्या वर्षी आपल्या घरात देशातल्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींचीच प्रतिष्ठापना करावी. अशा प्रकारे तुम्ही गणपतीसाठी केलेली पूजा ही निसर्गासाठीची पूजा ठरेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, मी तुम्हाला आता अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्याच्याविषयी ऐकल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे अभिमान वाटेल. विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात हिरिरीने काम करणारे आणि जगात स्वतःची ओळख निर्माण करणारे, तरी देखील आपल्या मातीशी घट्ट नातं असलेले आणि वेळोवेळी तिचा सन्मान करण्यास न विसरणारे, हे आहेत मणिपूरचे डॉक्टर रोनाल्डो रेशरामजी. नाव रोनाल्डो असलं तरी खगोल भौतिकशास्त्रज्ञ असणारे डॉक्टर रेशरामजी जपान इथं काम करतात. आकाशगंगांच्या एका विशाल समूहाचा शोध लावणाऱ्या एका चमूचा ते एक भाग होते. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे त्यांच्या कामाबद्दल, तर त्यांनी मणिपूरमधल्या एका सुंदर तलावाच्या नावावरून या समूहाला लोकटाक प्रोटोक्लस्टर असं नाव दिलं. लोकटाक हे इथल्या एका मोठ्या गोड्या पाण्याच्या तलावाचं नाव आहे. या तलावात तरंगणाऱ्या टेकड्या एक अद्भुत असं दृश्य तयार करतात, जसं की एखाद्या महासागरात छोटी छोटी बेटं तरंगत आहेत. विश्वातल्या या तरुण आकाशगंगा देखील एक विशाल रचना अशा प्रकारे तयार करतात. हाच लोकटाक तलाव आज केवळ देशामध्येच नाही तर जगात आपलं नाव उंचावतोय आणि आपल्या सगळ्या भारतीयांसाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे. आपली नाळ आपल्या संस्कृतीशी घट्ट करून आपण परदेशातही उंची गाठू शकता, हाच संदेश आपल्या तरुण मित्रांना यातून मिळतो. हीच ती बांधिलकी जी तारकांच्या दुनियेतही प्रकाशमान होऊ शकते. माझ्या प्रिय देशवासियांनो, येत्या 7 ऑगस्ट रोजी आपण राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करणार आहोत. त्यानिमित्तानं आपण आपल्या विणकर बंधूंच्या कौशल्याचा आणि सर्जनशीलतेचा गौरव करणार आहोत. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा ते पुढे चालवतात. त्यांच्या हातून निर्माण झालेला प्रत्येक पोशाख त्या प्रदेशाची, एका समाजाची आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येकाची कहाणी प्रतिबिंबित करतो. यांच्यामुळेच भारताचा सांस्कृतिक वारसा जपला जातोय. हस्तकलेला प्रोत्साहन देऊन आपण आपल्या या विणकर बांधवांचा सन्मान करूया, अशी मी आज आपल्याला विनंती करतो. चला तर व्होकल फॉर लोकल या भावनेला आपण अधिक बळकट करूया. मित्रहो, सरकारकडून हातमागाला मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे आज आपल्या विणकर बांधवांचं जीवनमान उंचावत आहे. पोचमपल्ली ते पाटणा आणि कुथमपल्ली ते कच्छपर्यंत याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. आज अनेक लोक आणि गटांमुळे या गौरवशाली परंपरेला नवीन ऊर्जा आणि ओळख मिळत आहे. काही जण पोचमपल्ली इकच्छा सुंदर परंपरेला, तर काही जण केरळच्या कासा कलेला प्रोत्साहित करत आहेत, तर काही जण महिला विणकरांना एकत्र करून लोकरीची उत्पादनं बनवत आहेत. यामुळे आमच्या माता भगिनींना रोजगारही मिळत आहे. मला आणखी एका विषयाबद्दल विशेषत्वानं बोलायचं आहे, तो म्हणजे खादी. आपल्या सर्वांना माहितीच आहे की महात्मा गांधींना खादी अतिशय प्रिय होती. आम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे खादीची विक्री गेल्या 12 वर्षात 6 पटींनी वाढली. विक्रीचा आकडा आता 8,000 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणूनच मी आपल्याला आग्रह करतो की येणाऱ्या सणासुदीच्या काळात आपण खादी, हातमाग आणि हस्तकलेच्या काही ना काही वस्तू खरेदी करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, भारतामध्ये किती प्रकारची वाद्यं आहेत असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही नक्कीच विचारात पडाल. याचं कारण आपल्याकडे असंख्य वाद्य आणि त्याच्याशी संबंधित विशिष्ट परंपरा आहेत. त्रिपुराचं चौंग प्रेंग हे आदिवासींमध्ये अतिशय लोकप्रिय असलेलं वाद्य आहे. बांबूपासून बनवलेलं आणि 3 तारा लावलेलं असं हे एक सुमधूर वाद्य आहे, जे सरोद या वाद्याशी संबंधित आहे. काही कारणांमुळे युवकांमध्ये त्याची लोकप्रियता कमी होऊ लागली होती. अशात सूरजकुमार देव वर्मा
यांनी पुन्हा हे वाद्य लोकप्रिय करण्याचा संकल्प केला. आज त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे. ते चौंग प्रेंग सोबतच तिथली अन्य पारंपरिक वाद्यही वाजवतात. त्यांना लोकगीतं, कोक बोरोक, बाऊल गीतं, बंगाली लोकगीतं खूप आवडतात. आता मी आपल्याला त्यांच्या वादनाचा एक छोटासा भाग ऐकवू इच्छितो. मला खात्री आहे तुम्ही हे संगीत कधीच विसरू शकणार नाही.

0: मित्रांनो, हे संगीत तुम्हाला नक्कीच आवडलं असणार याची मला खात्री आहे. मला खरोखर देव बर्मा यांचा अतिशय अभिमान वाटतो. पारंपरिक संगीताला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या पारंपरिक वाद्यांची माहिती समाज माध्यमांवर सामायिक करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो, कारण त्यामुळे इतरही लोक या पारंपरिक वाद्यांबरोबर जोडले जातील. माझ्या प्रिय देशवासियांनो, येणाऱ्या 27 जुलैला भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी आहे. डॉक्टर कलाम यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत, पण त्यांची शिक्षकाची भूमिका ही त्यांना सर्वात जवळची होती. ते मुलांना आणि युवकांना मोठमोठी स्वप्न बघण्यासाठी प्रेरित करत. योगायोगानं याच आठवड्यात आपण गुरुपौर्णिमेचं पावन पर्वही साजरं करणार आहोत. आपले आईवडील हे आपले प्रथम गुरु असतात, आणि आपल्या शिक्षकांमुळे आपल्याला अक्षरांची ओळख होते. गुरुपौर्णिमा अशा सर्व गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी असते. मित्रांनो, देशातल्या सर्व शिक्षक आणि ज्येष्ठांना मी आदरपूर्वक वंदन करतो. काही आठवड्यातच आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा महान उत्सव साजरा करणार आहोत. 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान देणाऱ्या असंख्य वीरांच्या स्मृतीचा हा दिवस आहे. या वीरांनी केलेल्या त्यागामुळेच आज आपल्या हाती आपला तिरंगा आहे. आपल्या संविधानाची सर्व आदर्श तत्व या तिरंग्यात सामावलेली आहेत. मित्रांनो, गेल्या काही वर्षात हर घर तिरंगा अभियानामुळे प्रत्येक भारतीय एका वेगळ्याच भावनेने एकत्र आला आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत हा उत्सव साजरा केला जातो. यावर्षीही आम्हाला हर घर तिरंगा हे अभियान पुरेपूर उत्साहानं पुढे न्यायचं आहे. आपल्या घरावर सन्मानपूर्वक तिरंगा फडकवायचा आहे. मित्रांनो, प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टच्या आधी आपण आपले विचार, आपल्या सूचना मला पाठवत असता. यावर्षी देखील आपले विचार MyGov वर अवश्य पाठवा. मी आपल्या सूचनांची वाट पाहिन. मित्रांनो, आज मन की बात मध्ये इतकंच. पुढच्या महिन्यात आपल्या देशवासियांच्या यशोगाथा आणि प्रेरणादायी प्रयत्नांसोबत पुन्हा आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत अनुमती द्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, आताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आताच आपण मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण ऐकलं. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.